श्रोतेहो नमस्कार, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आज आहे सोमवार, भारतीय सौर दिनांक 21 वैशाख, शके 1948 अर्थात 11 मे 2026. नमस्कार रत्नागिरी. सकाळचे 5:58 आणि 34 सेकंद झाले आहेत. आजच्या प्रातकालीन सभेत मी रेडिओ सखी वंदना मुसळे आपलं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या प्रातकालीन सभेला सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं.

मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोते हो, सकाळचे 6 वाजत आहेत. आता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो, मंगल प्रभात कार्यक्रमात यानंतर रमेश अणावकर रचित भूपाळी, संगीत वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, जे झालं आहे, जे घडतं आहे आणि जे पुढे घडणार आहे या सगळ्यामागे आपल्या आयुष्यात आपल्या पाठीमागे एक अदृश्य शक्ती शांतपणे कार्यरत असते. आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक प्रसंग आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठीच येतो, जरी त्या क्षणी त्याचा अर्थ आपल्याला कळत नसला ना अगदी तरी. अनेकदा आपल्या आयुष्यात आपल्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडत नाहीत बघा, तेव्हा आपलं मन अस्वस्थ होतं, आपल्याला प्रश्न पडतात, पण वेळ गेल्यावर लक्षात येतं की जे थांबलं, जे बदललं किंवा जे वेगळं घडत होतं ना ते आपल्या भल्यासाठीच होतं. तो भगवंत कधी आपल्यासोबत येऊन आपल्याला मार्ग दाखवतो तर कधी थोडंसं थांबवून आपल्याला योग्य दिशा दाखवतो. आपल्याला मात्र आपले प्रयत्न प्रामाणिक ठेवायचे असतात, आपला मनातला अहंकार बाजूला ठेवायचा आणि जे समोर येतं ते आनंदाने स्वीकारायचं. पण यासाठी गरज असते ती त्या देवाची येद्वारे क्षणभर उभं राहण्याची. म्हणूनच संत ज्ञानोबा माऊली म्हणतात, देवाची येद्वारे उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या.

आपण ऐकत होतात सुरेश वाडकर यांना. संत ज्ञानोबा माऊलींच्या या रचनेला संगीत होतं श्रीधर फडके यांचं. श्रोते हो, ज्याच्या पाठीशी परमेश्वर आहे त्याला जगभरातलं सुख आणि देवाचा आशीर्वाद मिळतो. हा परमेश्वर आपल्या भक्ताचं कधीही नुकसान किंवा कमतरता त्याच्या आयुष्यात तो होऊ देत नाही. भक्तावर येणाऱ्या दुःखाचे किंवा संकटाचे वार तो देव स्वतःवर झेलतो. त्या देवाशिवाय भक्ताचा एक क्षणही जात नाही. देव कधीही भक्तापासून दूर नसतो. याच मतितार्थाचा संत जनाबाईंनी रचलेला अभंग म्हणजे, ज्याचा सखा हरी

त्यावरी विश्वकृपा करी. ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला हा अभंग. संगीतबद्ध केला आहे राम फाटक यांनी.

श्रोते हो, मंगल प्रभात या कार्यक्रमात भक्ती संगीताचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेलं भक्तिगीत कृष्णा शिंदे यांच्या मुख्य स्वरात.

कार्यक्रमात आता वाणी जयराम यांनी गायलेली गुरु नानक देव यांची हिंदी भजन रचना. संगीत आहे रघुनाथ शेठ यांचं.

श्रोते हो, मंगल प्रभात कार्यक्रमात शेवटी बाळ माटे यांनी संगीतबद्ध केलेली सूर्यकांत खांडेकर यांची समूह स्वरातली ही देशभक्तीपर गीतरचना.

समूहस्वरातल्या या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: आकाशवाणीच्या गौरवशाली प्रसारणाच्या 90व्या वर्षपूर्ती निमित्त आकाशवाणी रत्नागिरी घेऊन येत आहे विशेष सुगम संगीत मैफिल.
1: बुधवार दिनांक 20 मे 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी इथे.
0: गायक कलाकार वैदेही करंबेळकर आणि अभिजित नांदगावकर.

0: तेव्हा सुरांनी नटलेल्या या अविस्मरणीय सोहळ्यामध्ये तुम्हीही आमच्या सोबत नक्की सहभागी व्हा.
1: बुधवारी 20 मे 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजता
2: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी इथे.
3: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 6:40 झाली आहेत. आता कृषीवाणी प्रसारित करणार आहोत या जाहिरातीनंतर.
4: नारळातून हवंय भरघोस उत्पन्न, मग जुन्या पद्धतीनं करा रामराम. स्वराज्य अग्रो सोबत मिळवा बँकेच्या FD पेक्षाही जास्त परतावा. संपर्क 80 80 18 82 18.
3: आता कृषीवाणी मध्ये ऐकूया शोभिवंत माशांसाठी ट्युबीफ्लेक्सचा वापर याविषयीची माहिती. वाचन केलंय गायत्री भरणकर यांनी.
5: नमस्कार मंडळी. मंडळी, शोभिवंत मत्स्यपालन करताना जिवंत खाद्याचा उपयोग केला तर उत्पादन खर्च कमी होतो. रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वाढ झाल्यामुळे माशांना होणाऱ्या रोगाचं प्रमाण कमी होतं. माशाच्या जीवनक्रमाच्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये योग्य जिवंत खाद्य उपलब्ध करून दिलं तर माशांची जास्तीत जास्त वाढ होते. जिवंत खाद्य माशांद्वारे सहज टिपलं जातं. जिवंत खाद्य तयार करणं आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य सुद्धा असतं. शोभिवंत माशांचे रंग आणि माशांची परिपक्वता हे जिवंत खाद्य वाढवतं. माशांमधील मर्तुकीचा दरही त्यामुळे कमी होतो आणि जगणुकीचं प्रमाण आणि सर्वांगीण गुणवत्ता वाढू शकते. या सगळ्या गोष्टीचा विचार करून शोभिवंत माशांच्या संवर्धनामध्ये ट्युबीफ्लेक्स याचा वापर करणं अतिशय महत्त्वाचं आहे. ट्युबीफ्लेक्स म्हणजेच स्लज अळी. याचे माशाचं खाद्य म्हणून मोठ्या प्रमाणात संवर्धन केलं जातं. ही अळी तलावामध्ये, नदीमध्ये किंवा सांडपाण्यामध्ये आढळते. जिवंत खाद्याचं अतिशय महत्त्व आहे कारण जिवंत खाद्य म्हणजे सहज पचण्यायोग्य असा प्रथिनयुक्त आहार आहे. जिवंत खाद्यातून शोभिवंत माशांना विविध टप्प्यांसाठी आवश्यक अशी जीवनसत्व, अमिनो ॲसिड आणि खनिज मिळतात. जिवंत खाद्याची उपलब्धता किती आहे यावर शोभिवंत मत्स्यपालनाचं यश अवलंबून असतं.

0: कारण त्याचा परिणाम मत्स्यबीज संगोपन तसंच प्रजननासाठी म्हणजेच प्रजननक्षम माशांना उत्तेजित करण्यासाठी होत असतो. चांगले उत्पादन मिळण्यासाठी सर्व माशांना योग्य प्रकारचा पुरेसा आहार दिला पाहिजे. माशांना खाद्य हे त्यांच्या आवडीनुसार आणि आकारानुसार दिले पाहिजे. खाद्याद्वारे माशांना आवश्यक प्रथिनं, चरबी, कर्बोदके मिळत असतात. ट्यूबीफ्लेक्स हे माशांचं आवडतं असं जिवंत खाद्य आहे. हे एक सूक्ष्म लालसर अळी या प्रकारचे असून 2 सेंटीमीटर लांब वाढते. त्याचे पुढचे टोक चिखलात बुडलेले असते आणि मागचे टोक चिखलाच्या वरच्या दिशेने प्रक्षेपित होत असते, ज्याद्वारे अन्न आणि श्वास घेतला जातो. ट्यूबीफ्लेक्समध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन व अमायनो ॲसिड असतात, ज्याच्यामुळे माशांची वाढ लवकर होते. शोभिवंत माशांच्या वेगवेगळ्या टप्प्यात ट्यूबीफ्लेक्स हे अतिशय उत्तम असा खाद्यपदार्थ ठरते. याचं संवर्धन करण्यासाठी 20 सेंटीमीटर रुंद आणि 200 सेंटीमीटर लांबीचा ट्रे, तलावातली माती, प्लॅस्टिकची बादली, कुजलेला भाजीपाला, कुदळ, कोंडा, पाण्याची टाकी, ट्यूबीफ्लेक्स इनोकुलम यांची गरज लागते. ही प्रक्रिया करताना एक ट्रे घ्यावा, त्यामध्ये तलावातली माती पसरावी, पुन्हा त्यामध्ये कुजलेला भाजीपाला, कोंडा टाकून त्याचं मिश्रण तयार करावं. त्यामुळे ट्यूबीफ्लेक्सच्या प्रजननाला योग्य असं वातावरण मिळतं. या प्रक्रियेमध्ये सतत पाण्याचा हळूवार प्रवाह चालू ठेवावा, त्यामुळे संवर्धनासाठी आवश्यक ओलावा टिकून राहतो. 15 दिवसात ट्यूबीफ्लेक्स अळीचे अनेक गट तयार झालेले दिसतात. पुन्हा हे गट कुदळीच्या साह्याने काढले जातात, एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवले जातात. जेव्हा ऑक्सिजनची कमतरता भासते तेव्हा ते स्वतःहून पृष्ठभागावर येतात, तेव्हा त्यांना जमा करावं, पाण्याच्या प्रवाहाखाली स्वच्छ धुवावं, ज्यामुळे त्यांच्या शरीराला चिकटलेला चिखल निघून जातो. माशांना अन्न म्हणून पुरवठा करण्यासाठी हे ट्यूबीफ्लेक्स अतिशय योग्य ठरतात. तर मंडळी, अशा प्रकारे शोभिवंत मत्स्यपालनाचा व्यवसाय करताना ट्यूबीफ्लेक्सचा वापर हा अनिवार्य आहे. बरं, तर मंडळी पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार.
1: कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकाल आज दुपारी 2 वाजता. मध्यम लहरी 262.47 शतांश मीटर्स तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण. यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 6:45 कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्ष शहा. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता गेल्या भागांमध्ये आपण जाणून घेतलं की कालावधीनुसार पण आपण कसं डिफरन्शिएट करू शकतो, हातापायाला मुंग्या कुठल्या कारणामुळे येतात आहे आणि हातापायाला मुंग्या येणं म्हणजे नेमकं काय असतं. आता आमच्या श्रोत्यांना सांगाल की या ज्या हातापायाला मुंग्या येतात या नेमक्या कुठल्या आजाराचं लक्षण आहे हे आपण कसं ओळखायचं, त्यासाठी चाचण्या कुठल्या असतात.
1: जर तुम्हाला असं वाटत असेल तुमच्या सिमटम्सच्या हिशोबाने की हे तुम्हाला डायबिटीसमुळे असू शकते, तर आधी रुटीन ब्लड टेस्ट करा, एक कम्प्लीट CBC, विटॅमिन B12 लेवल्स, तुमचं थायरॉईड एकदा बघा आणि याच्यामध्ये काही ॲबनॉर्मल असेल तर ते तुम्ही करेक्ट करा. आणि एक सिम्पल नर्व कंडक्शन स्टडी टेस्ट असते, ज्याला हातापायाला काही वायर्स कनेक्ट करतात, जसं हार्ट करता ECG करतो तसं नर्व्स करता एक नर्व कंडक्शन टेस्ट असते, सिम्पल टेस्ट असते. तर ते तुम्ही नर्व कंडक्शन टेस्ट जर केली तर त्याच्यात क्लिअर कट डिफरन्शिएट होऊन जातं की हे डायबिटीसमुळे आहे, त्याची सिव्हिअरिटी काय आहे आणि किती औषधांनी बेनिफिट होईल तुम्हाला.
0: हे जर एकदा लक्षात आलं की कुठल्या आजारामुळे आहे तर मग त्यावर उपचार कसे करण्यात येतात.
1: हो, तर जसं मी सांगितलं की डायबिटीस करता आपण हे सर्व टेस्ट करू शकतो. डायबिटीस करता जर तुमचं विटॅमिन B12 डेफिशियन्सी कमी असेल तर विटॅमिन B12 सप्लिमेंट्स घ्या तुम्ही. तुम्हाला आयरन डेफिशियन्सी असेल किंवा अजून काही मल्टीविटॅमिन डेफिशियन्सी असेल, अल्फा लिपोईक ऍसिड एक मल्टीविटॅमिन आहे, ते पण हेल्प करतं. त्याच्या व्यतिरिक्त काही सिम्टोमॅटिक मेडिसिन्स असतात, त्याने थोडे सिम्टम्स तुमचे कमी येतात. तर हे डायबिटीस विटॅमिन B12 डेफिशियन्सीमुळे

0: असेल तर, बाकी जर तुमचं काही लोकल कारण असेल जसं सर्वायकल स्पॉन्डिलॉसिस असेल तर तुम्हाला फिजिओथेरपी हा सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. फिजिओथेरपी करून हे तुम्ही तुमचे सिम्पटम्स कमी करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त पोश्चर करेक्शन हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. आपण रात्री झोपताना आपण इनकरेक्ट पोश्चरमुळे मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम्स निर्माण होतो. सेकंडली, कंटिन्युअसली प्रोलॉंग्ड फोनचा वापर, फोन बघताना आपण जेव्हा मान खाली ठेवतो तेव्हा कंटिन्युअसली सर्वायकल स्पाईनवरती प्रेशर बनलेलं असतं, तर त्याच्यामुळे सर्वायकल स्पॉन्डिलॉसिसचे केसेस खूप जास्त होतात. तर पोश्चर करेक्शन हा खूप इम्पॉर्टंट आहे फॅक्टर. फिजिओथेरपी आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही MRI करून तुमचं सिव्हिअरिटी तुम्ही बघू शकता की किती सिव्हिअरिटी आहे. रुटीन सिम्प्टोमॅटिक मेडिसिन तुम्ही घेऊ शकता, प्रिगॅबलिन आहे, डुलॉक्सेटिन आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर सिव्हिअर असेल तर सर्जरी पण ऑप्शन असतं. जर तुम्हाला खूप सिव्हिअर होत असेल, एका हाताची ग्रीप तुमची कमी होत असेल किंवा तुम्हाला पाय उचलायला येत नसेल तर येस, तुम्ही सर्जिकली पण तुम्हाला इव्हॅल्युएट करावं लागेल.
1: म्हणजे या पद्धतीने उपचार करण्यात येत असतात असं म्हणावं लागेल डॉक्टर. डॉक्टर, उपचारानंतर पण काही काळजी घ्यायची असते का?
0: हो, आता हे जर तुमचं स्पॉन्डिलॉसिसमुळे असेल तर एकदा तुम्हाला जर झालं असेल स्पॉन्डिलॉसिस तर तुम्हाला माहिती आहे की कशामुळे झालंय तुम्हाला. परत जर तुम्ही जर ते पुढे लाईफस्टाईल मध्ये काही चेंजेस नाही आणले तर ते तुम्हाला परत परत होत राहील. तर पोश्चर करेक्शन जसं मी सांगितलं ते खूप मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. तुम्ही जिथे बसताय, ज्या चेअर वरती बसताय, तर अपराईट बसणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर फोनचा वापर करत असाल तर फोन तुमच्या आय लेवलवरती ठेवा, म्हणजे तुमचं नेक सरळ राहील. किंवा नेक कंटिन्युअसली बेंड असेल तर तुम्हाला सर्व्हायकल स्पॉन्डिलॉसिसचे रिस्क जास्त राहतं. त्याच्यानंतर तुम्हाला डेली फिजिओथेरपी करायची आहे. फिजिओथेरपीने पूर्ण स्पाईनची मसल्स थोडी स्ट्रॉंग असते. आपण युजली जिम जातो तेव्हा पूर्ण बॉडीची मसल स्ट्रॉंग होते पण कोर स्ट्रेंथ वरती आपण तेवढं वर्क करत नाही. तर कोर बॉडी स्ट्रेंथनिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याने नेक मसल, स्पाईन मसल स्ट्रॉंग होतात आणि त्याने स्पॉन्डिलॉसिसचे केसेस पुढे होणारे कमी होतात.
1: डॉक्टर उत्कर्ष शाह, आपण इथे आलात आणि हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: नमस्कार. श्रोते हो, हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार या विषयावर सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्ष शहा यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 2:05. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:50 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर. श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं मी शामली राऊत मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो सादर करतोय वर्षा जल संचयन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि भूजल पुनर्भरण याविषयीची माहिती आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील नीरी नागपूर येथे मुख्य वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर गजानन खडसे. या मुलाखतीचा भाग तिसरा आज आपण ऐकूयात. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: सर तर आतापर्यंत आपण वर्षा जल संचयन कशा पद्धतीने करायचं त्याचे कोणते टप्पे आहेत फायदे आणि तोटे याविषयी समजून घेतलं. आता यानंतर असं सांगा की भूजल पुनर्भरण म्हणजे नेमकं काय आणि ते का गरजेचं आहे.
2: आपल्याला माहितीच आहे की पावसाचे पाणी किंवा जमिनीवरील पाणी जमिनीत मुरवून जमिनीखालील खडकांच्या फटीमधून किंवा मातीच्या कणांमधून साठवून भूजल पातळी वाढवण्याच्या प्रक्रियेला आपण भूजल पुनर्भरण असे म्हणत असतो. भूजल पुनर्भरणासाठी विविध प्रकारच्या रचनांचा वापर केला जातो जेणेकरून पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी जमिनीत झिरपते आणि भूजल पुनर्भरण केल्यामुळे पाण्याची पातळी वाढवण्यास मदत होत असते. जेथे सततच्या उपशामुळे खालावलेली भूजल पातळी वाढण्यास मदत होत असते दुष्काळ निवारणासाठी सुद्धा ही उपयुक्त ठरत असते कारण भूजल पातळी वाढल्याने विहिरी व बोरवेल बारमाही चालू शकतात. यामुळे पाण्याची गुणवत्ता सुद्धा सुधारत असते कारण भूजल पुनर्भरणामुळे क्षारता कमी होऊन पाण्याचा दर्जा किंवा त्याची गुणवत्ता सुधारत असते. आपल्याला माहितीच आहे की शहरामधील काँक्रीटीकरणामुळे पाणी जमिनीत मुरत नाही ते भूजल पुनर्भरण करून साठवता किंवा मुरवता येते. म्हणून आपल्याला भूजल पुनर्भरण करणे

0: गरजेचे आहे.
1: बरं सर, हे जे भूजल पुनर्भरण आहे तर याच्या नैसर्गिक आणि कृत्रिम पद्धती कोणत्या आहेत?
0: भूजल पुनर्भरणाच्या नैसर्गिक पद्धतीमध्ये पावसाचे पाणी जमिनीतून नैसर्गिकरित्या झिरपून खडक आणि मातीत मुरत असते. आणि कृत्रिम पद्धतीमध्ये जिथे शोष खड्डे, ज्याला आपण रिचार्ज पीट म्हणत असतो, ज्यामध्ये पावसाचे पाणी पाईपद्वारे खड्ड्यात आणून तेथे रेती, खडी, कोळसा यामधून फिल्टर करून जमिनीत सोडल्या जाते. नंतर गाळण यंत्रणा, ज्याला आपण फिल्टर युनिट असे म्हणत असतो, त्यामध्ये शेतातील किंवा छतावरील पाणी फिल्टर करून जमिनीत मुरवत असतो. नंतर पाझर तलाव असेल किंवा चेक डॅम, ज्याला आपण बंधारे म्हणत असतो, यावर छोटे बंधारे बांधून सुद्धा पाणी अडत असतो. अशा अनेक कृत्रिम पद्धतीचा अवलंब करून आपण भूजल पुनर्भरण करत असतो.
1: बरं सर, बोअरवेलचे पुनर्भरण नेमकं कशा पद्धतीने करता येईल?
0: बोअरवेलच्या भोवती एक साधारणतः 3 ते 4 फूट रुंद आणि 6 ते 7 फूट खोल असा खड्डा खणावा. नंतर बोअरवेलच्या केसिंग पाईपला खालच्या 5 ते 6 फुटापर्यंत बारीक छिद्रे पाडावीत. या छिद्रांना नायलॉनची जाळी गुंडाळावी जेणेकरून माती आत जाणार नाही. खड्ड्यात खाली मोठे खडक, नंतर खडी आणि सर्वात वर जाड वाळूचा थर द्यावा. नंतर पावसाचे पाणी हळूहळू या खड्ड्यात वळवावे. अशा प्रकारे आपण बोअरवेलचे पुनर्भरण करू शकतो.
1: सर, आपण वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी खूप छान अशी माहिती सांगितलेली आहे, त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद. श्रोते हो, आपण ऐकत होतात वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची मुलाखत. या मुलाखतीचा भाग 3 आज आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केले. 262.47 अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. आणि आजच्या या सुंदर सकाळी मी आहे तुमच्यासोबत, तुमची रेडिओ मैत्रीण वंदना मुसळे. श्रोतेहो, सकाळचे 6:55 होत आहेत. आता रूपरेषा आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध रंगी कार्यक्रमांची. श्रोतेहो, आज सकाळी 11:10 माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी गुजरातच्या सोमनाथ इथल्या प्रभास पाटन इथं सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोमनाथ अमृत पर्वाच्या निमित्ताने सहभागी होतील आणि जाहीर सभेला संबोधन करतील. हे संबोधन आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करणार आहोत. वेळ लक्षात असू द्या, आज सकाळी 11:10. या रूपरेषेनंतर लगेचच 7:00 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. सकाळी 7:20 आम्ही सांगू आजचे दिनविशेष. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 7:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. 8:40 कवितेवर आधारित साहित्यिक कार्यक्रम काव्यांजली, लेखन जान्हवी भागवत यांचं, निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी यांचं. आजचा कार्यक्रम कवी ग्रेस यांच्यावर आधारित. 9:00 लखलख चंदेरीमध्ये आपण आनंद घेणार आहात हिंदी चित्रपट संगीताचा. 9:30 आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आम्ही प्रसारित करणार आहोत बांबू लागवडीतून निसर्ग जोपासना आणि अर्थार्जन करणारे दीपक खडपे यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. 10:00 आपण आनंद घेणार आहात मराठी चित्रपट संगीताचा. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 12:00 आमच्या पहिल्या सभेतले उर्वरित कार्यक्रम

आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात ग्रीष्मा नंदापूरकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत, त्याचप्रमाणे ऑफ बीट भटकंती याविषयी बोलतील डॉक्टर मनीषा कुलकर्णी. दुपारी 1:05 गीतबहार, 1:40 ठाणे पालघर जिल्हा वार्तापत्र, 1:45 भावधारा, ऐसी अक्षरे रसिके दुपारी 1:55, 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. दुपारी 2:30 शास्त्रीय वाद्य संगीताच्या कार्यक्रमात निलेश साळुंके यांच्या सनई वादनात राग शुद्ध सारंग आपण ऐकाल. दरम्यान दुपारी 2:00 कृषीवाणीचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. तर श्रोतेहो, असे आहेत आमच्या आजच्या पहिल्या प्रसारण सभेतले कार्यक्रम. आमच्या आजच्या दुसऱ्या प्रसारण सभेत सायंकाळी 5:02 गीतसंध्या या कार्यक्रमात आपण आनंद घेणार आहात हिंदी चित्रपट संगीताचा. त्याचप्रमाणे सायंकाळी 6:10 गीतबहार या कार्यक्रमात आपण आनंद घ्याल मराठी चित्रपट संगीताचा. दरम्यान सायंकाळी 5:30 युववाणी या युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. सायंकाळी 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. लोकसंगीत 6:35 7:15 वृत्तविशेष आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. आज सायंकाळी 7:30 माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना याविषयी प्रमोद पर्वते यांची मुलाखत, त्याचप्रमाणे प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे या मालेत प्रगतिशील शेतकरी गोपाळ अग्रवाल यांची मुलाखत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करणार आहोत. रात्री 7:15 हिंदी सुगम संगीत, 9:15 स्पॉटलाइट आणि 9:30 पब्लिक स्पीक दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 रजनीगंधा हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 10:30 नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्रभुदेव सरदार यांनी गायलेला राग श्याम कल्याण आपण ऐकाल. याशिवाय श्रोतेहो, सर्व दैनंदिन बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील, आम्ही ती सहक्षेपित करणार आहोत. तर ही होती रूपरेषा आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध रंगी कार्यक्रमांची. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र, मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर. श्रोतेहो, सकाळचे 7:00 काही क्षणातच प्रसारित करणार आहोत गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम, पण या जाहिरातींनंतर.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
2: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर।
1: क्यों?
2: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता। क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
3: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी। प्लैनेट फर्नीचर, टॉप संभापुर कोल्हापुर। कॉन्टैक्ट 9689911240।
4: आता प्रसारित करत आहोत गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम।
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल। कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी।
6: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी।
7: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
6: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत,
8: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी।
9: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं।
10: नमस्कार श्रोतेहो, आपण एका महिलेची कथा ऐकूया जिचं नाव राणी रोपवेल्यानी। राणी रोपवेल्यानीचा काळ आहे 1828 आणि ही राणी रोपवेल्यानी आहे मिझोरामच्या प्रदेशामधली। उत्तर मिझोरामचे जे समृग्गा म्हणून सरदार होते, लाल समृग्गा त्यांचं नाव,

0: त्यांच्या घरी या राणी रोपेलानीचा जन्म झाला. ही जी मुलगी होती राणी रोपेलानी, हिचा विवाह दक्षिण मिझोराममधले जे राजे होते त्यांचं नाव राजा बुंदुला यांच्याशी एके दिवशी झाला. आणि ब्रिटिश आणि स्थानिक मिझो समुदाय यांचे संबंध त्यावेळेला सलोख्याचे होते. अर्थातच हा प्रदेश खूप दुर्गम होता, खूप मोठी जंगलं होती, त्याच्यामध्ये राज्य करणं अवघड होतं. त्यामुळे ब्रिटिशांनी सोयीस्कररित्या आपली सोय म्हणून लोकांशी सलोख्याचे संबंध स्थापन केलेले होते. राणी रोपेलानीचा जो भाऊ होता त्याचं नाव सायक्युआ, हा पण सैन्याचा मुख्य होता. राजाच्या वतीनं उत्तर मिझोरामचा करार झाला, ज्याला नॉर्थ मिझोराम अकॉर्ड म्हणतात. हा नॉर्थ मिझोराम अकॉर्डवरती सह्या करण्यासाठी राणीच्या भावाला भाग पाडलं गेलं. त्यानंतर दक्षिण मिझोरामचा राजा रोपेलानीचा जो पती म्हणजे जो राजा बंदुला ह्याच्याकडे तहाचा प्रस्ताव घेऊन गेला. उद्देश त्यांचा असा होता की उत्तर आणि दक्षिण मिझोराम एकमेकांना जोडायचे, त्याच्यासाठी रस्ता बनवायचा होता आणि या रस्त्यामधून पुढे मागे सैन्य जाईल असा त्यातला छुपा हेतू होता. अर्थातच राजानं हा करार नाकारला. 1899 इंग्रजांनी पुन्हा नवीन प्रकारे प्रस्ताव केला आणि तो पुन्हा राजाकडे पाठवला आणि धमकी दिली की तुम्ही ज्या करारावर सही केली नाही तर तुमच्या राज्यावरती आम्ही हल्ला करू आणि तुमचं राज्य ताब्यात देऊ. आता बळाच्या जोरावरती दडपशाही करून हे हातात घ्यायचा ही इंग्रजांचं धोरणच होतं. आणि मिझोरामसारखा सीमावर्ती प्रदेश जो ब्रह्मदेशला लागून होता तो काही ना काही करून त्यांना निमित्तच शोधत होते की ते आपल्या ताब्यात कधी येईल. आपल्या स्वातंत्र्याचा अभिमान असलेल्या बंदुला राजानं इंग्रजांचं हे आधिपत्य आणि हा करार काही मान्य केला नाही. 1899 हा राजा मरण पावला. त्यानंतर त्याची पत्नी रोपेलानी हिला राणी बनवलं गेलं. तिचा बाप आणि तिचा नवरा म्हणजे राजा या दोघांचे गुण या मुलीमध्ये होते, या राणीमध्ये होते. आता लुशाई टेकड्यांचा हा जो मिझोराममधला परिसर आहे या लुशाई टेकड्यांमध्ये इंग्रजांचा प्रभाव हळूहळू वाढत होता. त्याला राणीनं विरोध करायला सुरुवात केली. अंतर्गतरित्या बहुतेक मिझो सरदार ब्रिटिशांना सामील झालेले होते, परंतु ब्रिटिशांच्या आदेशाला फरमानाला आव्हान देत राणी रोपेलानीने तिच्या प्रजेला असं सांगितलं की तुम्ही इंग्रजी सत्तेला कर देऊ नका, खंडणी देऊ नका, महसूल देऊ नका, आणि कोणी जबरदस्ती आपण केली तर आपण प्राणपणाने ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढू, आपल्या जमिनीच्या आपणच मालक आहोत आणि आपली जमीन आणि आपली प्रजा यांचं रक्षण करणं हे राणी म्हणून माझं कर्तव्य आहे. आणि त्याच्यासाठी इंग्रजी सत्ता ही बलशाली असल्यामुळे याच्याविरुद्ध लढायचं तर आपण युद्धामध्ये पारंगत झालं पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी प्रशिक्षण सुरू केलं. 8 ऑगस्ट 1893 दिवस कॅप्टन सॅक्सपियर म्हणून जो होता त्यानं 80 सैनिकांना घेऊन मेजर कुकच्या सहाय्याने डेंगलुम गावावरती हल्ला केला. राणी आणि तिचे सैनिक अत्यंत प्राणपणानं शौर्याने लढले. पुन्हा तसंच झालं, आधुनिक शस्त्र तोफगोळे याच्यापुढे या देशी सैन्याचा निभाव लागला नाही. तेव्हा तहाचा प्रस्ताव पुन्हा एकदा राणीकडे पाठवला गेला, परंतु तिनं साफ नकार दिला आणि तिने सांगितलं की मिझोरामची भूमी माझी आई आहे, ती माझी माता आहे, तेव्हा मी कुठल्याही परिस्थितीमध्ये आईचा सौदा करणार नाही, मी माझं प्राणार्पण करेन. त्यानंतर राणीला पकडलं गेलं, तिला कैदेत ठेवलं. चितगावच्या तुरुंगामध्ये तिला अनेक प्रकारे यातना देण्यात आल्या आणि 1895 या राणीला मृत्यूदंड दिला गेला आणि तिचं तुरुंगामध्येच पुढे स्मारक बांधलं गेलं. पण ही राणी मिझोरामच्या जनतेमध्ये आजसुद्धा एक क्रांतिज्योत पेटवून जाते. तिचं जेव्हा चरित्र ऐकलं जातं तेव्हा मिझो समाजाच्या लोकांच्या अंगावरती रोमांच उभे राहतात.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.
2: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोतेहो, सोमवार दिनांक 11 मे रोजी सकाळी 8:40 आपण ऐकाल कवी ग्रेस यांच्या ती गेली तेव्हा या कवितेविषयी आमच्या काव्यांजली हितगुज कवितेशी या कार्यक्रमात. लेखन जान्हवी भागवत, निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी. सादर करते विवेक वानखडे. तेव्हा जरूर ऐका काव्यांजली हितगुज कवितेशी हा कार्यक्रम सोमवार दिनांक 11 मे रोजी सकाळी 8:40 11:43 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
1: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र यानंतर 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या

0: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
1: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
2: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण कामगारांचं भावविश्व, त्यांच्या समोर असलेल्या विविध संधी, येणारी नवनवीन आव्हानं आणि तयार होणारे नवे कायदे या संदर्भात वेळोवेळी चर्चा करत असतो. मुलाखतींच्या माध्यमातून विषय समजावून घेत असतो.
3: म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल, त्या प्रत्येक महिलेला पोषाख लागतो.
2: आपण भेटणार आहोत ऍडव्होकेट सौ वंदना प्रदीप हाके यांना. त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पॉश ऍक्ट अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत. तेव्हा जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम 14 मे ला संध्याकाळी 6:30 वाजता पुणे केंद्रासह आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
4: ऐकूया प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी पुणे, मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमध्ये सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात सहभागी होणार. तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगाव वेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी. राज्यात येत्या जुलै महिन्यापासून लँड टायटलिंग ऍक्ट लागू होणार. आणि देशात पूर तसंच उष्णतेच्या लाटांच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या तयारीचा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून आढावा. आता सविस्तर बातम्या. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्तानं आयोजित सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. प्रभास पाटण इथं आयोजित जाहीर सभेलाही ते संबोधित करणार आहेत. तत्पूर्वी काल प्रभास पाटणमध्ये भारतीय वायुदलाने चित्तथरारक हवाई प्रात्यक्षिकं सादर केली. सोमनाथ अमृत पर्वानिमित्त मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. शेतकरी तसंच ग्रामीण समुदायांना नैसर्गिक शेती करण्यास प्रवृत्त करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनसारख्या आध्यात्मिक केंद्रांची मदत होऊ शकेल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. बेंगलुरु इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन समारंभात ते बोलत होते. भूमातेसाठी नुकसानकारक ठरत असलेल्या रासायनिक खतांच्या वापरास परावृत्त करून शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळवण्यात

तसंच पीक उत्पादनासाठी पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर करून घेण्यासंबंधीच्या उपक्रमांमध्येही संस्था सक्रिय भूमिका बजावू शकेल असंही ते म्हणाले. राष्ट्र उभारणीच्या कार्यात राजकीय व्यवस्थेपेक्षाही सामाजिक सहभाग अधिक प्रबळ ठरू शकतो यावर त्यांनी भर दिला. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते आर्ट ऑफ लिव्हिंग आंतरराष्ट्रीय केंद्रात नव्यानं उभारण्यात आलेल्या ध्यान मंदिराचंही उद्घाटन करण्यात आलं. पंतप्रधानांच्या हस्ते काल तेलंगणमध्ये हैदराबाद इथं 9,400 कोटी रुपयांच्या विविध पायाभूत सुविधा आणि औद्योगिक प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इंधनाचा संयमित वापर करणं ही सध्याच्या काळाची गरज आहे. आयात केलेल्या पेट्रोलियम उत्पादनांचा वापर गरजेनुसार आणि अत्यंत विचारपूर्वक केला जावा असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी देशवासियांना केलं. केंद्राने उचललेल्या पावलांमुळे पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली ऊर्जा संकटाची परिस्थिती आपण अत्यंत प्रभावीपणे हाताळत आहोत. यामुळे परकीय चलनाची बचत होण्यास आणि सध्या सुरू असलेल्या संघर्षाचे प्रतिकूल परिणाम कमी करण्यास मदत होईल असंही पंतप्रधानांनी नमूद केलं. तामिळनाडूमध्ये तमिळगा वेत्री कळघम म्हणजेच टीव्हीके पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी काल सकाळी चेन्नई इथं पार पडलेल्या सोहळ्यात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विजय यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी विजय यांच्यासोबतच 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या समारंभाला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तामिळ चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. टीव्हीकेनं येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं आहे. दरम्यान आसाम विधानसभेत भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी हेमंता बिस्व सर्मा यांची निवड करण्यात आली. उद्या मंगळवारी आसामच्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेश मुख्यमंत्रीपदी एन रंगास्वामी यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निवड केली. रंगास्वामी यांचा बुधवारी 13 मे रोजी शपथविधी होईल. राज्यात येत्या जुलै महिन्यापासून लँड टायटलिंग ऍक्ट लागू होणार आहे. असा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असेल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल पुण्यात दिली. भारती विद्यापीठाच्या 62व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. राज्य शासनानं कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण राबवून 1,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले आहेत. तसंच 1,500,000 विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे असं बावनकुळे म्हणाले. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये संस्कार राष्ट्रभक्ती आणि शिस्तही महत्वाची असल्याचं मंत्री दादा भुसे यांनी यावेळी बोलताना सांगितलं. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांना दुसरा डॉ पतंगराव कदम स्मृती पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

येत्या काही काळात संभाव्य पूर तसंच उष्णतेच्या लाटा येण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर त्याला तोंड देण्यासाठी देशभरात करण्यात आलेल्या तयारीचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्लीत आढावा घेतला. या उच्चस्तरीय बैठकीत केंद्र सरकारी संस्थांनी या स्थितीचा सामना करण्याच्या अनुषंगानं केलेली तयारी, आपत्तीची पूर्वसूचना देणाऱ्या प्रणाली, मनुष्यबळासह इतर यंत्रणांची नियुक्ती, संबंधित संस्थांमधील परस्पर समन्वय, जीवितहानी टाळण्याबरोबरच मालमत्तेचं कमीत कमी नुकसान सुनिश्चित करण्यासाठी करण्यात आलेल्या उपायांचा त्यांनी आढावा घेतला. याशिवाय पूरस्थितीचं संकट टाळण्यासाठी संपूर्ण देशभर हाती घेण्यात आलेल्या दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये झालेल्या प्रगतीचाही त्यांनी मागोवा घेतला. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचा कार्यभार काल महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह डॉ स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांनी स्वीकारला. महामंडळाची बैठक काल पुण्यात झाली, त्यामध्ये प्रभारी अध्यक्ष गुरैया स्वामी यांनी माजी संमेलनाध्यक्ष विश्व

0: श्रीनिवास पाटील यांच्या उपस्थितीत नव्या पदाधिकाऱ्यांकडे कार्यभार सुपूर्द केला. या बैठकीत महामंडळाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. 100वं साहित्य संमेलन मसापतर्फे पुण्यातच आयोजित करण्यात येईल यावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं. यासाठी स्थळ पाहणी समिती स्थापन करण्यात आली असून तिची पुढील बैठक 14 जूनला पुण्यात होणार आहे. नसरापूर घटनेच्या निषेधार्थ काल पुण्यात विविध संस्था संघटनांच्या वतीनं मूक मोर्चा काढण्यात आला. या प्रकरणातील आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे अशा आशयाचे फलक घेत आंदोलनकर्त्यांनी बालगंधर्व रंगमंदिर परिसरातून हा निषेध मोर्चा काढला. या मोर्चात नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची काल नाशिकमध्ये विशेष तपास पथकानं चौकशी केली. जवळपास 6 तास ही चौकशी सुरू होती. यावेळी विशेष तपास पथकानं रुपाली चाकणकर आणि खरात यांचे आर्थिक संबंध, खासगी पतसंस्थांमधली खाती, खरात यांच्या धार्मिक संस्थेमधलं चाकणकर यांचं सदस्यत्व या आणि इतर मुद्द्यांवर चौकशी केली. मातृदिनानिमित्त काल मुंबईत मातृशक्ती पोषण वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते माता पोषण संचाचं वाटप करण्यात आलं. गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात महिलांच्या त्याचबरोबर नवजात अर्भकांच्या पोषणाच्या गरजा लक्षात घेऊन हा खास संच तयार करण्यात आला असल्याचं गोयल यांनी यावेळी बोलताना सांगितलं. माता आणि बालकांच्या आरोग्याचा देशाच्या भवितव्याशी थेट संबंध असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तहसीलदारांनी तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत असं आवाहन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा इथल्या सहदुय्यम निबंधक कार्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन बावनकुळे यांच्या हस्ते काल करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. हवामान. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमध्ये सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात सहभागी होणार. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी. राज्यात येत्या जुलै महिन्यापासून लँड टायटलिंग ऍक्ट लागू होणार आणि देशात पूर तसंच उष्णतेच्या लाटांच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या तयारीचा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून आढावा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 7:20 आणि 13 सेकंद झाले आहेत.
2: तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दी कागल एज्युकेशन सोसायटी संचलित वाय डी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
3: वाय डी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM, GNM, BSc हे कोर्सेस उपलब्ध. नामवंत कंपन्यांची सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन.
2: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध. संपर्क 96 07 17 84 83.

सुधारक ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी प्रदान करण्यात आली. आजच्याच दिवशी 1857 स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांनी ब्रिटिशांकडून दिल्ली ताब्यात घेतली. आता जाणून घेऊया आजचे जन्मदिवस. आज आहे थोर भारतीय विचारवंत आणि तत्वज्ञ जे कृष्णमूर्ती यांचा जन्मदिवस. त्यांचा जन्म 11 मे 1895. त्याचप्रमाणे प्रसिद्ध मराठी गायिका आणि संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे यांचाही आज जन्मदिवस आहे. त्यांचा जन्म 1914. श्रोतेहो, टेनिसपटू स्टेफी ग्राफ हिने आपल्या कारकिर्दीतला 1000वा सामना खेळून विक्रम केला. तो दिवस होता 11 मे 1999. आत्ताच आपण आजचे दिनविशेष ऐकले.

0: सोमवार दिनांक 11 मे ला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये बांबू लागवडीतून निसर्ग जोपासना आणि अर्थार्जन करणारे दीपक खडपे यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल.
1: आज बऱ्याच जमिनी खाली आहेत. आज आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये कातळ भाग आज वसाड पडलेला आहे. तर माझं असं मत आहे की जो वसाड जमीन आहे तिथे पण तुम्ही बांबू लागवड करू शकता कातळावर.
0: अच्छा.
1: 2-3 फूट फक्त माती टाकायची, खड्डा मारण्याची गरज नाही. आणि तुम्ही आधार देऊन जिथे आधार देण्यासारखे आहेत झाडी झुडपं झाड आहेत अशा ठिकाणी तुम्ही माती टाका, त्याच्यात शेणखत टाका, पालापाचोळा टाका आणि तो कंद लावा. म्हणजे तुम्हाला ब्लास्टिंग वगैरे करण्याचा जो कलम लागवडीला ब्लास्टिंग करून तो खड्डा काढायचा तो खर्च पार येतो.
0: बरोबर.
1: तुम्ही कातळावर पण लागवड करू शकता अशा वसाड जमीन असू देत, 1 एकर असू देत, 2 एकर असू देत, 5 गुंठे असू देत, नाही तर 10 गुंठे असू देत.
0: तेव्हा श्रोते हो जरूर ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 1143 किलोहर्ट्सवर 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
2: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र. यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी राजेंद्र हुंजे आपलं स्वागत करतो. श्रोतेहो, गेल्या भागात आपण जनगणना 2027 याच्या तयारीविषयी सविस्तर माहिती दिलखुलास कार्यक्रमातून जनगणना संचालनालयाचे संचालक संतोष पायस यांच्याकडून जाणून घेत आहोत. या भागातही आपल्याला त्यांच्यासोबतचा हा संवाद असाच सुरू ठेवायचा आहे. पायस सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: सर, जेव्हा आपण घरगणना करतो त्यावेळेला घराची स्थिती, बांधकामाचं साहित्य काय वापरलं, खोल्यांची संख्या, या माहितीची आवश्यकता कशासाठी असते?
2: आता जसं आपण बघितलं की जनगणनेची माहिती दोन प्रमुख कारणांसाठी आपण त्याचा उपयोग कसा होतो हा थोडासा विचार केला तर आपल्या लक्षात येईल. तर नवीन योजना आखण्यासाठी,
1: अच्छा,
2: किंवा ज्या योजना आखल्या आहेत त्यांचं एक मूल्यमापन टाइम सिरीज डेटा अनालिसिसवरनं करण्यासाठी.
1: बरोबर.
2: जनगणने अंतर्गत संकलित केलेली वैयक्तिक माहिती ही पूर्णतः गोपनीय असते, त्यामुळे ही घराची जमीन, भिंत किंवा छप्पर ह्यासाठी वापरलं जाणार

0: प्रमुख साहित्य हे प्रत्येक कुटुंबांनी काय वापरलं हे आपण कधीच प्रकाशित करत नाही, पण त्याची जी सांख्यिकीय आकडेवारी आपण नंतर प्रकाशित करतो त्या आकडेवारीतून आपल्याला एक निदर्शन असं येतं की कच्ची घरं किती, पक्की घरं किती. मग शासनाला जर काही योजना राबवायच्या असतील तर त्या क्षेत्रामध्ये कच्ची घरं किती आहेत, पक्की घरं किती आहेत आणि त्यांना काय आवश्यक सुखसुविधा असतील किंवा त्यांच्यासाठी जे नियोजन करायचं आहे त्यासाठी ह्या आकडेवारीचा प्रामुख्याने उपयोग होतो.
1: बिलकुल. पण सर, याच्यात जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो तर कुटुंब प्रमुखाची माहिती असते, सदस्यांची संख्या असते,

0: किंवा त्यांच्यासाठी जे नियोजन करायचं आहे त्यासाठी ह्या आकडेवारीचा प्रामुख्याने उपयोग होतो.
1: बिलकुल. पण सर, याच्यात जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो तर कुटुंब प्रमुखाची माहिती असते, सदस्यांची संख्या असते, सामाजिक घटकांची माहिती असते, तर ही माहिती कशासाठी वापरली जाते?
0: आता कुटुंब प्रमुखाचं नाव जे आम्ही जनगणनेमध्ये घेतो ते आम्ही त्याचं संस्करण करत नाही, म्हणजे त्याचं प्रोसेसिंग करत नाही. ती एक आयडेंटिटी की ह्या कुटुंबाचा प्रमुख कोण, आणि पहिला टप्पा जो घर यादी व घर गणना आहे त्याच्यातून आपण एक जवळ 6-8 महिन्यांनी मुख्य टप्पा जनगणनेचा, जी लोकसंख्या गणना होते, मुख्य जनगणना होते, ती होत असते. ह्या दोन्हीला एक जोडणारा एक दुवा म्हणूया आपण, त्याला आम्ही म्हणतो ॲब्रिज हाऊस लिस्ट.
1: ओके.
0: तर त्यामध्ये आम्ही ही माहिती प्रकाशित करतो की इमारत क्रमांक काय आहे, गणनाघर क्रमांक काय आहे, कुटुंबाचा क्रमांक काय आहे आणि कुटुंब प्रमुखाचं नाव काय. त्यांनी काय होतं की पहिल्या टप्प्यामध्ये जो प्रगणक आहे तोच दुसऱ्या टप्प्यात असेल ह्याची काही शाश्वती नसते.
1: बरोबर.
0: दुसऱ्या टप्प्यात जो प्रगणक त्या घर यादी गटामध्ये मुख्य गणना करायला जाईल त्याला तेव्हा आम्ही प्रगणक गट म्हणतो दुसऱ्या टप्प्यासाठी, तेव्हा त्याला ही माहिती संदर्भासाठी म्हणून उपयोगी येते की मी ज्या प्रगणक गटात प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना करत आहे त्याचं कुटुंब प्रमुख कोण, आणि तिथं मला सर्वसाधारणपणे किती लोकांची माहिती संकलित करायची, हे एक सर्वसाधारण ठोक ताळा किंवा अंदाज म्हणून आपण वापरतो. सामाजिक वर्गीकरणाचा जर आपण विचार केला तर जनगणनेअंतर्गत आम्ही सर्वसाधारण 4200 तक्ते दोन्ही टप्प्यांमध्ये मिळून आम्ही प्रकाशित करतो. हे टप्पे, हे तक्ते जे आहेत आमचे, हे स्त्री पुरुष ग्रामीण शहरी ह्या भागांसाठी जसे आम्ही एक परम्युटेशन कॉम्बिनेशननी आम्ही प्रकाशित करतो, तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती ह्यांच्यासाठी आणि एकूण लोकसंख्येसाठी अशा पद्धतीने आम्ही हे वर्गीकरण करत असतो. तर हे वर्गीकरण जे आहे ते संबंधित विभागाला खूप उपयोगी असतं आणि त्याच्यावरतूनच त्या संबंधित सामाजिक घटकांसाठी जे काही योजना आखायचे ह्याचे नियोजन ठरत असतं.
1: सर, अजून एक महत्त्वाचा घटक म्हणजे जे दुर्गम भाग आहेत आपल्याकडे, वाड्या वस्त्या असतील, दरी खोऱ्यातली काही ठिकाणं असतील किंवा गडचिरोली मेळघाटसारखा असा दुर्गम भाग असेल, तर अशा दुर्गम भागामध्ये आणि जिथे तंत्रज्ञानाची उपलब्धता नाही, ज्याला आपण डिजिटल डिवाइड म्हणू, डिजिटल दरी म्हणू, तर इकडे आपल्याला काय त्याच्यावर मात करण्यासाठी उपाययोजना करण्यात आली?
0: जनगणनेची जी प्री टेस्ट केली किंवा पूर्व चाचणी केली, ज्याला आपण कम्प्लीट ड्रेस रिहर्सल म्हणतो, अशी केली, त्यामध्ये दुर्गम भागात पण आम्ही ही चाचणी केलेली आहे. जनगणनेसाठी प्रगणकांना जे मोबाईल ॲप्लिकेशन आम्ही डेव्हलप केलेले आहेत, हे ॲप्लिकेशन वापरण्यासाठी तुम्हाला अविरत इंटरनेट जोडणीची गरज नाही.
1: बरोबर.
0: पहिल्यांदा ते ॲप्लिकेशन डाउनलोड करणं, ते तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करणं, फक्त ह्याच बाबीसाठी तुम्हाला इंटरनेट जोडणीची आवश्यकता आहे.
1: बरोबर.
0: त्यानंतर प्रत्यक्षात जेव्हा दुर्गम भागात तुम्ही वाड्या वस्त्यांवर तांड्यांवर जाल तिथे माहिती संकलनासाठी, तेव्हा हे ॲप ऑफलाईन चालणार आहे, म्हणजे तेव्हा इंटरनेट जोडणी नसेल तरी हे ॲप वापरता येणार आहे.
1: बरोबर.
0: संकलित माहिती जेव्हा सेंट्रल सर्व्हरवरती पुन्हा आपल्याला अपलोड करायची आहे त्यावेळेला पुन्हा आपल्याला इंटरनेट जोडणी आवश्यक लागणार आहे. मग त्यावेळेला ते प्रगणक जिथे त्यांना इंटरनेट जोडणी असते, तहसील म्हणजे तालुक्याचं ठिकाण असेल किंवा गावाचं एखादं ठिकाण असेल जिथं त्यांना एक सुयोग्य असं इंटरनेट जोडणी मिळते, तिथे येतात आणि ती माहिती ते सेंट्रल सर्व्हरवर अपलोड करतात. जरी हे आम्ही प्रीटेस्टमध्ये टेस्ट केलेलं असेल, आपण महाराष्ट्रामध्ये पण एका तालुक्यामध्ये हे ग्रामीण भागामध्ये दुर्गम भागामध्ये ह्याचं टेस्टिंग केलेलं आहे, पण अशी शक्यता नाकारता येत नाही की काही ठिकाणी अजून या अडचणी येतील, तर त्यासाठी आमचं स्थानिक पातळीवरचं जे प्रशासन आहे ते संपूर्णतः सज्ज आहे. अशी कुठलीही जर अडचण आली तर ती तिथल्या इथं स्थानिक पातळीवरती सोडण्यासाठी आमचं प्रशासन 100% यशस्वी होईल ह्याची मला खात्री आहे.
1: बिलकुल. इतकी छान माहिती सर तुम्ही जनगणनेसाठी दिलेली आहे की कशी असते ती, प्रक्रिया काय, त्याचं प्रारूप काय, पण शेवटी जाता जाता जनगणना 2027 विषयी जनतेला काय संदेश द्याल?
0: आत्तापर्यंतच्या चर्चांती आता आपल्या लक्षात आलंच असेल की जनगणना ही भारतातीलच नाही तर किंबहुना संपूर्ण विश्वातीलच एक सर्वात मोठी अशी प्रशासकीय प्रक्रिया आहे. भारताचा विचार केला तर 36 राज्य, साधारणतः 784 जिल्हे, 7000 आसपास तालुके, 5100 आसपास संविधानिक शहरे, 4500 आसपास जनगणना शहरे आणि 639000 एवढी गावं. तसंच महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर 36 जिल्हे, 300

0: 55 तालुके, 431 संविधानिक शहरं आणि 268 जनगणना शहरं यांच्यासह अंदाजे 43,744 गावांमध्ये एवढ्या मोठ्या आवाक्यात आपण जनगणना करणार आहोत. यासाठी देशपातळीवरती अंदाजे 31 लाख क्षेत्रीय कर्मचारी आणि प्रगणक पर्यवेक्षकांची नियुक्ती अपेक्षित आहे. तर आपल्या महाराष्ट्र राज्यात सुमारे 2,50,000 क्षेत्रीय अधिकारी प्रगणक पर्यवेक्षकांची नियुक्ती होणार आहे. त्यांच्यासमोर अनेक आव्हानं असणार आहेत, कारण त्यांचं सखोल प्रशिक्षण होणार आहे. ते आपल्या घरोघरी भेटी देणार आहेत. यंदा हा मे महिन्याचा जो कालावधी आहे, मे जून, यामध्ये हवामान खात्याने पण एक अंदाज व्यक्त केला आहे की यंदा उन्हाळा थोडासा जास्त प्रमाणात जाणवू शकतो. तर ग्रामीण भागात खूप दुर्गम भागांची आव्हानं एकदम वेगळी असणार आहेत. प्रगणक पर्यवेक्षकांना त्यासाठी खूप मोठी पायपीट करावी लागू शकते. तर शहरी भागाची आव्हानं वेगळी असू शकतात. शहरी भागामध्ये प्रगणक पर्यवेक्षक जेव्हा आपल्या घरी भेटी देतील, त्यावेळेला कुटुंबातील सदस्य उपलब्ध नसणे, नोकरीनिमित्त किंवा शिक्षणानिमित्त घरातील सर्व सदस्य बाहेर असणे, अशा वेळेला प्रगणकांना एकापेक्षा जास्त वेळेला त्या कुटुंबांना भेटी द्यावी लागण्याची शक्यता आहे. तर सर्वांनी शक्य तितक्या जास्त प्रमाणामध्ये स्वगणनेचा पर्याय निवडावा. सगळ्यात पहिल्यांदा आपली स्वगणना 1 मे ते 15 मे या कालावधीत पूर्ण करावी. म्हणजे प्रगणक आपल्या घरी जेव्हा 16 मे ते 14 जून या कालावधीत येतील, तेव्हा हा जो प्रत्यक्ष पत्रक आपण भरून घेतो किंवा त्याची पडताळणी करतो, ह्यासाठी लागणारा वेळ कमी होऊ शकेल. तसंच शहरी भागामध्ये ज्या सोसायटीज आहेत, उच्चभ्रू सोसायटीज असतील किंवा घरकुलं असतील, घर संकुलं असतील मोठी मोठी, अशा ठिकाणी प्रगणकांना एक प्रवेश मिळणं, गणना घरावरती त्यांची क्रमांक नोंदवणं, ह्यासाठी काही अडचणी येऊ शकतात. कारण कुटुंबांना त्याबाबत माहिती नसते किंवा जनजागृती नसते. तर अशा ठिकाणी जे रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन आहेत, त्यांचं एक सहकार्य अपेक्षित आहे की त्यांनी जनगणनेसाठी येणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करणं कसं आवश्यक आहे हे आपल्या आपल्या सदस्यांना आधीपासूनच सांगून ठेवणं. तसंच जेव्हा प्रगणक आपल्या घरी येतील, त्यांची एकदा आपली ओळख आपण स्थापित केली, कारण प्रत्येकाकडे जनगणनेचं एक आयकार्ड असणार आहे, म्हणजे एक ओळखपत्र असणार आहे, त्याची एक निश्चिती आपल्याला झाली की हा जनगणनेचाच प्रगणक आहे. अशा पद्धतीने निश्चिती झाल्यानंतर मोबाईलचा वापर करताना बऱ्याच वेळेला सुयोग्य प्रकाश रचना लागते. कारण जर ऊन असेल किंवा जास्त प्रकाश असेल तर प्रगणकांना त्याच्यावरती काय माहिती नोंदवत आहेत ती दिसत नाही. तर त्यांच्या बसण्यासाठी सुयोग्य प्रकाश रचना असलेली अशी एक आपण व्यवस्था करावी. आणि उन्हाळ्याच्या दिवसात प्रत्येकाने स्वतःला एक हायड्रेटेड ठेवावं, यासाठी एक सौजन्य आपण म्हणूया, महाराष्ट्राची ती संस्कृती राहिलेली आहे की अतिथी देवो भव, या ह्याच्यानुसार जे प्रगणक आपल्या घरी येतील त्यांना बसण्यासाठी जागा एक उपलब्ध करून द्यावी, किमान पाणी, आणि त्यांना थोडंसं उन्हातून आल्यानंतर थोडं सावलीला बसून थोडं विश्रांती आणि चांगल्या पद्धतीने आपण एक 5 ते 7 मिनिटाचा वेळ जर त्यांना दिला तर येणाऱ्या अनेक वर्षांसाठी जी नियोजनासाठी आवश्यक ती माहिती प्रगणक आणि जनतेच्या सहकार्यातून आपण बिनचूकपणे या जनगणनेत संकलित करू असा मला निश्चित विश्वास आहे.
1: श्रोते हो, भारतासारख्या या विशाल देशामध्ये जनगणना करणं किती एक आव्हानात्मक काम असतं, याच्यातली सगळी माहिती सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या आणि विकासाच्या धोरणांना दिशा देण्याकरता म्हणून कशी संकलित केली जाते, याच्या संपूर्ण प्रक्रियेविषयी आपण सविस्तर जाणून घेतलं संतोष पायसर यांच्याकडून. त्यामुळं जनगणना प्रक्रियेमध्ये सहभागी होणं, स्वगणना करणं किंवा आपल्या घरी प्रगणक आल्यानंतर त्याला अचूक माहिती कशी दिली जावी याबद्दल आपल्याला पायसरांनी सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळं मित्रांनो, जनगणना कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा, सविस्तर माहिती द्या आणि प्रगणक आपल्याकडे आल्यानंतर त्याला कुठल्याही पद्धतीची चुकीची माहिती देणं टाळा, किंवा तुमची दिलेली माहिती ही तुमच्याच विकासासाठी उपयुक्त असणार आहे. म्हणून जनगणना 2027 ब्रीद आहे, आपली जनगणना आपला विकास. त्यामुळं विकासाच्या या टप्प्यात सहभागी होण्याकरता तुम्ही दिलेली माहिती ही निश्चितपणे सटीक अचूक असलीच पाहिजे याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्यामुळे या सविस्तर कार्यक्रमातून आणि या माहितीमधून तुम्हाला निश्चितपणे मार्गदर्शन मिळालेलं असेल. मी दिलखुलास कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल, जनगणना महाराष्ट्र संचालनालय

चे संचालक संतोष पायसर यांचे मनापासून आभार मानतो. सर, तुम्ही या कार्यक्रमात आलात आणि खूप सविस्तर माहिती आमच्या श्रोत्यांना उपलब्ध करून दिली आणि त्यांना सविस्तर मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले मनापासून आभार. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढच्या भागात नवीन विषयासह आणि एका नव्या मान्यवरांसह सकाळी 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी राजेंद्र हुंजे आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र, मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर. आणि आजच्या या सुंदर सकाळी मी आहे तुमच्यासोबत वंदना मुसळे. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: अगं आहेस कुठे? हल्ली इव्हिनिंग वॉकला पण येत नाहीस.
2: अगं काय सांगू, या वाळवणांमध्ये ना माझा अख्खा दिवस जातो.
1: अगं ते सोड, मी तुला फोन का केलाय? अगं आकाशवाणीची ती जाहिरात ऐकलीस की नाही?
2: हो, पण नक्की कसली म्हणतेस तू?
1: काय तू, अगं आकाशवाणीच्या गौरवशाली प्रसारणाच्या 90व्या वर्षपूर्ती निमित्त आकाशवाणी रत्नागिरी आपल्यासाठी अगदी विशेष कार्यक्रम घेऊन आले. अगं आणि मी तुला फोन का केला, त्या कार्यक्रमामध्ये आपण जे रेडिओ वर ऐकतो ना, ते निवेदक पण म्हणे दिसतील ना आपल्याला, भेटतील.
2: अगं पण नक्की कार्यक्रम कसला आहे? नाट्य संगीताचा आहे की शास्त्रीय संगीताचा आहे?
1: ते महत्वाचं आहेच म्हणून मी तुला फोन केला ना. तुझा आवडतीचं सुगम संगीत आहे.
2: वा, माझ्या आवडीचं. मग जायचं ना आपण दोघींनी?
1: हो तर. अगं त्यासाठीच फोन केला ना मी तुला. आणि कधी आहे माहितीये का? बुधवारी 20 मे रोजी संध्याकाळी 7 आहे हा सावरकर नाट्यगृहात. आणि हो, 7 आहे आणि आकाशवाणीचं आहे, म्हणजे 7 बरोबर सुरू होणारच. तेव्हा वेळेत ये बरं.
2: हो हो, मी येते. पण मला सांग, तिकीट तू काढणार आहेस की मी काढून ठेवू?
1: अगं तेच सांगते मी, ऐक तर. प्रवेश विनामूल्य, म्हणजे आपल्याला तिकीट वगैरे काही काढावंच लागणार नाही.
2: काय सांगतेस काय? मी यांना पण सांगते मग.
3: हा मी पण येणार आहे, मी पण
1: येणार. नक्की ये हा, कधी आहे सांग बरं, नाहीतर विसरशील तू नेहमी प्रमाणे.
2: आहे लक्षात, बुधवारी 20 संध्याकाळी 7 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी इथे.
1: बरोबर. अगं आणि ऐक ना, आपण जरा ना लवकरच भेटूया.
3: अगं मी काय म्हणतोय, तू इकडे येतेस ना, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. डबा दे पटकन.
2: चल ग, चल ठेवते.
1: हा बाय बाय बाय, भेटू मग.
2: हो हो नक्की.
0: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, श्रोते हो आता आनंद घेऊया भावधारा या कार्यक्रमाचा. कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत उषा मंगेशकर यांनी गायलेलं, रचना आत्माराम देशपांडे यांची, संगीत यशवंत देव यांचं.

0: श्रोते हो, सोमवार दिनांक 11 मे रोजी सकाळी 8:40 आपण ऐकाल कवी ग्रेस यांच्या ती गेली तेव्हा या कवितेविषयी आमच्या काव्यांजली हितगुज कवितेशी या कार्यक्रमात. लेखन जान्हवी भागवत, निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी. सादर करते विवेक वानखडे. तेव्हा जरूर ऐका काव्यांजली हितगुज कवितेशी हा कार्यक्रम सोमवार दिनांक 11 मे रोजी सकाळी 8:40 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
1: श्रोतेहो, भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
1: सादर करते विवेक पान.

0: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना मोदीजींचा संकल्प।
1: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको।
0: या योजनेत आतापर्यंत 8,85,00,000 अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत। जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा।
2: श्रोतेहो भावधारा या कार्यक्रमात शेवटी वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेली रमेश अणावकर यांची गीतरचना आशा भोसले यांच्या आवाजात।

आशा भोसले यांनी गायलेल्या या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. मध्यम लहरी 262.47 मीटर्स तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण. यानंतर 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून, त्याचप्रमाणे 8:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ही सर्व बातमीपत्रं सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 8 वाजता समाचार प्रभात हे बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

0: the Yogi ministry in UP, two others promoted. The Hindu, in an editorial titled Cost to Access, writes that the cost of accessing medical care remains high. The Union Labour Ministry has announced that it will provide a free annual health checkup to workers aged 40 years or more. Commendable though the initiative is, its success is not guaranteed. At present, only 31 crore of 94 crore workers are on the eShram portal, whose integration with ESIC is still in its early stages in many states. The program does not address the opportunity costs of accessing healthcare, forcing workers to continue contending with lost wages. And finally, Indian women's recurve team stuns China at the Archery World Cup to win gold in Shanghai, writes the Statesman. A proud moment indeed for Indian sports. And with that, it's back to you, Saira.
1: Thank you, Shagun. And now before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi urges citizens not to buy gold for a year, reduce fuel consumption and conserve foreign exchange amid the West Asia crisis. Prime Minister Modi to participate in Somnath Amrit Parv in Gujarat today to also inaugurate Sardar Dham Hostel in Vadodara. Assam Governor invites Hemant Biswa Sarma to form new government in the state. Uttarakhand administration urges Chardham Yatra pilgrims and tourists to remain alert and travel safely amid adverse weather conditions. US President Donald Trump rejects Iranian response to US peace proposal as totally unacceptable. And in football, India to take on host China in crucial quarterfinal match in AFC Under-17 Women's Asian Cup in Suzhou today. And with that, we end the morning news. Have a great day.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आयात केलेल्या इंधनावरील अवलंबित्व कमी करून इंधनाची काटकसर करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. हैदराबादमध्ये 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन. गुजरातमधील सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात पंतप्रधान आज सहभागी होणार. देशातील उष्णतेच्या लाटा आणि संभाव्य पूरपरिस्थिती संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतला सज्जतेचा आढावा. आणि 17 आणि 15 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताचे 6 मुष्टीयोद्धे विविध वजनी गटात अंतिम फेरीत दाखल. आता सविस्तर बातम्या. ऊर्जा सुरक्षा ही आजच्या काळातील अत्यंत महत्वाची गरज असून केंद्र सरकार या क्षेत्रात अभूतपूर्व गुंतवणूक करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल हैदराबादमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना केलं. आयात केलेल्या इंधनावरील अवलंबित्व कमी करून सार्वजनिक वाहतूक आणि कारपूलिंगला प्रोत्साहन द्यावं आणि त्याद्वारे आर्थिक आत्मनिर्भरता आणखी भक्कम करावी असं आवाहन त्यांनी जनतेला केलं. विविध प्रकारच्या इंधनाचा वापर काटकसरीनं करण्याचं तसंच डेस्टिनेशन वेडिंग्स आणि सोन्याच्या खरेदीसह परदेशी खर्च कमी करण्याचं आवाहनही मोदी यांनी केलं आणि व्होकल फॉर लोकल उपक्रमाचा पुनरुच्चार केला. या दौऱ्यादरम्यान उद्घाटन झालेल्या सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांमध्ये जहीराबाद औद्योगिक क्षेत्र आणि वारंगलमधील पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कचा समावेश आहे. हैदराबाद इथलं कर्करोगाच्या उपचारांवर भर देणारं सिंधू रुग्णालय पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केलं. शेतकरी तसंच ग्रामीण समुदायांना नैसर्गिक शेती करण्यास प्रवृत्त करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनसारख्या आध्यात्मिक केंद्रांची मदत होऊ शकेल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बंगळुरू इथं केलं. बंगळुरू इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन समारंभात ते बोलत होते. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते केंद्रात नव्यानं उभारण्यात आलेल्या ध्यानमंदिराचंही उद्घाटन करण्यात आलं. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्तानं आयोजित सोमनाथ अमृत पर्व उपक्रमाला प्रभास पाटण इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उपस्थित राहणार आहेत. सोमनाथ मंदिरात ते पूजा करणार असून ध्वजारोहण समारंभात सहभागी होणार आहेत. त्यानंतर एका जाहीर सभेलाही पंतप्रधान संबोधित करतील. संध्याकाळी बडोदा इथल्या सरदारधाम वसतीगृहाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या वसतीगृहात 1,000 मुलं आणि 1,000 मुलींसाठी वसतीगृह, भोजन सुविधा

ग्रंथालय यासारख्या सोयी सुविधांचा समावेश आहे. सरदार धाम संकुलातील विविध विभागांनाही मोदी भेट देणार आहेत. देशातील उष्णतेच्या लाटा आणि संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेऊन यासंबंधीच्या सज्जतेचा आढावा घेतला. संकटकालीन इशारा देणाऱ्या यंत्रणा, आवश्यक संसाधनांची उपलब्धता तसंच विविध शासकीय संस्थांमधील समन्वय यांचा या बैठकीत सखोल आढावा घेण्यात आला. दीर्घकालीन पूरनिवारण उपाययोजनांच्या प्रगतीवरही चर्चा करण्यात आली. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजे एनडीएमएच्या मदतीनं जम्मू आणि काश्मीर, लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधील 30 उच्च जोखमीच्या तलावांसाठी पूर्वसूचना प्रणाली विकसित करण्याच्या योजनेत किमान 60 तलावांचा समावेश केला पाहिजे असं शहा यांनी सांगितलं. नद्यांवर बंधारे बांधून पाण्याचं संवर्धन करणं तसंच उष्णतेच्या लाटांचा प्रभाव कमी करणं हे उद्दिष्ट ठेवलं पाहिजे असं ते म्हणाले. उष्णतेच्या लाटांमुळे कृषी क्षेत्राचं कमीत कमी नुकसान होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत यावर त्यांनी भर दिला. या बैठकीत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांची कार्यक्षमता अधिक बळकट करण्यावर आणि भविष्यातील नैसर्गिक आपत्तींसाठी देशाला अधिक सुसज्ज ठेवण्याच्या गरजेवर भर देण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाचे सी जोसेफ विजय यांनी काल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. 234 सदस्यांच्या सभागृहात विजय यांनी 120 आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. टीव्हीकेनं येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं आहे. दरम्यान आसाम विधानसभेत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी हिमंता बिस्व सर्मा यांची निवड करण्यात आली. गुवाहाटीत झालेल्या पक्षाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. उद्या मंगळवारी आसामच्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदी एन रंगास्वामी यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निवड केली. रंगास्वामी यांचा बुधवारी 13 मे रोजी शपथविधी होईल. नवीकरणीय ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत भारतानं स्थापित केलेल्या मापदंडानं आता जागतिक स्तरावर 3रा क्रमांक गाठला आहे. मॉर्गन स्टॅनली या वैश्विक वित्तीय सेवा देणाऱ्या संस्थेनं दिलेल्या नवीन अहवालानुसार भारताच्या नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील स्थित्यंतर हे ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत बाह्य अवलंबित्व कमी करण्यास मदत करेल, परंतु या प्रक्रियेचं यश हे सौर सेल, त्यासाठी लागणारे सोलर वेफर्स आणि पॉलिसिलिकॉन यासारख्या महत्वपूर्ण घटकांचं उत्पादन देशांतर्गत पातळीवर किती वेगानं सुरू केलं जातं यावर अवलंबून असेल असंही या संस्थेनं स्पष्ट केलं आहे. दरम्यान नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशांतर्गत सौर मॉड्यूलची क्षमता आता दुप्पट झाली आहे. मार्च 2024 ते 2025 या कालावधीत ही क्षमता 38 गिगावॅट्सवरून 74 गिगावॅट्सपर्यंत पोहोचली आहे. सौर पेशींची क्षमताही 9 गिगावॅट्सवरून 25 गिगावॅट्सपर्यंत वाढली आहे. सौर ऊर्जा निर्मितीतील काही प्रमुख प्रारंभिक टप्प्यातील घटकांसाठी भारत अजूनही आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. इराणच्या समृद्ध युरेनियमपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही इराणी नागरिकाला अमेरिकेच्या हल्ल्याचा सामना करावा लागेल असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. हे आण्विक साहित्य अमेरिकन लष्कराच्या सतत देखरेखीखाली आहे असं ट्रम्प यांनी एका दूरचित्रवाणी मुलाखतीत काल स्पष्ट केलं. इराणनं हे युरेनियम देशाबाहेर हस्तांतरित करावं आणि आपला अणुकार्यक्रम पूर्णपणे बंद करावा असा इशारा अमेरिकेनं दिला आहे. तेहराननं देशांतर्गत ऊर्जा संवर्धन कार्यक्रम हा आपला हक्क असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान या मुलाखतीपूर्वी इराणनं पश्चिम आशियातील युद्ध संपवण्याच्या उद्देशानं केलेल्या अमेरिकेच्या ताज्या प्रस्तावाला औपचारिकपणे आपला प्रतिसाद सादर केला आहे. हंता व्हायरसनं बाधित झालेल्या नेदरलँड्सच्या जहाजावरील 2 भारतीय नागरिक सुरक्षित असून त्यांच्यात कोणतीही लक्षणं नसल्याचं स्पेनमधील माद्रिद इथल्या भारतीय दूतावासानं म्हटलं आहे. भारतीय राजदूत आणि स्पेनचे अधिकारी या 2 बाधित नागरिकांच्या संपर्कात आहेत. या जहाजावर एकंदर 150 प्रवासी होते. या रोगाच्या प्रादुर्भावानंतर हे जहाज काल स्पेनमधील कानरी बेटाजवळ नांगर टाकून थांबवण्यात आलं. बाधित रुग्णांना लष्करी रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं मुंबई इंडियन्सचा 2 गडी राखून पराभव केला.
तत्पूर्वी झालेल्या आणखी एका सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं लखनौ सुपर

0: जायंट्सचा 5 गडी राखून पराभव केला. पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज संध्याकाळी धरमशाला इथं सामना होणार आहे. कझाकस्तानमधील ISSS विश्वचषक शॉटगन स्पर्धेत नेमबाजीमध्ये भारतीय जोडी नीरू धांडा आणि विमान कपूर यांनी ट्रम्प मिश्र सांघिक प्रकारात कांस्य पदक मिळवलं आहे. ताशकंद इथं होत असलेल्या 17 वर्षांखालील आणि 15 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत यश कुमार, संस्था अशोक कुमार, समीर बोहरा, सुदर्शन चांडक, मोहम्मद यासर आणि रौनक लोखंडे हे भारताचे 6 मुष्टीयोद्धे विविध वजनी गटात अंतिम फेरीत दाखल झाले आहेत, तर अन्य 7 खेळाडूंना कांस्य पदक मिळालं आहे. उत्तराखंडमध्ये सध्या असलेल्या प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीत चारधाम यात्रेकरूंना आणि पर्यटकांना सावध राहण्याचं आवाहन उत्तराखंड प्रशासनानं केलं आहे. भारतीय हवामान विभागानं उत्तराखंडच्या विविध भागात विशेषतः पर्वतीय क्षेत्रात उद्या आणि परवा जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अचानक बदलणाऱ्या हवामानाची दखल घेत गढवालचे विभागीय आयुक्त विनयशंकर पांडे यांनी भाविकांना आणि पर्यटकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. आपल्या प्रवासादरम्यान हवामानाविषयीची अद्ययावत माहिती घ्यावी आणि अत्यंत सावधगिरीनं आपल्या प्रवासाचं नियोजन करावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं पुढील 3 ते 4 दिवस गुजरात आणि राजस्थानच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे, तर आसाम, मेघालय, केरळ, माहे, तामिळनाडू, पुदुचेरी आणि कराईकलमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आयात केलेल्या इंधनावरील अवलंबित्व कमी करून इंधनाची काटकसर करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. हैदराबादमध्ये 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन. गुजरातमधील सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात पंतप्रधान आज सहभागी होणार. देशातील उष्णतेच्या लाटा आणि संभाव्य पूरपरिस्थितीसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला सज्जतेचा आढावा. आणि 17 आणि 15 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताचे 6 मुष्टीयोद्धे विविध वजनी गटात अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेव आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र, रेडिओ सखी वंदना मुसळेसोबत. सकाळचे 8:41 झाली आहेत.
2: रसिक हो, तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत कवितांचं अंतरंग उलगडणारा कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी. लेखन जान्हवी भागवत. निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी. शीर्षक गीत गायन कश्मीरा सावंत आणि सादरकर्ते विवेक वानखडे.

0: नमस्कार रसिक श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात मी जान्हवी भागवत
1: आणि मी संपदा जोशी आपलं मनपूर्वक स्वागत करतो.
0: शब्दाने उठले पक्षी अंदूर पळाला वारा,
1: पाण्याच्या हृदय तळाशी मग येऊन बसल्या तारा.
0: नभ वृक्षरान क्षितिजाला कधी फुंकर मारून गेली,
1: कळलेन कुणाला काही संध्येची चाहूल ओली.
0: श्रोते हो, कवी ग्रेस यांच्या संध्यामाई या कवितेतल्या या ओळी
1: अगदी मनस्वी आणि संवेदनक्षम.
0: खरं तर ग्रेस यांच्या कवितांवर भाष्य करावं इतकं जाणतेपण आमच्याकडे नाही,
1: पण ही कविता डोळ्यासमोर आली आणि आपल्याला ग्रेस जसे समजले तसं तुमच्याशीही बोलावं, तुम्हाला सांगावं असं वाटलं.
0: दुर्बोध समजली जाणारी कवी ग्रेस यांची कविता मनाला अलवारपणे साथ घालते.
1: ग्रेस म्हणजे निसर्गाची कृपा असलेली भावाभिव्यक्ती.
0: ग्रेस म्हणजे मराठी काव्याचा शब्दप्रभू.
1: ग्रेस म्हणजे आत्ममग्नतेतून शब्दांना आशय घन पैलू पाडणारा शब्दमहर्षी.
0: नव्या उपमा नव्या प्रतिमा यांनी काव्यनिर्मितीला नवं सामर्थ्य देणारी ग्रेस यांची कविता.
1: ती जशी भावकविता आहे तशीच ती सामाजिक जाणीवेचीही आहे.
0: त्यांची कविता लयबद्ध

0: साध्य तर आहेच आणि सहजपणे यमक सुद्धा साधणारी आहे.
1: ग्रेस यांच्या अनेक कविता संगीतबद्ध होऊन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसतात.
0: म्हणूनच त्यांची कविता मराठी साहित्य संस्कृतीचं वैभव आहे असं म्हटलं तर वावग नाही ठरणार.
1: कविता ही कुणाला कधीच वारसा हक्कानं मिळत नसते, ती अल्पांशानंही कसलीही मिळकत नसते आणि कविता हे कमाईचं साधनही नसतंच. माझी कविता ही मलाही संपूर्णपणे समजते असंही नाही,
0: असं कवी ग्रेस म्हणतात. यातलं त्यांचं शेवटचं जे वाक्य आहे ना, की माझी कविता संपूर्णपणे मलाही समजते असं नाही, हे स्वतःच्या कवितेविषयी ते बोलले.
1: तीच धारणा अनेकांची आहे. ग्रेस यांची कविता दुर्बोध आहे असं खूप जणांना वाटतं.
0: स्वतःच्या कवितेविषयी ते असं बोलले असले तरी स्वतःच्या कवितेविषयी ते कमालीचे काव्यनिष्ठ होते.
1: काव्यनिर्मिती ही वेगळीच गोष्ट आहे. कविता निर्माण झाल्यानंतर ती कवीच्या बाहेर असते, पण कवीच्या आतून ती निर्माण झाल्यानं कवीच्या सर्व पेशींचा एकत्रित सत्वयुक्तऐवज त्या कवितेच्या अंगाखांद्यात निर्माण झालेला असतो आणि तेवढाच ऐवज कवीच्या शरीरामधून उणा झालेला असतो असंही ते म्हणायचे.
0: श्रोते हो, आपल्या कवितेचं आणि आपलं नातं इतकं आतून उकलून सांगणारी ही व्याख्या खरंच खूप वेगळी आहे, तिला खोल अर्थ आहे.
1: जान्हवी, त्यांच्या कवितेतल्या निसर्ग प्रतिमांविषयी तुला काय वाटतं?
0: सांगते. त्यांच्या कवितेतला निसर्ग किंवा निसर्ग प्रतिमा हा खरं तर स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे, पण त्या काळातल्या आधुनिक नवकविता ज्या होत्या ना, त्यापेक्षा विपुल प्रमाणात या प्रतिमा कवी ग्रेस यांच्या कवितेत आपल्याला दिसतात. अभिव्यक्तीसाठी सातत्याने निसर्गाकडे फिरून ते वळतात.
1: निसर्गाची विविध चित्र उभी करणाऱ्या त्यांच्या कितीतरी कविता आहेत,
0: पण केवळ कवितेतला निसर्ग म्हणून याकडे आपल्याला पाहता येत नाही,
1: तर निसर्गही त्यांच्या भावजीवनाचा भाग म्हणून त्यांच्या कवितेत येतो.
0: जसा निसर्ग दिसतो तसाच तो त्यांच्या कवितेत येत नाही.
1: आकाश, वारा, रात्र, संध्याकाळ, सूर्य, चंद्र, पहाड, टेकड्या, झाडं हे निसर्गाचे घटक कवितेत येण्यापूर्वी जणू कवी मनात प्रवेश करतात.
0: आणि इथेच मग जगाला माहिती असलेली परिमाणं गळून पडतात आणि त्यांची वस्तुनिष्ठताही गळून पडते.
1: श्रोते हो, त्यांच्या गाजलेल्या कवितांच्या काही ओळी आता आपण पाहूया.
0: तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शून गेला, सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला.
1: पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, हलकेच जाग मजा आली दुःखाच्या मंद स्वराने.
0: घर थकले संन्यासी हळूहळू भिंत खचते, आईच्या डोळ्यातील नक्षत्र मला आठवते.
1: तुला पाहिले मी नदीच्या किनारी, तुझे केस पाठीवरी मोकळे. इथे दाट छायातून रंग गळतात त्या वृक्षमाळेतले सावळे.
0: भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते, मी संध्याकाळी गातो तू मला शिकवलेली गीते.
1: ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता, मेघात अडकली किरणे तो सूर्य सोडवित होता.
0: श्रोते हो, यातली शेवटची कविता आपल्या खूप परिचयाची आहे,
1: कारण पंडित हृदयनाथ मंगेशकरांच्या आवाजातलं या कवितेचं झालेलं गीत आपण कित्येकदा ऐकलंय.
0: याच कवितेचा आम्हाला उमगलेला अर्थ उलगडून दाखवण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.
1: चंद्रमाधवीचे प्रदेश या 1977 साली प्रसिद्ध झालेल्या ग्रेस यांच्या कविता संग्रहातली ही कविता आहे.
0: ही कविता किंवा गीत ऐकताना बऱ्याचदा आपल्याला वाटतं
1: की यातली ती म्हणजे कवीची प्रेयसी आहे,
0: पण श्रोते हो, आई गेल्यानंतरची ही कविता आहे.
1: यातल्या आईचे संदर्भ जेव्हा समजतात तेव्हा त्यांच्या दुःखात आपणही ओढले जातो
0: आणि कवितेतल्या शब्दांची आर्तता आपल्याला कळते.
1: ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता,
0: ही कवितेची सुरुवातच लक्ष वेधून घेते, आपल्याला गुंतवून ठेवते.
1: यातल्या पहिल्या ओळी ऐकल्यानंतर ती कोण हा प्रश्न आपल्याला पडतो, पण नंतर ती आई होती म्हणूनी ही ओळ येते आणि मग उलगडा होतो की ही ती म्हणजे आई आहे.
0: त्यांच्या जवळपास 50 एक कवितांतून तीचा उल्लेख आपल्याला आढळतो.

0: तर ही ती कोण हा संभ्रम असला तरी बऱ्याच प्रतिभावंतांच्या मते ही ती म्हणजे आई आहे.
1: पण ग्रेस यांना त्यांची सख्खी आई धरून पाच आया होत्या. यातल्या नेमक्या कोणत्या आईविषयी त्यांनी लिहिलंय याचा उलगडा होत नाही.
0: श्रोते हो, इथं आपण सरळ अर्थानं पाहूया. त्यांची सख्खी आई गेल्यानंतर अस्वस्थ मनाची अवस्था वर्णन करणारी ही कविता आहे.
1: यात रिमझिम पाऊस निनादत होता असे शब्द आहेत, तर निनादणे म्हणजे प्रतिध्वनित होणे असा त्याचा अर्थ आहे.
0: म्हणजे जेव्हा ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस प्रतिध्वनित होत होता.
1: त्यांच्या कवितेत येणारा पाऊस हा प्रतीकात्मक आहे.
0: म्हणजे या ओळीचा अर्थ असा होतो की ती गेली तेव्हा पाऊस जसा प्रतिध्वनित होत होता तसं तिच्या जाण्याचं दुःख कवीच्या मनात प्रतिध्वनित होत होतं.
1: तिच्यात अडकलेल्या भावना, आठवणी, नात्यांचे पाश यांचा गुंता कविमन सोडवू पाहत होतं.
0: त्याचंच वर्णन करताना ते म्हणतात, मेघात अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता.
1: यात सूर्य हे कवीच्या मनाचं प्रतीक आहे. पुढे ओळी येतात,
0: ती आई होती म्हणून घनव्याकुळ मीही रडलो, त्यावेळी वारा सावध पाचोळा उडवित होता.
1: ही कविता ऐकताना आपण कवीची आई गेल्याचं दुःख त्याला झालेलं आहे हा अर्थ घेऊन आपण ते ऐकतो. पण आताच्या ओळीत ते म्हणतात,
0: ती आई होती म्हणून घनव्याकुळ मीही रडलो. इथे ती आई दुसऱ्याच कोणाची तरी आहे असं आपल्याला जाणवतं.
1: म्हणूनच त्याच्यासोबत मीही रडलो असा उल्लेख येतो.
0: अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे, खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता.
1: या त्यानंतरच्या ओळी. यात स्पष्टपणे त्यांनी उल्लेख केलाय, आई गेल्यानंतर माझं बालपण संपलं.
0: पोरकेपणाची एक भावना मनाला व्यापून उरलीय.
1: आई जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपलं बालपण अबाधित आहे.
0: पण आईच्या जाण्यानं आलेलं पोरकेपण एकाकीपण दर्शवताना ते म्हणतात, खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता.
1: जगाची ओळख करून देणारी आई गेलीय. जगाकडे पाहण्याचा तिचा स्वच्छ दृष्टिकोन आता हरवलाय. उरलंय ते धुरकटपण. आई गेल्यामुळे जगाची ओळख मला कोण करून देणार हा त्यांना पडलेला प्रश्न.
0: श्रोते हो, या कवितेचं झालेलं गीत आपण ऐकतो तेव्हा त्यात शेवटची दोन कडवी पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेली नाहीयेत. म्हणजेच ती कडवी त्या गाण्यात नाहीयेत. ती अशी आहेत,
1: तशी सांजही अमुच्या दारी येऊन थबकली होती, शब्दात अर्थ उगवावा अर्थातूनच शब्द वगळता. आईचं जाणं ही कवीला त्याच्या घराची संध्याकाळ वाटते, म्हणून तो म्हणतो, तशी सांजही अमुच्या दारी येऊन थबकली होती.
0: त्यानंतर ओळी येतात, हे रक्त वाढता नाही मजा आता गहिवर नाही, वस्त्रात द्रौपदीच्याही तो कृष्ण नागडा होता.
1: म्हणजे इथून पुढं माझं वाढणारं वय आईशिवाय आहे, तिची माया, तिचा पदर माझ्यासोबत नाहीये. इथं या कवितेला वेगळं परिमाण मिळतं आणि इथं या कवितेचा अर्थ बदलतो.
0: तो असा, यामध्ये त्यांची सावत्राई जी त्यांच्याच वयाची आहे, तिला तिचा प्रियकर आहे, रोज संध्याकाळी ती त्याला भेटायला जाते आणि मग लोकांची कुजबूज सुरू होते.
1: सावत्र का असेना, पण ती आई आहे. तिच्याविषयी लोकांच्या कुजबुजीचा पाचोळा उडणं हे कुटुंबासाठी दुखावणारं आहे.
0: आणि मग तिथे कवीच्या मनातला एकटेपणा अधोरेखित होतो.
1: ती खंत मनात खोलवर उतरत जाते.
0: आईविषयी लोकांनी बोलणं हे जणू द्रौपदीचं वस्त्रहरणच आहे.
1: कृष्ण होऊन तिचं रक्षण करावं तर तेही शक्य नाही.
0: तिचं हे वागणं मलाच आतल्या आत नागव करतंय.
1: जगापुढे जाण्याचीही मला लाज वाटते हा अर्थ त्यातून ध्वनित होतो.
0: ग्रेस यांनी म्हटलंय, वाळवंट ही फक्त वाळूचीच नसतात.
1: मनाच्या वाळवंटाचं काय? मनातल्या भावना रेताड होतात तेव्हा तेही एक प्रकारचं वाळवंटच असतं.
0: तशीच ही कविता आहे. गहिऱ्या वाळूनं बनलेलं हे वाळवंटच जणू.

0: श्रोते हो, आजच्या भागात आपण कवी ग्रेस यांच्या कवितेविषयी बोललो. आता थोडं त्यांच्याविषयी जाणून घेऊया.
1: माणिक गोडघाटे हे ग्रेस यांचं खरं नाव.
0: 10 मे 1937 हा त्यांचा जन्मदिवस.
1: कालच त्यांचा जन्मदिवस होता.
0: 1958 पासून त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली.
1: श्रोते हो, त्यांनी सुरुवातीला माणिक गोडघाटे नावानंच कविता लेखन केलं,
0: पण मग नंतर ग्रेस या टोपण नावानं त्यांनी कविता लेखन सुरू केलं. त्याची कहाणी अशी, इनग्रिड बर्गमन या पाश्चिमात्य अभिनेत्रीच्या अभिनयानं प्रभावित होऊन त्यांनी ग्रेस हे साहित्यिक नाव धारण केलं.
1: इन ऑफ द सिक्स हॅपीनेस या चित्रपटात इनग्रिड संबंधी शी इज इन ग्रेस असं वाक्य होतं.
0: आणि हा बोलपट पाहताना या वाक्याची ग्रेस यांना मोहिनी पडली. तिने चित्रपटात घातलेली शीळ आपल्यासाठीच आहे असं त्यांना वाटलं.
1: तिच्या या अभिनयाशी पात्राशी आपली कुठेतरी नाळ जुळते असं त्यांना जाणवलं.
0: आत्म्यावरची धूळ उडाली आणि प्रतिभा रूपाचा पहिला साक्षात्कार त्यांना इनग्रिडमध्ये झाला.
1: तिचं हे ऋण आठवत राहण्यासाठी त्यांनी ग्रेस

0: या साहित्यिक नावानं लेखन सुरू केलं.
1: संध्याकाळच्या कविता हा त्यांचा पहिला कविता संग्रह 1967 साली प्रकाशित झाला.
0: राजपुत्र आणि डार्लिंग, सांज भयाच्या साजणी, संध्या पर्वातील वैष्णवी, चंद्रमाधवीचे प्रदेश हे त्यांचे काही कविता संग्रह.
1: तर वाऱ्याने हलते रान, संध्यामग्न पुरुषाची लक्षणे, ओल्या वाळूची बासरी, चर्चवेल, मितवा यासारखे ललितलेख संग्रही प्रसिद्ध आहेत.
0: वाऱ्याने हलते रान या संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे.
1: श्रोते हो, ग्रेस यांच्या कवितेतली ग्रेस समजायला साहित्याचे गाढे अभ्यासक समीक्षक असलं पाहिजे असं नाही,
0: तर डोळे मिटून मनापासून ती नुसती ऐकली तरी मन शांत शांत होऊन जातं.
1: जे आतून सुंदर वाटतं तेच खरं निखळ सौंदर्य.
0: आणि हे अनुभवायचं असेल तर ग्रेस यांच्या कविता नक्की ऐका, नक्की वाचा. त्यांच्या शब्दाचं गारूड तुम्हालाही भुरळ घातल्याशिवाय राहणार नाही.
1: गेली कित्येक वर्ष त्यांची कविता रसिक मनाला हुरहुर लावते आहे.
0: ही हुरहुर नक्की कशाची आहे ते आपल्याला कळतही नाही,
1: तरीही त्यांची कविता आपलीशी वाटते.
0: अशी कविता लिहिणारं मराठी विश्वातलं लखलखतं माणिक म्हणजे माणिक गोडघाटे,
1: म्हणजेच कवी ग्रेस.
0: श्रोते हो, आमचा आजचा हा कार्यक्रम आपल्याला आवडला ना,
1: तर आम्हाला जरूर कळवा आमच्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून.
0: आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9495374485.
1: आणि दर सोमवारी सकाळी 8:40 ऐकत रहा काव्यांजली
0: हितगुज कवितेशी.
1: तर श्रोते हो, आजच्या कार्यक्रमातून मी जान्हवी
0: आणि मी संपदा आपला निरोप घेतोय.
1: परत भेटीपर्यंत
0: नमस्कार.

0: श्रोते हो, आपण ऐकत होता कवितांचं अंतरंग उलगडणारा कार्यक्रम काव्यांजली.
1: लेखन जान्हवी भागवत,
0: कवितेशी
1: निवेदन जान्हवी भागवत,
0: जान्हवी भागवत यांचं निवेदन, जान्हवी भागवत आणि संपदा
1: जोशी.
0: शीर्षक गीत गायन कश्मीरा सावंत
1: आणि
0: सादर करते विवेक
1: वानखडे रत्नागिरी केंद्रावरून. मध्यमलहरी 1143 किलोहर्ट्सवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता लखलख चंदेरीमध्ये आपण आनंद घेणार आहोत हिंदी चित्रपट संगीताचा.

अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांच्या युगलस्वरातलं हे गीत होतं अलबेला या चित्रपटातलं. शब्द होते समीर यांचे तर संगीत होतं जतीन ललित यांचं.

0: सोमवार दिनांक 11 मे ला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये बांबू लागवडीतून निसर्ग जोपासना आणि अर्थार्जन करणारे दीपक खडपे यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल.
1: आज बऱ्याच जमिनी खाली आहेत. आज आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये कातळ भाग आज वसाड पडलेला आहे. तर माझं असं मत आहे की जो वसाड जमीन आहे तिथे पण तुम्ही बांबू लागवड करू शकता कातळावर.
0: अच्छा.
1: 2-3 फूट फक्त माती टाकायची, खड्डा मारण्याची गरज नाही. आणि तुम्ही आधार देऊन जिथे आधार देण्यासारखे आहेत झाडी झुडपं झाड आहेत अशा ठिकाणी तुम्ही माती टाका, त्याच्यात शेणखत टाका, पालापाचोळा टाका आणि तो कंद लावा. म्हणजे तुम्हाला ब्लास्टिंग वगैरे करण्याचा जो कलम लागवडीला ब्लास्टिंग करून तो खड्डा काढायचा तो खर्च पार येतो.
0: बरोबर.
1: तुम्ही कातळावर पण लागवड करू शकता अशा वसाड जमीन असू देत, 1 एकर असू देत, 2 एकर असू देत, 5 गुंठे असू देत, नाही तर 10 गुंठे असू देत.
0: तेव्हा श्रोते हो जरूर ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 1143 किलोहर्ट्सवर 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
2: लखलख चंदेरीमध्ये हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर साजिद वाजिद यांनी संगीतबद्ध केलेली जलीस रशीद यांची गीतरचना क्या यही प्यार है या चित्रपटासाठी

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी.
2: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
1: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
2: सादर करते विवेक पान.

0: हे गीत गायलं होतं अलका याज्ञिक, उदित नारायण आणि सहकलाकारांनी जानवर या चित्रपटासाठी. समीर यांच्या या रचनेला संगीत होतं आनंद मिलिंद यांचं.
1: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
2: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या युगलस्वरातली ही रचना होती भैरव अरुण यांची. बंधन या चित्रपटासाठी संगीत होतं आनंदराज आनंद यांचं.

हे गीत गायलं होतं लता मंगेशकर आणि सोनू निगम यांनी 1 2 का 4 या चित्रपटासाठी. महबूब यांच्या या गीताला संगीत होतं AR रहमान यांचं. या गीतरचनेबरोबरच लखलख चंदेरीमध्ये हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 9:30 आणि 23 सेकंद झाले आहेत. काही क्षणातच प्रसारित करणार आहोत कार्यक्रम इंद्रधनुष्य, पण या जाहिरातींनंतर.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: आता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत बांबू लागवडीतून निसर्ग जोपासना आणि अर्थार्जन करणारे दीपक खडपे यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली ही मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे

0: नमस्कार श्रोतेहो, इंद्रधनुष्याच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पौर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय राजापूरचे दीपक खडपे यांना. राजापूरमध्ये त्यांनी बांबू शेती हा एक प्रकल्प केलेला आहे, तर या दृष्टिकोनातूनच आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की या लागवडीतून त्यांना नेमके कोणते फायदे झाले, तसंच ही लागवड करताना नेमक्या कोणत्या अडचणी आल्या, त्याच्यावर त्यांनी कशी मात केली, पर्यावरण संरक्षण नेमकं कशा पद्धतीने ते करतायत, आणि अर्थातच नवीन पिढीला ते काय सांगून जाणार आहेत. चला तर आज आपण त्यांच्याशी याविषयी चर्चा करूया. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: मी आत्ताच म्हटलं की तुम्ही मूळचे राजापूरचे आहात, नेमकी कौटुंबिक परिस्थिती कशी होती तुमची?
1: आमची पूर्वीपासून गरिबीचे दिवस आम्ही फार बघितलेले आहेत. वडील आमचे राजापूर हायस्कूलमध्ये शिपाई होते आणि 12 जणांचं कुटुंब होतं. अत्यंत गरिबीतनं आम्ही लहानाचे मोठे झालेले आहेत. मी 79 10वी पास झालो आणि ST हेल्पर म्हणून 8.50 रुपये रोजावर मी काम करायला सुरुवात केली. आणि ते करत असताना आम्ही थोडी थोडी सर्व भावंडांनी घरच्या माणसांनी जमीन घेतली आणि बागायत करायला सुरुवात केली.
0: अच्छा.
1: बागायत करता करता फार मोठी आम्ही मग साधारणतः 150-200 एकरची बागायत केलं. नारळ केला, सुपारी केला, पोपळी केल्या, काजू केला, कोकम केलं,
0: आंबा लागवड केली
1: आणि संपूर्ण प्लॉट जंगल प्लॉट होता तो साफसफाई केला. तिथली झाडं होती, वनस्पती होत्या, त्या संपूर्ण काढून टाकून तिथे कुठे कातळ होतं ते ब्लास्टिंग केलं, त्याला खड्ड्यामध्ये माती टाकली आणि आम्ही तिथे 5,000 झाडांची निर्मिती केली. ही 5,000 झाडांची निर्मिती करत असताना माझ्या लक्षात आलं साधारण 2010 की आपण काहीतरी चुकीचं केलेलं आहे. 4:30 माझी ड्युटी लागलेली होती पहाटे आणि पेपर मी वाचला, त्या पेपरमध्ये प्रवासाच्या वाटा

0: अशा शीर्षकाखाली एक लेख दिलेला होता, चला गावाकडे. आणि तो लेख मी वाचला, तो बांबूच्या शेतीवर त्यांनी त्याच्यावर लेख लिहिलेला होता. आणि मी भारावून गेलो. मी त्यांना फोन केला आणि मी बोलो, काहीतरी आपण चुकीचं केलेलं आहे आणि ते आता केलंय ते थांबवायला पाहिजे. आणि म्हणून आम्ही या संपूर्ण बांबू शेतीवर मी वळलो. आणि 43 एकर जागा, माझ्याकडे पैसे पण नव्हते. दादऱ्या माईने सोन्याची चैन केली होती वडिलांच्या पेन्शन मधनं. ती आईला मी विचारलं, मी जागा घेतोय आणि माझ्याकडे पैसे नाहीत, तू मला वडिलांच्या कष्टाची चैन घातलीस आहे, ती चैन मला विकायला पाहिजे. आणि बँक प्रॉव्हिडंट फंड मी काढून ही 43 एकर जागा कधी घेतली. आणि घेत असताना ही जागा आहे, ही जागा आमची जी 75 एकर समाई घराची बाग आहे, त्या बागेला लागूनच हा प्लॉट असल्यामुळे मी आईला बोललो, परत आपल्याला जागा ही मिळणार नाही अशी आपल्या प्लॉटला लागून, तर आपण ती घेऊया. तिथे पाणी आहे, रस्ता आहे, नवीन काही करायला नको. आणि ते जंगल 43 एकरचं घेऊन मी तिथे कंदापासून, ज्या आपल्या स्थानिक जाती आहेत कोकणामध्ये, चिवा आहे, माना आहे, चिवारीण आहे, सोनचिवा आहे, की ज्या जाती आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने मला समजायला लागल्यापासून मी बघतोय की ती बांबूची बेटं कोकणामध्ये आजही आहेत.
1: बरोबर.
0: मग त्याला फुलोरा आला नाही, त्याला कुठल्या तऱ्हेचा रोग आला नाही, त्याला पाणी नाही, त्याला काहीच नाही, बांध नाही, बंदिस्त नाही, चोरी नाही, फवारणी नाही. मग ही गोष्ट जेव्हा माझ्या लक्षात आली, तेव्हा मी राजापूर तालुका अखंड पायाने फिरून, माझ्याकडे मोटरसायकल पण नव्हती, जोपर्यंत एसटी जात होती तिथपर्यंत जायचं, तिथून चालत जायचं, कोण सांगेल त्याच्याकडे ही जात आहे, त्याच्याकडे ही जात आहे, त्याच्याकडे जाऊन जाऊन सर्वांकडनं मी 100 एक कंद गोळा केले. मग मी कंदापासून त्या जंगलामध्ये मी पूर्ण जंगल आहे तसं ठेवून, त्याच्यातल्या ज्या कोकणामधल्या जंगलामध्ये अनेक वनस्पती आहेत, अनेक वेली आहेत, अनेक रानमेवा आहे, माझ्याकडे तर 5 ते 6 हजार करवंदाच्या झाडी आहेत, चाराबोरांची एवढी झाड आहेत की ती चाराबोरं धनेश पक्षी आहे, तो त्या चाराबोराबरोबर आकर्षित होतो, तो मला आजही दिसतो. आज पण आत्ता माझी बांबूची तोड चालू आहे, मी तिथे त्या पशुपक्ष्यांच्या आवाजामध्ये असतो. मला खूप काय करायचं आहे या बांबू शेतीवर. बांबू जर आपण बघितलं तर शेतकऱ्यांचं ATM आहे. म्हणजे आंबा काढला नाशिवून फळ आहे, ते आपल्याला ताबडतोब विकायला पाहिजे. त्याचं पीक घेताना वातावरणामध्ये किती बदल होत झालेला आहे. आज खर्चाचं जर आपण बघितलं, मेहनत बघितली आंब्याची, तर त्याला खत, पाणी, फवारणी, फवारणीच्या औषधांचे झालेले खर्च, कोकणामध्ये लेबर मिळत नाहीत, मजुरांची खूप मोठी कमतरता आहे. मग हे सर्व बघता खर्च जर काढला तर आज कोकणातल्या बागायतदारांची व्यवस्था अत्यंत बिकट आहे. काय मिळालं तर ठीक आहे, नाही मिळालं तर बँकेची कर्ज होत आहेत. तेव्हा माझ्या असं कळकळीची विनंती आहे, आज अजूनही वेळ गेलेली नाही. मी माझ्या असणाऱ्या मित्रपरिवाराला, बागायतदारांना, सर्वांना सांगतो, अरे बाबा तुझ्या गाडग्याला 10-12 बेटं तरी लाव, काठी लाव, चेवा काठी, तुझे पैसे होतील.
1: बरोबर.
0: तुझी जागा मोकळी असेल तिकडे लाव, पण कंदापासून तुम्ही लागवड करा, रोपापासून लागवड करू नका. रोपापासून लागवड केली तर त्या काठीला मार्केट पूर्ण नाही.
1: कंदापासून तुम्ही म्हणताय लागवड करा, तर कंदापासून जे बांबू निर्मिती होते त्याची काय नेमकी वैशिष्ट्ये आहेत?
0: कंदापासून लागवड करायची म्हणजे फार मोठं काय, त्याला कुठे बाहेरून ते कंद मागवायला पाहिजेत अशातलं काय नाही. आपल्या आजूबाजूला खेड्यामध्ये, शहरामध्ये पण अजून काही ठिकाणी आपल्या बांबूच्या जाती आहेत, बांबूची बेटा आहेत. त्या ज्या बेटा आहेत ना, कोकणामध्ये एवढी समृद्धता आहे निसर्गामध्ये, ती जगामध्ये कुठेच नाही असं माझ्या अभ्यासांत मला समजलेलं आहे. म्हणजे कोकणामध्ये माना जातीची काठीची जात आहे बांबूची, त्याच्यावर आता कृषी विद्यापीठाने अगरबत्तीच्या काठीसाठी संशोधन झालेलं आहे आणि फार मोठी करोडची त्याच्यावर बाजारपेठ आहे. तर ती जर समजा काठी लावली तर त्याचं फार मोठं मार्केट आहे. त्या बेटामध्ये गेल्या वर्षी जी काठी फुटली असेल कंदाला, तो कंद पावसाच्या सुरुवातीला खणायचा आणि तो काढायचा, आणि तो 2x2 खड्डा त्याला खणायचा, त्याच्याकडे तुमच्याकडे असलं तर शेणखत घाला आणि पालापाचोळा आजूबाजूचा घालून तो कंद क्रॉस लावायचा, सरळ लावायचा नाही एका रिक्षेत. ती काठी तुम्ही कंद खणल्यानंतर 7 ते 8 फुटावर तो तोडायचा, ती काठी वरची बाजूला करायची आणि ती काठी क्रॉस झाडाला धरून जर तुम्ही लावलात, एखाद्या सपोर्ट धरून, तर मी तर लावली ते पूर्ण जंगल आहे, त्याच्यामुळे माझ्याकडे काही प्रॉब्लेम आला नाही, मी काहीच तोडलं नाही, मी करवंदाची वेल नाही तोडली, मी साधी खाच कुलतीच्या वेली असतात ना त्या पण तोडल्या नाहीत.
1: अच्छा.
0: मी त्याला पण धरून मी बांबू लावलेला आहे आणि आज माझ्याकडे बांबू तर एवढा खूप झालेला आहे.
1: अशा पद्धतीने लागवड करून जेव्हा आपण बांबू लावतो, तर आता तुम्ही म्हणाला तसं की नेमकं वैशिष्ट्य काय सांगाल त्या बांबूचं?
0: ते जे बांबू जो आपण कंदापासून जी लागवड केलेली आहे त्याची वैशिष्ट्य असं आहे की त्यापासून झालेली काठीला ती तुम्हाला हस्तकलेसाठी जाते. आज मार्केटमध्ये सुपर रवळ्या असतील, पर्स असतील, राख्या असतील, अनेक वस्तूंसाठी आज बांबूची काठी जाते. ही जाडीला जास्त होते.

0: की 30-35 फूट सरळ त्या झाडातून वर जाते. आणि बांबू हा असा आहे की तो दुसऱ्या झाडाशी स्पर्धा करतो.
1: बर
0: त्याचं काय वैशिष्ट्य आहे निसर्गामध्ये मला माहित नाही. किती जरी उंच झाड असलं तरी त्या झाडाच्या तो उंच गेलेला मी माझ्याही ते मी बघितलेलं आहे. माझ्याकडे उंच झाड आहेत काय काय, ऐन किंजळ, हसानी, शिवर, अशा उंच झाड आहेत. पण त्या उंच झाडातून तो त्यांच्यापेक्षा उंच गेलेला आहे. आणि तो उंच झाल्याचा फायदा असा आहे की आज मार्केटमध्ये साधारणतः 20 फूट, 22 फूट, 18 फूट, 12 फूट अशा लांबीच्या काट्यांचा दर चालतो. तर त्याप्रमाणे आहे ना त्याचे पैसे, एका काठीचे पैसे साधारणतः तुम्ही उभी काठी म्हणाला द्यायची म्हटली व्यापाराला तर ती 60 ते 70 रुपयाला जाते, आणि तोडून द्यायची झाली काठी तर ती 95-100 रुपयाप्रमाणे जाते. असं जर आपण विचार केला तर कंदापासून लागवड करण्याचा जो फायदा आहे तो हिते आहे की त्या काठीला मार्केट आहे. ती काठी फार उंच जाते, उंच गेल्यामुळे त्याचे पैसे होतात. त्याला खत नाही, त्याला फवारणी नाही, त्याला पाणी नाही, त्याला बांधबंदिस्त नाही, त्याला काहीही नाही केलेलं आहे मी. आणि मी हा प्रायोगिक तत्वावर ह्या 75 एकर बागेला लागून मी हा प्लॉट 43 एकरचा केलाय. बांबू ही झिरो बजेट शेती आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी रोपापासून लागवड जर तुम्ही केला तर ती काठी उंच जात नाही, ती काठी जाडीला होत नाही, आणि ती मार्केटमध्ये कुठेही त्याला व्यापारी येत नाही तुमच्याकडे.
1: अच्छा,
0: ती काठी फुगत नाही. त्यामुळे आज स्थानिक जातीची जर काठी असेल तर त्या काठीला खूप मार्केट आहे, आणि मार्केट शेतकऱ्यांच्या हातामध्ये आहे. आज आंबा जर बघितला आपण तर तो आंबा काढायला लागतो, पेटीमध्ये भरा, ते गवत भरा, ती पेटी तयार करा, ती ट्रान्सपोर्टला टाका, आणि त्याच्यानंतर तो गेली मार्केटला की किंमत ठरवणार त्याची. पण बांबूचं तसं नाही आहे. बांबूचं मार्केट तुमच्या हातामध्ये आहे. तुम्हाला समोर व्यापारी आला आणि तो बोलला ही मला 5 रुपयाला काठी दे, एक उदाहरण देतो, तुम्ही म्हणालात नाही मी नाही देणार, मला 20 रुपये आले तरच देईन, तर तिथे तुम्ही मेन असता. शेतकरी द भाव ठरवतो.
1: बरोबर, प्रत्यक्ष विक्री होते.
0: म्हणजे स्वतः शेतकरी मार्केट ठरवतो काठीचं काय द्यायचं.
1: सर मला असं सांगा की एकदा कंदापासून जेव्हा आपण लागवड करतो तर साधारण किती कालावधी लागतो पूर्ण बांबू तयार व्हायला?
0: कंदापासून लागवड केली ना तर साधारणतः तुम्हाला 4 वर्ष जातात तोडायला. त्याचं कारण असं आहे, बांबू हा कंदापासून निर्मिती आहे. आलं जसं एकमेकाला फोडत फुटत फुटत जाऊन ते मोठं होतं, त्या पद्धतीचं ते आहे. तर तुमच्या बेटामध्ये काठी 4 वर्षानंतर पहिल्या वर्षी 1 फुटेल त्या कंदाला काठी, दुसऱ्या वर्षी 2 फुटतील, तिसऱ्या वर्षी 4 फुटतील, चौथ्या वर्षी 5-6 फुटतील. म्हणजे तुमच्याकडे खाली जमिनीमध्ये आहे ना कंद तयार व्हायला पाहिजेत. जेवढे तुमचे कंद तुम्ही उत्पन्नाची बाब जर लवकर घ्यायची म्हटली तर 4 वर्षामध्ये तुम्हाला त्या बेटामध्ये 1 काठी तोडायला पाहिजे असं माझं मत आहे. आणि मी अभ्यासाअंती ते केलंय. मी घाई एवढ्यासाठी केली नाही तोडण्याची की माझ्याकडे पहिल्यांदा काठी तयार होऊन दे, बेट तयार होऊन दे. ते भरपूर कंद जर तयार झाले तर भरपूर काट्या मिळतील. तर साधारणतः लावल्यानंतर 4 वर्षानंतर तुम्हाला उत्पन्न चालू होईल.
1: आपण अनेकदा बघतो की या दिवसांमध्ये वणवे लागण्याचे प्रमाण बागांमध्ये पुष्कळ असतात. मग अशा ठिकाणी जर अशी घटना घडली तर त्याचा परिणाम नेमका बांबूच्या बेटावरती काय होतो?
0: मॅडम, मी या सर्व प्रसंगातनं गेलेला माणूस. माझं जिथे आता ही बांबूची शेती आहे तेथे ट्रान्सफॉर्मर आहे, जंगलामध्ये असल्यामुळे तिकडे वारा वगैरे जोरात आहे. तर माझ्याकडे साधारणतः डिसेंबरच्या दरम्यान 2022 साली स्पार्किंग झालं आणि ते गवत पेटलं आणि वणवा गेला, फार मोठा गेला. आणि त्याच्या बाजूला बाग असल्यामुळे एवढा जोरात गेला की माझं संपूर्ण अर्ध त्याच्यातलं बेटामध्ये वणवा गेला आणि बेट ती जळली. मला माहिती होतं, मी अभ्यास केला होता, माझं वाचन होतं की वणवा जर गेला तरी बांबूवर कोणत्याही तऱ्हेचा परिणाम होत नाही, तो मरत नाही. त्या पावसामध्ये जेव्हा पाऊस परत पडला तेव्हा तिथलं एकही काठी माझी जळलेली नव्हती.
1: बर,
0: असं माझ्याही ते घडलेलं आहे. निसर्गाचा कुठलाही परिणाम बांबू शेतीवर किंवा बांबूच्या बेटावर, बांबूच्या काठीवर होत नाही. बांबूवर कुठलाही रोग येत नाही, बांबूला काहीच नाही. बांबूला फवारणी नाही, खत नाही, पाणी नाही, काही नाही, काही नाही. बांबू एक निसर्गामध्ये आहे ना, निसर्गाने दिलेलं आपल्याला वरदान आहे.
1: बरोबर आहे. आणि म्हणूनच आपण बघतो की पूर्वीच्या अनेक पिढ्यांमध्ये सुद्धा आपण बघतो की घराच्या परसामध्ये आपण म्हणतो की एक कोपरा असा असतो की तिथे बांबूचं छोटं का होईना पण बेट हे असतंच.
0: ह्या एकाच गोष्टीवर मी खूप अभ्यास केला. माझ्या लक्षात असं आलं की कोकणामध्ये कशाला आमच्याच घराच्या आमच्या बाजूला बांबूचं 2 मोठी बेट होती. मी नेहमी विचार करायचो की बांबूची बेट कशाला ठेवली असतील, आम्ही लहान होतो आम्हाला काय त्यातलं माहिती नव्हतं. तर ह्या इथे घराच्या शेजारी बांबूचं बेट कशाला लावलं याच्यावर मी अभ्यास केला असता माझ्या लक्षात असं आलं की तो शुभ कार्यापासून अशुभ कार्यापर्यंत चालतो. म्हणजे बांबू हा गुढीपाडव्याला पण चालतो, तो मांडवाला पण चालतो, तो शेतीच्या अवजाराला पण चालतो. आता जाऊ दे, आता ट्रॅक्टर आले काय, पण जी जुनी आपण

0: शेतकरी बघितलेत किंवा जुनी आपण शेती बघितली,
1: बरोबर.
0: तिथे तो बांबू सर्व गोष्टीला चालतो. आणि अशुभ कार्य म्हटलं तर आपली तिरडी बांधायची असेल मेल्यानंतर तर त्याला पण तो चालतो. मग अशुभ कार्यापासून शुभ कार्यापर्यंत जर बांबू लागतो तर तो आपल्या घरा शेजारी असायला पाहिजे. आणि दुसरं महत्वाचं असं आहे, तो पर्यावरण पूरक आहे. आज आपण म्हणतो की सूर्याची किरण प्रखर झाली, ओझोनचा वायूचा थर कमी झालाय. 65% तो ओझोन सोडतो, 35% ऑक्सिजन करतो. आणि हे सर्व आपल्या तब्येतीला पूरक आहे, शेती पूरक आहे, आरोग्य पूरक आहे. निसर्गामध्ये ओरिजिनल ऑक्सिजन आपल्याला बांबू देतो. जगामधली एकमेव अशी वनस्पती म्हणूया आपण त्याला, किंवा झाड म्हणूया, आमच्याकडे गावठी भाषेत त्याला बेट म्हणूया, तर त्याचीच निर्मिती होणे फार गरजेचं आहे. कारण बांबूवर आता आपल्या देशामध्ये बांबूवर फार मोठा अभ्यास चाललेला आहे.
1: अच्छा.
0: आणि बांबू हा स्टीलला पर्याय होणार आहे भविष्यामध्ये. म्हणजे जिथे आपण स्लॅबमध्ये सळी वापरतोय लोखंडाची, तिथे बांबूपासून काढलेली सळी त्यांना वापरायची आहे. आणि त्याच्यावरती प्रोसेस होणार आहे, त्याचं काम रिसर्च त्याच्यावर चालू आहे. आणि स्टीलला पर्याय पूरक म्हणून तो येणार आहे. आणि देशाची अर्थव्यवस्था उभी करण्याची ताकद आज बांबूमध्ये आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी बांबू शेतीच केली पाहिजे. माझं असं मत आहे. मी जन्माला आलो, मला महत्वाचं काय, मला निसर्गाने काय दिलं, तर मला निसर्गाने ऑक्सिजन दिला म्हणून मी श्वास दिला. आणि श्वास दिला म्हणून मी आतापर्यंत जिवंत आहे ना. तर माणूस जन्माला आल्यापासून तर मृत्यू होईपर्यंत किती हजार रुपयाचा ऑक्सिजन घेतो निसर्गामधला, त्याला तो काय देणार, त्याला पैसे देतो काय तो निसर्गाला. मग प्रत्येक मानवाने विचार करायला पाहिजे. त्या पृथ्वीचं संरक्षण, त्या निसर्गाचं संरक्षण करणे ही प्रत्येक मानवाची जबाबदारी आहे.
1: अगदी बरोबर.
0: तुम्ही निसर्गाचं जतन करा.
1: अगदी बरोबर आहे.
0: आणि तुम्ही बांबू शेतीवर या.
1: कारण निसर्ग टिकला तरच माणूस.
0: आपण टिकलो. गांधीजी जसं म्हणत होते, तुम्ही खेड्याकडे या, आपणच आपल्या जमिनी ज्या होत्या वाडवडिलांनी कमवून ठेवलेल्या, त्या आपण आज विकल्या. आणि आपण विकून त्यांना दिलेल्या आहेत, ते आता तिथे डेव्हलपिंग करतायत, रिसॉर्ट करतायत, हॉटेल बांधतायत. आणि आपण म्हणतो तो माणूस आला आणि त्याने आपल्याकडे जमिनी आमच्या घेऊन आता पैसे कमवतोय हे कर. अरे पण तू कशाला विकल्यास जमिनी तुझ्या? तू आज 4-10 बेट लावलं असतास, तुला खर्च नव्हता, तुझी अर्थव्यवस्था झाली असती.
1: खरंच आहे.
0: निसर्गाचं संवर्धन करू शकला असतास हे फार मोठं. तुला शुद्ध हवा मिळाली असते की जे वाढवडिलांनी केलं आपण म्हणतो ते निरोगी होते. आज आपण बघतोय ती वेगळी पद्धत आहे.
1: बरोबर. अजून एक असा प्रश्न विचारावा असं वाटतोय की आज आपण बघतोय अनेक ठिकाणी सगळीकडे अशी चर्चा असते की कामासाठी मजूर मिळत नाही, तर तुमचा या बाबतीचा काय अनुभव आहे?
0: मॅडम, जे आज आम्ही जे हताश झालोय ना बागायती बाबतीत, हा कोकणचा पूर्ण झोन, म्हणजे तो बागायती झोन जिकडे तिकडे आहे तिथे फार मोठा लेबरचा प्रॉब्लेम झालेला आहे. आज बागायतीचा विषय असा आहे की तो पूर्ण 8-10 महिने त्याला पूर्ण मेहनत लागते. त्याला फवारणी असेल, त्याला खत पाणी असेल. एकदा आंबा काढून झाला की त्याच्यानंतर तो पालापाचोळा करायचा, त्या खत चऱ्या मारायच्या, खत घालायची, हे चालू राहत.
1: तसं म्हटलं तर बागायतीच्या दृष्टीने वर्षभर काम चालू,
0: वर्षभर काम चालू राहत. बांबूच्या बाबतीत जर आपण विचार केला तर एकदा तुम्ही काठी लावलात की त्याला 3-4 वर्ष काय करायचंच नाही. तुम्ही त्याला खत नाही घालायचं, त्याला पाणी नाही घालायचं.
1: जेव्हा बांबूची
0: तोड होईल त्यावेळेला तुम्हाला स्थानिक लेवलवर लेबर मिळत आहेत, उपलब्ध आहेत. तेवढ्या मोठ्या जी वर्षभर तुम्हाला जी मेहनत लागत नाही. बांबूची तोड तुमच्याकडे किती होणार आहे? वर्षात एकदाच होणार. तुम्ही समजा मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या जर असेल, आता आमच्यासारख्या शेतकऱ्यांना आम्ही 2-3 वेळा जसं गिराईक येईल तसं आम्ही तोडतो, मागणी असेल तसं. बरं, ते 8-15 दिवस काम चालतं. समजा 2000 काठी तोडायची झाली तर 8-10 दिवसामध्ये तोडली जाते. आणि आंब्याचा वर्षाच्या 12 महिने मजूर लागतो आणि लेबर खर्च भरपूर होतो तिथे. इथे तेवढा लेबर खर्च होत नाही.
1: हे सगळं करत असताना कुटुंबाची साथ पण फार महत्वाची असते, तर काय सांगाल त्याबद्दल?
0: मॅडम, आमचं सर्व कुटुंब एकत्रित कुटुंब. आजही आम्ही 43 माणसं एका छताखाली राहतो.
1: बर.
0: आणि एका चुलीवरचं जेवण जेवतो.
1: अरे वा.
0: आमच्या कुटुंबामध्ये कोण डॉक्टर आहे, कोण वकील आहे, कोण शिक्षक पेशामध्ये मुख्याध्यापक आहे, माझी मिसेस मुख्याध्यापक आहे.
1: अच्छा.
0: अशी कुटुंबातली सर्व माणसं आहेत. पण त्याचबरोबर आमच्या घरातली मुलं, आमच्या मुली, आमचं कुटुंब पूर्ण सर्वजण माझ्या पाठीशी ठामपणे उभं आहे. ज्या ज्या वेळेला आम्ही निर्णय घेतो त्या त्या वेळेला कुटुंब नाक मुरडत नाही. आणि पहिल्यांदा नकारात्मक विचार आमच्या कुटुंबामध्ये बिलकुल नाही. होकारच होईलच, चांगलंच होईल. अशीच विचारसरणी ठेवून आज परिणामी आमच्या जीवनात सफल होण्याचा जो मार्ग आहे तो हा आहे की आम्ही नकारात्मक विचार करत, आम्ही सदा सकारात्मक विचार करतो. आणि आम्ही जंगलामध्ये राहतो, जंगलामध्ये राहणारा हिरवळ बघतो, तारे बघतो, पशु पक्ष्यांचे आवाज बघतो, रान कोंबड्या बघतोय, मोरांचे आवाज बघतो, हे आपल्याला शहरामध्ये बघायला कुठे मिळत नाही. आणि आम्ही जंगलात राहतो तो आम्ही सदा आनंदात राहतो. आणि बांबू

0: मध्ये जर आम्ही राहतो तर आम्ही उत्तम तऱ्हेचं आयुष्य जगतो. तरी मी एसटीची केली 38 वर्ष, तर त्या एसटीने मी लागलो 1979 ला. तेव्हा 8 रुपये 50 पैसे मला रोज होता आणि मी ते करत करत आणि सहाय्यक वर्कशॉप सुपरिटेंडंट म्हणून मी सेवानिवृत्त झालो.
1: अच्छा.
0: तर माझं असं ठामपणे मत आहे की प्रत्येकाची जी नोकरी असते ती सरकारी असू देत, निम सरकारी असू देत, प्रायव्हेट असू देत, काही असू देत, त्या नोकरीशी जर माणूस प्रामाणिक राहून आपली उच्चतरीय अशी प्रगती करू शकतो याचं उदाहरण मी आहे. आईने जन्म दिला आणि माझं सांगोपन एसटीने केलं. आज एसटी म्हणजे तिसरी पिढी आज आमची काम करते.
1: बर.
0: माझ्या मुलाने मरीनचं इंजिनिअरिंग केलं, पासपोर्ट काढला, सर्व झालं, तो जायची त्याची कंपनी फॉर्म झाली आणि मी त्याला बोलू बाबा तू जाऊ नकोस, तर तो मला म्हणाला असं काय करताय, मला तू शिक्षण आहे आणि तुम्ही जाऊ नको म्हणतोस आणि इकडेच राहा म्हणताय, माझं होणार कसं, तू समुद्रामध्ये राहणार, तू जाऊ नकोस. आणि त्याला मी पाठवलं नाही म्हणून ही जागा मी 43 एकर त्याच्या नावावर घेऊन ही बांबू शेती करून त्याला ठेवलेली आहे आणि त्याला परत एसटीमध्ये नोकरीला लावलं. त्याला तो इंजिनियर असताना त्याला आयटीआय करायला लावला, तो एसटीमध्ये हेल्पर म्हणून भरती लावला आणि तो भरती झाला एसटीमध्ये. जसं गांधीजी म्हणत होते, चला गावाकडे, चला खेड्याकडे, त्याचं कारणच हे आहे की तुमच्या ज्या जमिनी असतील, तुम्ही शहरात गेलात तर घरी बघणार कोण. आमची आई असं नेहमी म्हणायची की ज्याने घराचा हुमरा ओलांडला तो परत येईल याची गॅरंटी नाही, त्याचं काय होईल असं नाही, पण ही जागा जमीन बघेल कोण, ही शेतीवाडी बघेल कोण, आज सर्व तुम्हाला मिळेल, पण एकदा तुम्ही जागा विकलात की ती परत तुम्ही घेऊ शकत नाही. मी बघितलेलं आहे माझ्या आजूबाजूला मित्र वर्गामध्ये की करोडो रुपयाच्या जागा आज तिचे शहराच्या शहर उचली, बिल्डिंग झाल्या आहेत, शहराचं औद्योगिकरण झालं आहे, प्रदूषणकारी प्रकल्प आलेले आहेत, वातावरणाचा ऱ्हास झालेला आहे. तेव्हा तुम्ही आपल्या जागा विकू नकाच. मला आता ते आठवलं म्हणून सांगतो, परत फिरारे
1: या
0: चिमण्यानं परत फिरारे घराकडे आपल्या.
1: खरंय, अतिशय मोलाचा सल्ला तुम्ही देताय. आता तुम्ही हा पायंडा घालून दिलायत की तुमची जी तिसरी पिढी आहे ती सुद्धा तुम्ही गावाकडे थांबून ठेवली आहेत आणि त्यांना हा उद्योग सुरू करून दिलेला आहे. एकूणच पुढील पिढीला किंवा तरुणांना काय सांगाल?
0: मॅडम, फारच चांगला तुम्ही प्रश्न विचारलेला आहे. आज आपण जर बघितलं संपूर्ण म्हणजे आपल्या गावाचा, आपल्या घरापासून तर संपूर्ण शहराचा, देशाचा विचार केला तर शिक्षण झालं, मुलं शिकलेली आहेत, 10वी 12वी झालेले आहेत, पूर्वीसारखं शिक्षणाचं नाही, जर आज एज्युकेटेड आहे, प्रत्येक खेडेगावामध्ये कॉलेज झालं आहे, सर्व झालं. अशा मुलांच्या आईवडिलांकडे जर जागा असेल तर त्यांनी रोजगार आपल्या हितेच गावातच निर्मिती करायला पाहिजे, शहराकडे तुम्ही जाऊ नका. आज सरकारच्या खूप योजना आहेत, कुक्कुटपालन आहे, गांडूळ खत निर्मिती आहे, खेकडे पालन आहे, मासे पालन आहे, एक ना अनेक सरकारने योजना ठेवल्यात.
1: आता कृषी पर्यटनाला
0: जोर आहे. मी बांबूला घेऊन ऑक्सिजन पार्क करतोय आणि कृषी टुरिझम करतोय. मी माझं संपूर्ण जे आता हे क्षेत्र आहे तिथे मी पूर्ण गाडीला आतमध्ये यायला बंदी आहे. का? तर तो कार्बन सोडेल माझ्या इथे येऊन. आणि माझ्या इथे ग्रामीण संस्कृती जशी होती पूर्वी, मातीच्या भांड्यामध्ये जेवण करून घालत होते, पाट्यावरचं वाटप होतं, चुलीवरचं जेवण होतं, त्या सर्व गोष्टी मॅडम मी सर्व शिकलेला आहे. मी उत्तम तऱ्हेचा स्वयंपाकी आहे, मी उत्तम तऱ्हेची भाकरी भाजू शकतो, तांदळाची, नाचण्याची, ज्वारीची, चपाती सर्व मी करू शकतो. तर ह्या सर्व गोष्टी मी शिकलेलो आहे. मी आमच्या घरामध्ये आईची मडकी होती ती राहावी म्हणून मी मडकी आज माझ्या घरामध्ये पण मी गॅसवर ठेवून चिकन, मटण, भाजी, रानभाज्या, अळूची भाजी, आता तर ह्या सीझनला फणसाची भाजी, गऱ्याची भाजी, या सर्व मी करत असतो. आणि तिथे रोजगार 30 ते 40 लोकांना मला रोजगार द्यायचा आहे. तेव्हा मी जसं करतोय, मी जसं अभ्यास करून या सर्व गोष्टी केल्या, तशा त्या गावातल्या, त्या शहरातल्या, त्या खेडेगावातल्या मुलांनी घरी राहून छोटा मोठा तुम्ही व्यवसाय सुरुवात करा, त्याच्यातून तुम्हाला चांगले पैसे मिळतील. कुक्कुटपालन, आज गावठी कुक्कुटपालनाला चांगली संधी आहे की त्याचं अंडं पण आज 10-12 रुपयाला जात आहे, लोक घेणारे आहेत, पूर्ण ऑर्गेनिक आहे.
1: तुमची 1.65 एकर अशी जमीन आहे, त्याच्यात तुम्ही बांबू लागवड केली आहे, पण प्रत्येकाकडे एवढी जमीन असते असं नाही, तर कमीत कमी किती जमिनीमध्ये हा उद्योग सुरू करू शकता?
0: तुम्हाला 1 गुंठा जरी जमीन असेल तरी तिथे तुम्ही 10 बेटं लावू शकता, बांबूची कंदापासून लागवड करू शकता. आज बऱ्याच जमिनी खाली आहेत. आज आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये कातळ भाग आज वसाड पडलेला आहे, म्हणजे जमीन आहे पण पूर्ण कातळ आहे. तर माझं असं मत आहे की जो वसाड जमीन आहे तिथे पण तुम्ही बांबू लागवड करू शकता कातळावर. तुम्ही माती आणा, 2-3 फूट फक्त माती टाकायची कातळावर, खड्डा मारण्याची गरज नाही, आणि तुम्ही आधार देऊन जिथे आधार

0: देण्यासारखे आहेत, झाडी झुडपं झाड आहेत अशा ठिकाणी तुम्ही माती टाका, त्याच्यात शेणखत टाका, पालापाचोळा टाका आणि तो कंद लावा. म्हणजे तुम्हाला ब्लास्टिंग वगैरे करण्याचा जो कलम लागवडीला ब्लास्टिंग करून तो खड्डा काढायचा तो खर्च पार येतो.
1: बरोबर.
0: तुम्ही कातळावर पण लागवड करू शकता अशा ओसाड जमिनी असू देत, 1 एकर असू देत, 2 एकर असू देत, 5 गुंठे असू देत, नाहीतर 10 गुंठे असू देत.
1: अच्छा, आत्ता तुम्ही म्हणालात की कंद लागवड करा हे तुम्ही सुरुवातीपासून सांगताय, तर हे कंद नेमके कुठे उपलब्ध होऊ शकतील?
0: आज आपल्या कोकणामध्ये बरीच प्रजाती ज्या असे जपलेले लोक आहेत, शेतकरी आहेत, की त्यांनी आपली कंद जिथे होते वाडवडिलांपासून 1-2 समजा त्यांच्याकडे बेटं असते, तर त्यांनी ती लागवड करून पुढे पुढे लागवड करून आज बरीच बऱ्याच ठिकाणी कंदापासून लागवड संपूर्ण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेली आहे. आपल्या लक्षात येत नाही या गोष्टी. आणि काय जे शेतकरी आहे,
1: ज्याप्रमाणे तुम्ही त्याचा शोध काढून लागवड केली आहे
0: त्याप्रमाणे जाऊन लोकांकडे जाऊन ते कंद विकतायत आज, तर तुम्ही कंदापासून लागवड करा. माझं ठामपणे असं मत आहे की तुम्ही कंदापासून जर लागवड केलात तर तुमचे पैसे चांगले होतील, अर्थव्यवस्था होईल, रोजगार निर्मिती होईल. तुम्ही तुमच्या हितेस समजा काठी लावलात कंदापासून स्थानिक जाती, आणि तुम्ही जर ती उद्या हस्तकलेला घेतलात, सूप करायला घेतलात, रवळी करायला घेतलात, टोपली करायला घेतलात, कोंबड्यांची खुराडी करायला जर तुम्ही ती कला जर शिकलात, तर तुम्ही स्वतः तिथे झाली ना तुमच्याकडे. तर आज मी तुम्हाला एक रत्नागिरीतला एक विषय किस्सा सांगतो मुद्दामून. रत्नागिरीमध्ये फार पूर्वी 40-एक वर्षापासून आलेले असे लोक आहेत आणि तिथे हस्तकला करतायत. अशा ठिकाणी तो माणूस प्राध्यापक आहे, तर त्याच्या वडिलांनी तिथे पैसे कमवून आपल्या दोन्ही मुलांना त्याने प्राध्यापक म्हणून शिक्षण दिलेलं आहे. आजही प्राध्यापक तो आपल्या काम करून शिक्षकी पेशा करून फावल्या वेळेत संध्याकाळी तो आज हस्तकला करतोय. मला काय म्हणायचं आहे की तुम्ही लाज लज्जा बाळगू नका ना. वडिलांनी मला ह्या व्यवसायावर मोठं केलं याची जाणीव ठेवून तो आज तिथे काम करतो, तर आपण कशाला लाज लज्जा, पैसे मिळवताना लाज लज्जा कशाला बाळगायला पाहिजे. हे तुम्ही कोकणातल्या मला शेतकऱ्यांना, मुलांना, सर्वांना सांगायचं आहे, आजच्या पिढीला सांगायचं आहे. बाबा रे, शहराकडे वळू नका, तुम्ही गावाकडे या. तुमची जमीन काय थोडीफार असेल त्या थोड्याफार जमिनीमध्ये तुम्ही बांबू लागवड करा, तुमचीही परिस्थिती चांगली होईल आणि तुम्ही निसर्गाचं संवर्धन कराल आणि निसर्गाची सेवा कराल.
1: तर श्रोते हो, आत्ताच दीपक खडपे सर यांनी सांगितलं ते अगदी खरं आहे की खेड्याकडे चला, स्वयंपूर्ण व्हा, पर्यावरण वाचवा आणि आपली आर्थिक उन्नतीसुद्धा करून घ्या. आणि जो निसर्ग आपल्याला जन्मापासून सोबत करतोय तर त्याचीसुद्धा आपण उतराई होऊया आणि त्याचं संवर्धन करूया, तरच येणाऱ्या अनेक पिढ्या ह्या अतिशय सुंदर आरोग्यपूर्ण जीवन जगतील.
0: आज आपल्याकडे बरेच बचत गट झालेले आहेत, महिला बचत गट आहेत, गावोगावी आहेत, सुंदर काम चाललेलं आहे बचत गटाचं. तर बचत गटाने अशा ज्या जागा कोणाच्या पडीक असतील त्या बचत गटाने घेतल्या पाहिजेत, करारावर असेल किंवा त्यांना पार्टनरशिपमध्ये घ्यायला पाहिजे. आणि बचत गटाने जर ह्याच्यामध्ये सहभाग घेतला तर खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण होणार आहे. आज बऱ्याच महिलांना गव्हर्नमेंटने फॅसिलिटीज ठेवल्या आहेत आणि सुंदर तऱ्हेचं काम करतायत समाजामध्ये. अशा बचत गटामध्ये काम करणाऱ्या महिलांना हात पसरायची गरज नाही आहे अशा मी महिला बघतोय. सक्षमीकरण झालेलं आहे. असे बचत गट प्रत्येक गावामध्ये तयार व्हायला पाहिजेत.
1: बरोबर आहे.
0: मग ते महिलांचे असतील किंवा मुलांचे असतील, ह्यांनी तयार होऊन आणि ह्याच्यामध्ये लक्ष घातलं तर त्यांची अर्थकरण त्यांचं पण होईल आणि निसर्गाचं संवर्धन होईल.
1: नक्कीच नक्कीच.
0: पण ज्याला परमेश्वराने बुद्धी दिलेली आहे त्याला चांगलं वाईट समजतंय. ऑक्सिजन वातावरणामधला फुकटचा घेतो, मग जो फुकटचा घेतो तर त्याला देणं आपलं लागत नाही का? त्याला आपण काहीतरी दिलं पाहिजे ना. तर एक तरी तुम्ही बांबूचा कंद लावा आणि निसर्गाचं संवर्धन करा असं माझं ठाम मत आहे. तुमच्या माध्यमातून मी लोकांना सांगतो. आता हुंबर पिंपळ हे दुर्मिळ होत चाललेले आहेत. हुंबर पिंपळ होते म्हणून आज निसर्गाचं पूर्ण संवर्धन झालं आहे. आज शहरीकरण झालं आहे, निसर्गातली झाडं डेव्हलपिंग झालेलं आहे. शहरीकरण व्हायला पाहिजे, विकास व्हायला पाहिजे, त्याला माझा विरोध नाही, व्हायलाच पाहिजे. पण त्याचबरोबर बांबूपासून कंदाची लागवड व्हायला पाहिजे, जेणेकरून परिस्थिती पण सुधारणार आहे आणि निसर्गाचं संवर्धन पण होणार आहे.
1: अगदी खरं आहे सर. आज तुम्ही इथे आलात आणि खूप चांगली माहिती सर्व श्रोत्यांना दिलीत, त्याबद्दल सर्व श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद, नमस्कार.
0: तुम्ही मला या कार्यक्रमासाठी बोलवलात तेव्हा मी आकाशवाणीचे आभार मानतो.
1: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

आत्ताच आपण बांबू लागवडीतून निसर्ग जोपासना आणि अर्थार्जन करणारे दीपक खडपे यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. इंद्रधनुष्य हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

0: निसर्ग इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन।
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्स वर।
1: सादर करते विवेक वानखडे।
2: दिसते भारी गणपतीची स्वारी, माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी।
1: मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर श्रोतेहो आपण ऐकताय रसिक रंजनाचा वसा जपणारी आकाशवाणी रत्नागिरी, रेडिओ सखी वंदना मुसळेसोबत। श्रोतेहो, सकाळचे 10:26 झाले आहेत। आता आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा। कार्यक्रमातलं पहिलं गीत मधुसूदन कालेलकर यांचं, शंकरराव कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेलं। पहिलं प्रेम या चित्रपटासाठी हे गीत गायलंय आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी।

0: आकाशवाणीच्या गौरवशाली प्रसारणाच्या 90व्या वर्षपूर्ती निमित्त आकाशवाणी रत्नागिरी घेऊन येत आहे विशेष सुगम संगीत मैफिल.
1: बुधवार दिनांक 20 मे 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी इथे.
0: गायक कलाकार वैदेही करंबेळकर आणि अभिजित नांदगावकर.

0: तेव्हा सुरांनी नटलेल्या या अविस्मरणीय सोहळ्यामध्ये तुम्हीही आमच्या सोबत नक्की सहभागी व्हा.
1: बुधवारी 20 मे 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी इथे.
2: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर जगाच्या पाठीवर या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत, रचना गदी माडगुळकर यांची, संगीत सुधीर फडके यांचं.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्यगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती।
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे।
2: मराठी चित्रपट संगीताचा आनंद श्रोते हो आपण घेत आहे आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। कार्यक्रमात आता प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुळकर यांचं गीत, सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या युगुलस्वरातलं हे गीत आहे कुंकवाचा करंडा या चित्रपटातलं।

श्रोते हो, आज सकाळी 11:10 माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी गुजरातच्या सोमनाथ इथल्या प्रभास पाटील

0: इथे सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोमनाथ अमृत पर्वाच्या निमित्ताने सहभागी होतील आणि जाहीर सभेला संबोधन करतील. हे संबोधन आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. वेळ लक्षात असू द्या, आज सकाळी 11:10.
1: श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवतीभवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवतीभवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

0: सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या युगुलस्वरातलं हे गीत होतं आम्ही जातो आमुच्या गावा या चित्रपटातलं. शब्द होते जगदीश खेबुडकर यांचे, तर संगीत होतं सुधीर फडके यांचं.
1: श्रोते हो, आपलं आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आता यूट्यूबवरही. आकाशवाणी रत्नागिरीचं AIR रत्नागिरी हे यूट्यूब चॅनल आता सुरू झालंय. यामुळे आकाशवाणी रत्नागिरी आपल्यासारख्या रसिकांच्या आणखीन एक पाऊल जवळ आले.

0: AIR रत्नागिरी या यूट्यूब चॅनलवर आमचे उत्तमोत्तम कार्यक्रम उपलब्ध आहेत. याचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी आणि नवीन येणाऱ्या कार्यक्रमांचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आमचं यूट्यूब चॅनल AIR रत्नागिरी.
1: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेली ग. दि. माडगुळकर यांची मुंबईचा जावई या चित्रपटातली गीतरचना रामदास कामत यांच्या आवाजात.

श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड. यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता. आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी. त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता. आमचा फोन नंबर आहे 9405573485. आणि हो, आपण ईमेल वरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर शांता शेळके यांचं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात. नाव मोठं लक्षण खोटं या चित्रपटासाठी संगीत आहे अनिल अरुण यांचं.

लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीतरचनेबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: आकाशवाणीच्या ध्वनिलहरी करती जीवनाला समृद्ध, कारण जगभरात आता लाभले आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं सानिध्य।
1: तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी रत्नागिरी केंद्र 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर,
2: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।

श्रोते हो, आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण. मध्यम लहरी 262.47 मीटर्स, तसंच FM बँड 101.5

0: दशांश मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: आता प्रसारित करत आहोत NCERT चा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

43 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोतेहो, यानंतर 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी बातमीपत्र आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: अगं आहेस कुठे? हल्ली इव्हिनिंग वॉकला पण येत नाहीस.
1: अगं काय सांगू, या वाळवणांमध्ये ना माझा अख्खा दिवस जातो.
0: अगं ते सोड, मी तुला फोन का केलाय? अगं आकाशवाणीची ती जाहिरात ऐकलीस की नाही?
1: हो, पण नक्की कसली म्हणतेस तू?
0: काय तू, अगं आकाशवाणीच्या गौरवशाली प्रसारणाच्या 90व्या वर्षपूर्ती निमित्त आकाशवाणी रत्नागिरी आपल्यासाठी अगदी विशेष कार्यक्रम घेऊन आले. अगं आणि मी तुला फोन का केला, त्या कार्यक्रमामध्ये आपण जे रेडिओवर ऐकतो ना ते निवेदक पण म्हणे दिसतील ना आपल्याला, भेटतील.
1: अगं पण नक्की कार्यक्रम कसला आहे? नाट्य संगीताचा आहे की शास्त्रीय संगीताचा आहे?
0: ते महत्वाचं आहेच म्हणून मी तुला फोन केला ना. तुझा आवडतीचं सुगम संगीत आहे.
1: वा, माझ्या आवडीचं. मग जायचं ना आपण दोघींनी?
0: हो तर. अगं त्यासाठीच फोन केला ना मी तुला. आणि कधी आहे माहितीये का? बुधवारी 20 मे रोजी संध्याकाळी 7 आहे हा सावरकर नाट्यगृहात. आणि हो, 7 आहे आणि आकाशवाणीचा आहे, म्हणजे 7 बरोबर सुरू होणारच. तेव्हा वेळेत ये बरं.
1: हो हो मी येते, पण मला सांग तिकीट तू काढणार आहेस की मी काढून ठेवू?
0: अगं तेच सांगते मी, ऐक तर. प्रवेश विनामूल्य, म्हणजे आपल्याला तिकीट वगैरे काही काढावंच लागणार नाही.
1: काय सांगतेस काय? मी यांना पण सांगते मग.
2: हा मी पण येणार आहे, मी पण येणार.
0: नक्की आहे हा? कधी आहे सांग बरं, नाहीतर विसरशील तू नेहमीप्रमाणे.
1: आहे लक्षात, बुधवारी 20 मे ला संध्याकाळी 7 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी इथे.
0: बरोबर. अगं आणि ऐक ना, आपण जरा ना लवकरच भेटूया.
2: अगं मी काय म्हणतोय, तू इकडे येतेस ना, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. डबा दे पटकन.
1: चल ग, चल ठेवते.
0: हा बाय बाय बाय, भेटू मग.
1: हो हो नक्की.
3: ऐकत रहा सातत्यानं 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर.
4: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
3: 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर जगात सर्वत्र.
5: श्रोते हो, दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात
4: गप्पा गोष्टी या कौटुंबिक संवादातून तुमच्या भेटीला येतील
5: माई, अण्णा,
4: सदू आणि लक्ष्मी.
5: तेव्हा जरूर ऐका गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद
4: दर गुरुवारी संध्याकाळी 7:30
5: आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी रत्नागिरी केंद्रावरून.
6: मध्यम लहरी 1143 किलो हर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोतेहो, यानंतर 11:10 माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी गुजरातच्या सोमनाथ इथल्या प्रभास पाटण इथे सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोमनाथ अमृत पर्वाच्या निमित्ताने सहभागी होतील आणि जाहीर सभेला संबोधन करतील. हे संबोधन

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 meters आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी।
1: श्रोते हो, दुपारचा 1:16 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत गीत बहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। सुरुवातीला ऐकूया सावरखेड एक गाव या चित्रपटातलं कुणाल गांजावाला यांनी गायलेलं दासू यांचं गीत। संगीत दिलं आहे अजय अतुल यांनी।

श्रोते हो, एक निवेदन आहे. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी http://awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. वेबसाईट पुन्हा एकदा ऐका, http://.gov.in. आपली माहिती पाठवण्यासाठी शेवटची तारीख आहे 31 जुलै. निवेदन संपलं.

तुम्ही मला हसता, मी पांडू आहे, मी धोंडू आहे, मग मी तुम्हाला हसतो. ह्या हसण्याचा, ह्या रडण्याचा, ह्या टाळ्यांचा आवाज एक आहे, त्याला भाषा नाही, भावना आहे. एकपणाची भावना, एक देश अनेक वेश. देश माझा भारत, सगळ्या जगात महान. भारत माझा, भारत तुमचा, भारत साऱ्यांचा. या भारताचा मी एक वेडा. अरे हा भारत वेड्यांनी घडवला. वेड होते स्वातंत्र्याचे, वेड होते बलिदानाचे. ती होती फुले, ते होते मोती, एका धाग्यात गुंतलेले. म्हणून होता विश्वास, आणि ही माळ तोडली तर अविश्वास.

0: खिचडी या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि शैला चिखले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं राम लक्ष्मण यांनी. आणि श्रोते हो, याबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.
1: जागतिक अन्न पुरवठा साखळी म्हणजे काय, जागतिक पातळीवर आयात निर्यात कशी चालते, अशा वेगळ्या विषयाची माहिती जाणून घेण्यासाठी अवश्य ऐका बलसागर भारत हो. अन्नतंत्रज्ञ भूषण येंगडे यांची मुलाखत बुधवार दिनांक 20 मे रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 21 मे रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:30 होत आहेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई। नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, परकीय चलन वाचवण्यासाठी

विविध उपाययोजनांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांचं देशवासियांना आवाहन. विकसित भारत जीरामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध, 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. हिमाचल प्रदेशात रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू, 4 गंभीर. आणि पश्चिम आशियातलं युद्ध थांबवण्यासंदर्भात इराणचा प्रतिसाद अमेरिकेला अमान्य. पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या नागरिकांना परकीय चलन वाचवण्यासाठी 7 आवाहन

0: पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या नागरिकांना परकीय चलन वाचवण्यासाठी 7 आवाहनं केली आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधींकडून.
1: सर्वसामान्य नागरिकांनी खाद्यतेलाचा वापर कमी करावा, शेतकऱ्यांनी आयात केलेल्या रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
2: साथियों, ऐसे ही खाने के तेल का भी है, इसके आयात के लिए भी बहुत बड़ी मात्रा में हमें विदेशी मुद्रा खर्च करनी पड़ती है. हर परिवार अगर खाने के तेल में खाने का तेल का जो उपयोग करता है अगर वो कुछ कमी करें, मैंने बार बार कहा है 10% कम करो, अगर हम तेल खाना कम करें ना तो भी वो देशभक्ति का बहुत बड़ा काम है.
1: सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि कार पुलिंगचा वापर करून इंधन बचत करा आणि याद्वारे परकीय चलन वाचवा, असं प्रधानमंत्री काल हैदराबादमध्ये म्हणाले. वर्षभरासाठी परदेश दौरे थांबवा, सोने खरेदी करू नका, असं आवाहनही त्यांनी भारतीयांना केलं आहे. वर्क फ्रॉम होम पुन्हा सुरू करण्याची सूचना त्यांनी विविध कंपन्यांना केली. 2047 पर्यंत विकसित भारत बनवण्यासाठी आत्मनिर्भर होणं आणि सेंद्रिय शेतीवर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. इंधन आणि तेलाचा आवश्यकतेपेक्षा जास्त वापर केला तर भारतालाही संकटाचा सामना करावा लागू शकतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
3: पंतप्रधान मोदी जे सांगितलं ते अतिशय योग्य आहे. आपल्याला कल्पना आहे खूप मोठ्या प्रमाणात अमेरिका इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे जगामध्ये तेल आणि गॅसची कमतरता आहे. आवश्यकतेनुसारच उपयोग हे जे प्रधानमंत्री मोदी सांगितलं ते सर्वांनी पाळावं असं आमचं आव्हान आहे.
1: माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही व्यावसायिकांना तसंच नागरिकांना परकीय चलनाचा वापर कमी करण्याचं आवाहन केलं आहे. परकीय चलनाचा अधिक वापर होत असलेली क्षेत्र पाहून हा वापर कसा कमी करता येईल या दिशेनं प्रयत्न करण्याचं आवाहन वैष्णव यांनी केलं. सरकारच्या 12 वर्षातल्या अपयशांमुळे अशा प्रकारचं आवाहन करावं लागत आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. काय विकत घ्यावं काय घेऊ नये यासारखी जबाबदारी नागरिकांवर टाकून सरकार जबाबदारी ढकलत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशात सध्या 690 अब्ज डॉलर इतक्या मूल्याचं परकीय चलन उपलब्ध असल्याचं रिझर्व्ह बँकेनं शनिवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात स्पष्ट केलं आहे. गेल्या आठवड्याभरात त्यात सुमारे 8 अब्ज डॉलरची घट झाली. गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशातला परकीय चलनाचा साठा 686 अब्ज डॉलर इतका होता. पश्चिम आशियातलं युद्ध सुरू होण्यापूर्वी 27 फेब्रुवारीला देशातला परकीय चलन साठा 728 अब्ज डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. तेव्हापासून त्यात 38 अब्ज डॉलरची घट झाल्याचं दिसतंय.
0: जगभरात अनिश्चिततेचं वातावरण असलं तरीही भारतीय अर्थव्यवस्था लवचिक असून चालू आर्थिक वर्षात 6.6% वाढ नोंदवू शकते असा अंदाज भारतीय स्टेट बँकेनं आज जारी केलेल्या संशोधन अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या 4थ्या तिमाहीत थोडी मंदी दिसून आली असली तरी अर्थव्यवस्थेनं विकासाची मजबूत गती कायम ठेवली आहे असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं आज अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल. गुजरातमधल्या सोमनाथ महादेव मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पूजा केली. सोमनाथ मंदिराच्या कळसावर 11 तीर्थक्षेत्रातल्या पाण्यानं जलाभिषेक करण्यात आला. यानंतर झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यातही प्रधानमंत्री मोदी यांनी सहभाग घेतला. पुनर्निर्मित सोमनाथ मंदिराच्या उद्घाटनाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सोमनाथ अमृत पर्व साजरं केलं जात आहे. हे अमृत पर्व पुढच्या 1000 वर्ष भारताला प्रेरणा देत राहील असं मोदी यावेळी म्हणाले. भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक्स पथकानं सोमनाथ मंदिरावरच्या आकाशात चित्तथरारक हवाई कसरती सादर केल्या. तसंच हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यानिमित्तानं आयोजित विशेष प्रदर्शनालाही मोदी यांनी भेट दिली. तत्पूर्वी मोदी यांनी रोड शोही केला. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज देशभरातल्या न्यायालयांसाठी 1 खटला 1 डाटा प्रणालीची घोषणा केली आहे. यामुळे देशातल्या सर्व उच्च न्यायालय त्याचप्रमाणे जिल्हा आणि तालुका न्यायालयांमधल्या त्या प्रकरणांची माहिती एकाच पद्धतीने

0: ना नोंदवण्यात येणार आहे. यामुळे याचिकाकर्त्यांना किंवा त्या प्रकरणाशी संबंधित सर्व घटकांना आपल्या प्रकरणासंबंधीची माहिती मिळू शकेल. याद्वारे देशभरातल्या सर्व न्यायालयांचा एक डाटाबेस तयार होईल असंही सरन्यायाधीशांनी सांगितलं. याचबरोबर न्यायालयाच्या कामकाजासंबंधीच्या माहितीसाठी सुसहाय्य नावाचा एक चॅटबोट तयार केल्याची घोषणाही त्यांनी केली. याद्वारे सर्वोच्च न्यायालयाच्या सेवांची आणि मदतीची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. हिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्यात काकीरा लहारू रस्त्यावर पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या एका वाहनाला अपघात होऊन 6 जणांचा मृत्यू झाला. यात मंडी इथला चालक आणि गुजरातमधल्या 5 पर्यटकांचा समावेश आहे. अपघातात इतर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. शस्त्रसंधीच्या संदर्भात अमेरिकेनं पाठवलेल्या प्रस्तावावर इराणनं दिलेला प्रतिसाद अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पूर्णपणे फेटाळून लावला आहे. लेबॅनॉनसह सर्वच ठिकाणचं युद्ध संपवण्याची मागणी इराणनं केली आहे. तसंच जलवाहतुकीला संरक्षित असावी असंही इराणनं म्हटलं आहे. इराणनं शस्त्रसंधीचा प्रस्ताव स्वीकारला नाही तर पुन्हा बॉम्ब हल्ले करण्याचा इशारा अमेरिकेनं दिला होता. त्यावर अमेरिकेच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल अशी प्रतिक्रिया इराणनं दिली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांचे सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशात 3 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे असं आज कोलकाता इथे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. विशेष तपास पथकानं डिजिटल पद्धतीचा वापर करून त्यांचा माग काढला आणि उत्तर प्रदेशात जाऊन त्यांना अटक केली. या तिघांमध्ये एका शार्प शूटरचा समावेश असल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. हत्या प्रकरणात किमान 8 जण गुंतलेले असावेत. तसंच मारेकऱ्यांनी अतिशय काळजीपूर्वक या प्रकरणाचं नियोजन केलं असावं असंही तपासात उघड झाल्याचं ते म्हणाले. फरार आरोपी अभय राणा याच्या प्रत्यर्पणामध्ये सहकार्य केल्याबद्दल भारतानं पोर्तुगालचे आभार मानले आहेत. परदेशात पळून गेलेल्या आरोपींना परत आणण्याच्या दृष्टीनं हे एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. अभय राणावर हरियाणामध्ये खंडणी, खून आणि विविध आर्थिक गुन्हे नोंदवले होते. राणा याचं या शनिवारी पोर्तुगालमधून प्रत्यर्पण झालं होतं. काही भारतीय नागरिकांची फुजैरा बंदरमार्गे सुटका करण्यासंबंधी भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात बोलणी सुरू आहेत अशा अर्थाचं माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेलं वृत्त निराधार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही योजनेवर काम सुरू नसल्याचं मंत्रालयानं सांगितलं. नागरिकांनी चुकीच्या बिनबुडाच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये असं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. धरमशाला इथे HPCA मैदानावर संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. काल झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं मुंबई इंडियन्सवर 2 गडी राखून विजय मिळवला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. परकीय चलन वाचवण्यासाठी विविध उपाययोजनांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांचं देशवासियांना आवाहन. विकसित भारत जिरामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. हिमाचल प्रदेशात रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू, 4 गंभीर. आणि पश्चिम आशियातलं युद्ध थांबवण्यासंदर्भातला इराणचा प्रतिसाद अमेरिकेला अमान्य. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र. ठाण्यात महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण. ठाण्यातल्या पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण. कल्याण अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईत 121 लाखांचा 107 किलो गांजा जप्त. आणि ठाण्यातले निवृत्त लष्करी अधिकारी मेजर सुभाष गावण यांचं निधन. पालघर जिल्ह्यातल्या वाढवण बंदर प्रकल्पासाठी आपल्या जमिनीचा ताबा द्यायला वरोरा गावच्या रहिवाशांची सहमती. आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना

0: खत पुरवठा करण्यासाठी कृषी विभागाचं नियोजन, सातपाटी इथं 350 कोटी रुपये खर्चाच्या अत्याधुनिक मत्स्य बंदर विकास प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा संपन्न. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे ठाणे जिल्ह्याचे वार्ताहर जितेंद्र कालेकर आणि पालघर जिल्ह्याचे वार्ताहर नीता चौरे.
1: महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यातील साकेत येथील पोलीस क्रीडा संकुलात ध्वजवंदन सोहळा पार पडला. यावेळी त्यांनी मार्गदर्शन करत राज्याच्या सर्वांगीण विकासाचा रोडमॅप मांडला. ठाणे जिल्ह्याचा विशेष उल्लेख करत ते म्हणाले, 337 किलोमीटर मेट्रो नेटवर्क घाटकोपर, ठाणे, मीरा भाईंदर, भिवंडी, कल्याण कनेक्टिव्हिटीसह कोस्टल रोड यासारख्या उपक्रमांमुळे वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ होत आहे. ठाणे शहरातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचं लोकार्पण उपमुख्यमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. यावेळी शिंदे यांनी महापालिका भवन लुईसवाडी ते महापालिका भवन असा प्रवास या डबल डेकर बसमधून केला. या बसमुळे ठाणेकरांचा प्रवास अधिक सुखकर आरामदायी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कल्याण अंमली पदार्थ विरोधी पथकानं 21,40,000 107 किलो गांजा जप्त केला. यात वसीम खान याच्यासह 3 तस्करांना खडकपाडा भागात सापळा रचून पोलिसांनी अटक केली. हे तिघही सराई गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही अंमली पदार्थ तस्करीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली. निवृत्त लष्कर अधिकारी तसंच ठाणे भूषण मेजर सुभाष गावंड यांचं नुकतंच वृद्धापकाळानं निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. मेजर गावंड हे भारतीय सैन्यातील 8 महार रेजिमेंटचे अनुभवी अधिकारी होते. त्यांनी निवृत्तीनंतर ठाणे येथे द्रोणाचार्य स्पोर्ट्स अकादमीच्या माध्यमातून रायफल आणि पिस्तूल नेमबाजीचं प्रशिक्षण सुरू केलं होतं. आकाशवाणी ठाणे जिल्हा वार्तापत्रासाठी जितेंद्र कालेकर, ठाणे.
2: पालघर जिल्ह्यातल्या वरोळ गावातल्या सर्वे क्रमांक 750 मधील 124 जमीन मालकांनी वाडवण बंदर प्रकल्पाच्या विकासासाठी आपल्या जमिनीचा ताबा देण्यास संमती दर्शवली आहे. हे क्षेत्र केवळ नकाशावरील एक बिंदू नसून बंदराच्या पायाभूत सुविधांसाठी अत्यंत महत्वाचा असा धोरणात्मक कॉरिडोर आहे. या विशिष्ट ब्लॉक मधील गुंतागुंतींच्या सर्वे वादामुळे बऱ्याच काळापासून प्रगती रखडली होती, मात्र ग्रामस्थांच्या स्वयंपूर्त सहकार्यामुळे आता एक मोठा तांत्रिक अडथळा दूर झाला आहे. पालघर जिल्ह्यात आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेवर आणि मागणीनुसार खत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी कृषी विभागाकडून नियोजन करण्यात आलं आहे. पालघर जिल्ह्यात खरीप हंगामात प्रामुख्याने भात पिकासाठी युरिया आणि संयुक्त खताचे मोठ्या प्रमाणावर मागणी असते. शेतकऱ्यांना रास्त दरात आणि वेळेवर खते उपलब्ध व्हावीत यासाठी कृषी विभागाने विविध उपाययोजना राबवल्या आहेत. खताचा कृत्रिम तुटवडा टाळण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर भरारी पथके स्थापन करण्यात आली आहे. तसंच खत विक्री प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी पॉइंट ऑफ सेल मशीनचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील महत्वपूर्ण मासेमारी केंद्र असलेल्या सातपाटी येथे 350 कोटी रुपयांच्या अत्याधुनिक मत्स्य बंदर विकास प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा नुकताच राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाला. महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र सागरी मंडळाच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या या प्रकल्पामुळे पारंपरिक मच्छीमारांना आधुनिक सुविधा, सुरक्षित नौका वाहतूक आणि आर्थिक बळकटी मिळणार असल्याचा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. देशाच्या लॉजिस्टिक क्षेत्राला एक नवीन झेप देणाऱ्या वाडवण बंदर प्रकल्पाला केंद्र सरकारकडून मोठी चालना मिळाली असून या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी तब्बल 76,220 कोटींची मंजुरी देण्यात आली आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी यांच्याकडे सागरमाला कार्यक्रमाअंतर्गत या बंदराच्या विकासाची धुरा सोपवण्यात आली आहे. प्रस्तावित वाडवण बंदराला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वाहतूक नेटवर्कशी जोडण्यासाठी नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया पुढाकार घेत असून NH 48 आणि दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे यांच्याशी सुसज्ज रस्ते संपर्क उभारण्यात येणार आहे. आकाशवाणी मुंबई जिल्हा वार्तापत्रासाठी पालघरहून नीता चौरे.
0: याबरोबरच ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
3: ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र आत्ताच आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1:45 आणि 30 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया महेंद्र कपूर यांनी गायलेलं अनुराधा कुलकर्णी यांचं गीत.

उत्तरा केळकर यांनी गायलेलं प्रकाश बोडवेकर यांचं गीत आत्ता आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच श्रोतेहो भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. दुपारचा 1:55 आणि 50 सेकंद झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत ICR.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आपण ऐकतोय चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड ही मालिका. आजच्या भागात ऐकूया सिंगल सलमा या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख.
1: श्रोते हो, नचिकेत सामंत दिग्दर्शित सिंगल सलमा हा एक रंजक प्रेमत्रिकोणच आहे, तरीही हटके असा चित्रपट. सलमा ही लखनौमधील 33 वर्षांची अजून अविवाहित नोकरी करणारी अशी इंजिनियर मुलगी. कुटुंबाची सगळी जबाबदारी तिच्यावर. धाकट्या दोन्ही बहिणींची लग्न तिनंच केली आहेत. भावाचे हट्टही तीच पुरवते, कारण कधी काळच्या आपल्या नवाब घराण्याचा वृथा अहंकार बाळगत वडील सरकारकडून दरमहा 15 रुपये पेन्शन घेतात आणि राहतं घर म्हणजे हवेली कर्जापोटी गहाण टाकलेली आहे. ते कर्जही सलमाच फेडतीये. ती हुशार, स्वाभिमानी आणि स्वयंपूर्ण आहे, पण तिनं लग्न करावं म्हणून आई मागे लागलीय. कर्तृत्व शून्य आणि व्यक्तिमत्व शून्य मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या अपेक्षा देखील पारंपरिक. मुलींचं स्थान घरात, त्यांनी नोकरी करायची नाही. अखेर एक स्थळ येतं, 40 वर्षांचा कापड दुकानदार सिकंदर खान याचं. अल्पशिक्षित, भोळाभाबडा पण प्रामाणिक. सलमाच्या व्यक्तिमत्वानं तो भारावून जातो. तो तिला स्पष्टच सांगतो, मी तुझ्या योग्यतेचा नाही, तेव्हा तू खुशाल मला नकार दे, फक्त माझा अपमान करू नकोस. सलमाला त्याचा हा प्रामाणिकपणा आवडतो. लग्न ठरतं. लग्न 4 दिवसांवर येतं आणि कंपनीतर्फे सलमाला ट्रेनिंगसाठी लंडनला जाण्याची संधी येते. दोन्ही घरचे विरोध करतात, पण सिकंदर म्हणतो, तू ट्रेडिंगसाठी जरूर जा. ती त्याला दुरुस्त करते, अरे ट्रेडिंग नाही ट्रेनिंग. परंपरेची पर्वा न करता निर्णय घेण्याच्या त्याच्या त्या वृत्तीचं मात्र तिला कौतुक वाटतं. लंडनमध्ये ट्रेनिंग चालू असताना तरुण बॉस मित सिंग साहनी हा भारतीय वंशाचा ब्रिटिश नागरिक सलमाच्या सुसंस्कृतपणानं, हुशारीनं आणि आत्मविश्वासानं प्रभावित होतो. त्याच्या सहवासात सलमा आपलं परंपरेचं जोखड उतरवून मनपूत जगायला शिकते. एकमेकांना अनुरूप अशी ती दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतात. आपण सिकंदरशी प्रतारणा करतो आहोत या विचाराचं अपराधीपण सलमाला सतावत आहे आणि मीत मुक्त संबंधांचा पुरस्कारता आहे. सलमा निराश मनानं लंडनहून परतते, पण एव्हाना तिचे स्विमसूटमधले फोटो व्हायरल होऊन लखनौच्या पारंपरिक समाजात मोठाच गजब उडाला आहे. सिकंदर मात्र तिच्याच बाजूनं ठामपणे उभा राहतो. सलमा त्याला फसवू इच्छित नाही. ती त्याला मीतविषयी सांगते, तेव्हा मात्र तो हताश होतो. म्हणतो, मी सुरुवातीलाच सांगितलं होतं मला नकार दे, पण अपमानित करू नकोस. तो आता आव्हानच देतो, बारात घेऊन मी तुझ्या घरी येणारच. निकाच्या वेळी कबूल म्हणायचं की नाही ते ठरव. तिकडे मीतलाही आपल्या अनिवार्य प्रेमाची खरी जाणीव होते आणि तोही भारतात येतो. एकाच लग्न घरी 2 बाराती येतात. आता सलमा कशी निवड करणार, आपण कसं जगायचं, हा निर्णय आपला स्वतःचा असला पाहिजे. मग सलमा सिंगल राहण्याचा निर्णय घेते. कथा उलगडते ती लंडनमध्ये उत्कृष्ट छोटा उद्यमी म्हणून पुरस्कार मिळवणाऱ्या सिकंदरच्या निवेदनातून. तो म्हणतो, आपल्याला हे धाडस सलमानं शिकवलं. सलमाच्या निर्णयातूनच आपण आपला आत्मविश्वास कमावला आणि लखनौमधला एक सामान्य दुकानदार इथवर येऊन पोचला. व्यक्ती म्हणून अस्तित्व टिकवायचं असेल तर स्त्रीनं निर्णय समाजाला घेऊ न देता स्वतः घेतला पाहिजे. स्त्रीवादाची हीच जाणीव रंजक आणि लोकप्रिय शैलीत सिंगल सलमानं मांडली आहे.
0: चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड या मालेत सिंगल सलमा या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमासाठी वाचक स्वर होता दिनेश आडावतकर यांचा. निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. आजचा विषय आहे शोभिवंत माशांसाठी ट्युबीफ्लेक्सचा वापर. याचं वाचन केलंय गायत्री भरणकर यांनी.
3: नमस्कार मंडळी. शोभिवंत मत्स्यपालन करता

करताना जिवंत खाद्याचा उपयोग केला तर उत्पादन खर्च कमी होतो. रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वाढ झाल्यामुळे माशांना होणाऱ्या रोगाचं प्रमाण कमी होतं. माशाच्या जीवनक्रमाच्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये योग्य जिवंत खाद्य उपलब्ध करून दिलं तर माशांची जास्तीत जास्त वाढ होते. जिवंत खाद्य माशांद्वारे सहज टिपलं जातं. जिवंत खाद्य तयार करणं आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य सुद्धा असतं. शोभिवंत माशांचे रंग आणि माशांची परिपक्वता हे जिवंत खाद्य वाढवतं. माशांमधील मर्तुकीचा दरही त्यामुळे कमी होतो आणि जगणुकीचं प्रमाण आणि सर्वांगीण गुणवत्ता वाढू शकते. या सगळ्या गोष्टीचा विचार करून शोभिवंत माशांच्या संवर्धनामध्ये ट्युबीफ्लेक्स याचा वापर करणं अतिशय महत्त्वाचं आहे. ट्युबीफ्लेक्स म्हणजेच स्लज अळी. याचे माशाचं खाद्य म्हणून मोठ्या प्रमाणात संवर्धन केलं जातं. ही अळी तलावामध्ये, नदीमध्ये किंवा सांडपाण्यामध्ये आढळते. जिवंत खाद्याचं अतिशय महत्त्व आहे कारण जिवंत खाद्य म्हणजे सहज पचण्यायोग्य असा प्रथिनयुक्त आहार आहे. जिवंत खाद्यातून शोभिवंत माशांना विविध टप्प्यांसाठी आवश्यक अशी जीवनसत्व, अमिनो ऍसिड आणि खनिज मिळतात. जिवंत खाद्याची उपलब्धता किती आहे यावर शोभिवंत मत्स्यपालनाचं यश अवलंबून असतं कारण त्याचा परिणाम मत्स्यबीज संगोपन तसंच प्रजननासाठी म्हणजेच प्रजननक्षम माशांना उत्तेजित करण्यासाठी होत असतो. चांगले उत्पादन मिळण्यासाठी सर्व माशांना योग्य प्रकारचा पुरेसा आहार दिला पाहिजे. माशांना खाद्य हे त्यांच्या आवडीनुसार आणि आकारानुसार दिले पाहिजे. खाद्याद्वारे माशांना आवश्यक प्रथिन, चरबी, कर्बोदके मिळत असतात. ट्युबीफ्लेक्स हे माशांचं आवडतं असं जिवंत खाद्य आहे. हे एक सूक्ष्म लालसर अळी या प्रकारचे असून 2 सेंटीमीटर लांब वाढते. त्याचे पुढचे टोक चिखलात बुडलेले असते आणि मागचे टोक चिखलाच्या वरच्या दिशेने प्रक्षेपित होत असते, ज्याद्वारे अन्न आणि श्वास घेतला जातो. ट्युबीफ्लेक्समध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन व अमायनो ॲसिड असतात, ज्याच्यामुळे माशांची वाढ लवकर होते. शोभिवंत माशांच्या वेगवेगळ्या टप्प्यात ट्युबीफ्लेक्स हे अतिशय उत्तम असा खाद्यपदार्थ ठरते. याचं संवर्धन करण्यासाठी 20 सेंटीमीटर रुंद आणि 200 सेंटीमीटर लांबीचा ट्रे, तलावातली माती, प्लॅस्टिकची बादली, कुजलेला भाजीपाला, कुदळ, कोंडा, पाण्याची टाकी, ट्युबीफ्लेक्स इनोकुलम यांची गरज लागते. ही प्रक्रिया करताना एक ट्रे घ्यावा, त्यामध्ये तलावातली माती पसरावी, पुन्हा त्यामध्ये कुजलेला भाजीपाला, कोंडा टाकून त्याचं मिश्रण तयार करावं. त्यामुळे ट्युबीफ्लेक्सच्या प्रजननाला योग्य असं वातावरण मिळतं. या प्रक्रियेमध्ये सतत पाण्याचा हळूवार प्रवाह चालू ठेवावा, त्यामुळे संवर्धनासाठी आवश्यक ओलावा टिकून राहतो. 15 दिवसात ट्युबीफ्लेक्स अळीचे अनेक गट तयार झालेले दिसतात. पुन्हा हे गट कुदळीच्या सहाय्याने काढले जातात. एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवले जातात. जेव्हा ऑक्सिजनची कमतरता भासते तेव्हा ते स्वतःहून पृष्ठभागावर येतात, तेव्हा त्यांना जमा करावं. पाण्याच्या प्रवाहाखाली स्वच्छ धुवावं, ज्यामुळे त्यांच्या शरीराला चिकटलेला चिखल निघून जातो. माशांना अन्न म्हणून पुरवठा करण्यासाठी हे ट्युबीफ्लेक्स अतिशय योग्य ठरतात. तर मंडळी, अशा प्रकारे शोभिवंत मत्स्यपालनाचा व्यवसाय करताना ट्युबीफ्लेक्सचा वापर हा अनिवार्य आहे. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमाच्या पुन्हा प्रसारणात आज आपण ऐकलीत शोभिवंत माशांसाठी ट्युबीफ्लेक्सचा वापर याविषयीची माहिती. वाचनस्वर गायत्री भरणकर यांचा. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्ष शाह. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार.
0: डॉक्टर, आता गेल्या भागांमध्ये आपण जाणून घेतलं की कालावधीनुसार पण आपण कसं डिफरन्शिएट करू शकतो हातापायाला मुंग्या कुठल्या

0: कारणामुळे येतात आहे. आणि हातापायाला मुंग्या येणं म्हणजे नेमकं काय असतं? आता आमच्या श्रोत्यांना सांगाल की या ज्या हातापायाला मुंग्या येतात या नेमक्या कुठल्या आजाराचं लक्षण आहे हे आपण कसं ओळखायचं, त्यासाठी चाचण्या कुठल्या असतात?
1: जर तुम्हाला असं वाटत असेल तुमच्या सिम्पटम्सच्या हिशोबाने की हे तुम्हाला डायबिटीसमुळे असू शकते, तर आधी रुटीन ब्लड टेस्ट करा, एक कम्प्लीट CBC, विटॅमिन B12 लेवल्स, तुमचं थायरॉईड एकदा बघा, आणि याच्यामध्ये काही अबनॉर्मल असेल तर ते तुम्ही करेक्ट करा. आणि एक सिम्पल नर्व कंडक्शन स्टडी टेस्ट असते, ज्याला हातापायाला काही वायर्स कनेक्ट करतात, जसं हार्ट करता ECG करतो तसं नर्व्स करता एक नर्व कंडक्शन टेस्ट असते, सिम्पल टेस्ट असते. तर ते तुम्ही नर्व कंडक्शन टेस्ट जर केली तर त्याच्यात क्लिअर कट डिफरन्शिएट होऊन जातं की हे डायबिटीसमुळे आहे, त्याची सिव्हिअरिटी काय आहे आणि किती औषधांनी बेनिफिट होईल तुम्हाला.
0: हे जर एकदा लक्षात आलं की कुठल्या आजारामुळे आहे तर मग त्यावर उपचार कसे करण्यात येतात?
1: हो, तर जसं मी सांगितलं की डायबिटीस करता आपण हे सर्व टेस्ट करू शकतो. डायबिटीस करता जर तुमचं विटॅमिन B12 डेफिशियन्सी कमी असेल तर विटॅमिन B12 सप्लिमेंट्स घ्या तुम्ही. तुम्हाला आयरन डेफिशियन्सी असेल किंवा अजून काही मल्टीविटॅमिन डेफिशियन्सी असेल, अल्फा लिपोईक ऍसिड एक मल्टीविटॅमिन आहे, ते पण हेल्प करतं. त्याच्या व्यतिरिक्त काही सिम्प्टोमॅटिक मेडिसिन्स असतात, त्याने थोडे सिम्प्टम्स तुमचे कमी येतात. तर हे डायबिटीस विटॅमिन B12 डेफिशियन्सीमुळे जर असेल तर, बाकी जर तुमचं काही लोकल कारण असेल जसं सर्वायकल स्पॉन्डिलॉसिस असेल तर तुम्हाला फिजिओथेरपी हा सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. फिजिओथेरपी करून हे तुम्ही तुमचे सिम्प्टम्स कमी करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त पोश्चर करेक्शन हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. आपण रात्री झोपताना आपण इनकरेक्ट पोश्चरमुळे मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम्स निर्माण होतो. सेकंडली कंटिन्युअसली प्रोलॉंग फोनचा वापर, फोन बघताना आपण जेव्हा मान खाली ठेवतो तेव्हा कंटिन्युअसली सर्वायकल स्पाइन वरती प्रेशर बनलेलं असतं, तर त्याच्यामुळे सर्वायकल स्पॉन्डिलॉसिसचे केसेस खूप जास्त होतात. तर पोश्चर करेक्शन हा खूप इम्पॉर्टंट आहे फॅक्टर. फिजिओथेरपी आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही MRI करून तुमचं सिव्हिअरिटी तुम्ही बघू शकता की किती सिव्हिअरिटी आहे. रुटीन सिम्प्टोमॅटिक मेडिसिन्स तुम्ही घेऊ शकता, प्रिगॅबलिन आहे, डुलॉक्सेटिन आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर सिव्हिअर असेल तर सर्जरी पण ऑप्शन असतं. जर तुम्हाला खूप सिव्हिअर होत असेल, एका हाताची ग्रीप तुमची कमी होत असेल किंवा तुम्हाला पाय उचलायला येत नसेल तर येस, तुम्ही सर्जिकली पण तुम्हाला इव्हॅल्युएट करावं लागेल.
0: म्हणजे या पद्धतीने उपचार करण्यात येत असतात असं म्हणावं लागेल डॉक्टर. डॉक्टर, उपचारानंतर पण काही काळजी घ्यायची असते का?
1: हो, आता हे जर तुमचं स्पॉन्डिलॉसिसमुळे असेल तर एकदा तुम्हाला जर झालं असेल स्पॉन्डिलॉसिस तर तुम्हाला माहिती आहे की कशामुळे झालंय तुम्हाला. तर परत जर तुम्ही जर ते पुढे लाईफस्टाईलमध्ये काही चेंजेस नाही आणले तर ते तुम्हाला परत परत होत राहील. तर पोश्चर करेक्शन जसं मी सांगितलं ते खूप मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. तुम्ही जिथे बसताय, ज्या चेअरवरती बसताय, तर अपराईट बसणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर फोनचा वापर करत असाल तर फोन तुमच्या आय लेवलवरती ठेवा, म्हणजे तुमचं नेक सरळ राहील. किंवा नेक कंटिन्युअसली बेंड असेल तर तुम्हाला सर्व्हायकल स्पॉन्डिलॉसिसचं रिस्क जास्त राहतं. त्याच्यानंतर तुम्हाला डेली फिजिओथेरपी करायची आहे. फिजिओथेरपीने पूर्ण स्पाईनची मसल्स थोडी स्ट्रॉंग असते. आपण युजली जिमला जातो तेव्हा पूर्ण बॉडीची मसल स्ट्रॉंग होते पण कोर स्ट्रेंथ वरती आपण तेवढं वर्क करत नाही. तर कोर बॉडी स्ट्रेंथनिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांनी नेक मसल, स्पाइन मसल स्ट्रॉंग होतात आणि त्यांनी स्पॉन्डिलॉसिसचे केसेस पुढे होणारे कमी होतात.
0: डॉक्टर उत्कर्ष शाह, आपण इथे आलात आणि हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम.
0: नमस्कार. श्रोते हो, हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार या विषयावर सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्ष शाह यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो, दुपारचे 2:10 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत परिसर. परिसर

श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं मी शामली राऊत मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो सादर करतोय वर्षा जल संचयन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि भूजल पुनर्भरण याविषयीची माहिती, आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील नीरी नागपूर येथे मुख्य वैज्ञानिक म्हणून कार्यरत

0: असलेले डॉक्टर गजानन खडसे या मुलाखतीचा भाग तिसरा आज आपण ऐकूयात. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: धन्यवाद
0: सर. तर आतापर्यंत आपण वर्षा जल संचयन कशा पद्धतीने करायचं, त्याचे कोणते टप्पे आहेत, फायदे आणि तोटे याविषयी समजून घेतलं. आता यानंतर असं सांगा की भूजल पुनर्भरण म्हणजे नेमकं काय आणि ते का गरजेचं आहे.
1: आपल्याला माहितीच आहे की पावसाचे पाणी किंवा जमिनीवरील पाणी जमिनीत मुरवून जमिनीखालील खडकांच्या फटीमधून किंवा मातीच्या कणांमधून साठवून भूजल पातळी वाढवण्याच्या प्रक्रियेला आपण भूजल पुनर्भरण असे म्हणत असतो. भूजल पुनर्भरणासाठी विविध प्रकारच्या रचनांचा वापर केला जातो, जेणेकरून पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी जमिनीत झिरपते आणि भूजल पुनर्भरण केल्यामुळे पाण्याची पातळी वाढवण्यास मदत होत असते. जेथे सततच्या उपशामुळे खालावलेली भूजल पातळी वाढण्यास मदत होत असते, दुष्काळ निवारणासाठी सुद्धा हे उपयुक्त ठरत असते. कारण भूजल पातळी वाढल्याने विहिरी व बोरवेल बारमाही चालू शकतात. यामुळे पाण्याची गुणवत्ता सुद्धा सुधारत असते. कारण भूजल पुनर्भरणामुळे क्षारता कमी होऊन पाण्याचा दर्जा किंवा त्याची गुणवत्ता सुधारत असते. आपल्याला माहितीच आहे की शहरामधील काँक्रीटीकरणामुळे पाणी जमिनीत मुरत नाही, ते भूजल पुनर्भरण करून साठवता किंवा मुरवता येते. म्हणून आपल्याला भूजल पुनर्भरण करणे गरजेचे आहे.
0: बरं सर, हे जे भूजल पुनर्भरण आहे तर याच्या नैसर्गिक आणि कृत्रिम पद्धती कोणत्या आहेत.
1: भूजल पुनर्भरणाच्या नैसर्गिक पद्धतीमध्ये पावसाचे पाणी जमिनीतून नैसर्गिकरित्या झिरपून खडक आणि मातीत मुरत असते आणि कृत्रिम पद्धतीमध्ये जिथे शोष खड्डे, ज्याला आपण रिचार्ज पीट म्हणत असतो, ज्यामध्ये पावसाचे पाणी पाईपद्वारे खड्ड्यात आणून तेथे रेती, खडी, कोळसा यामधून फिल्टर करून जमिनीत सोडल्या जाते. नंतर गाळण यंत्रणा, ज्याला आपण फिल्टर युनिट असे म्हणत असतो, त्यामध्ये शेतातील किंवा छतावरील पाणी फिल्टर करून जमिनीत मुरवत असतो. नंतर पाझर तलाव असेल किंवा चेक डॅम, ज्याला आपण बंधारे म्हणत असतो, यावर छोटे बंधारे बांधून सुद्धा पाणी अडत असतो. अशा अनेक कृत्रिम पद्धतीचा अवलंब करून आपण भूजल पुनर्भरण करत असतो.
0: बरं सर, बोअरवेलचे पुनर्भरण नेमकं कशा पद्धतीने करता येईल.
1: बोअरवेलच्या भोवती एक साधारणतः 3 ते 4 फूट रुंद आणि 6 ते 7 फूट खोल असा खड्डा खणावा. नंतर बोअरवेलच्या केसिंग पाईपला खालच्या 5 ते 6 फुटापर्यंत बारीक छिद्रे पाडावीत. या छिद्रांना नायलॉनची जाळी गुंडाळावी, जेणेकरून माती आत जाणार नाही. खड्ड्यात खाली मोठे खडक, नंतर खडी आणि सर्वात वर जाड वाळूचा थर द्यावा. नंतर पावसाचे पाणी हळूहळू या खड्ड्यात वळवावे. अशा प्रकारे आपण बोअरवेलचे पुनर्भरण करू शकतो.
0: तर आपण वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी खूप छान अशी माहिती सांगितलेली आहे, त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद. श्रोती हो, आपण ऐकत होतात वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची मुलाखत. या मुलाखतीचा भाग तिसरा आज आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आपण ऐकत होतात कलाकार निलेश साळुंखे यांचं शहनाई वादन राग शुद्ध सारंग. त्यांना तबला साथ केली होती वैभव धुमाळ यांनी. आणि याबरोबरच नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.

मध्यम लहरी 537.6 मीटर तसंच 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. दुपारचे 3 वाजता आहेत. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई, नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. परकीय चलन वाचवण्यासाठी विविध उपाय योजण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांचं देशवासियांना आवाहन. विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध, 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. अमरावतीमध्ये तलावात बुडून चौघांचा मृत्यू आणि IPL क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याच्या शक्यता संपुष्टात. पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या नागरिकांना परकीय चलन वाचवण्यासाठी 7 आवाहनं केली आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: सर्वसामान्य नागरिकांनी खाद्यतेलाचा वापर कमी करावा, शेतकऱ्यांनी आयात केलेल्या रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
2: साथियों, ऐसे ही खाने के तेल का भी है, इसके आयात के लिए भी बहुत बड़ी मात्रा में हमें विदेशी मुद्रा खर्च करनी पड़ती है. हर परिवार अगर खाने के तेल में, खाने का तेल का जो उपयोग करता है, अगर वो कुछ कमी करे, मैंने बार बार कहा है 10% कम करो, अगर हम तेल खाना कम करें ना, तो भी वो देशभक्ति का बहुत बड़ा काम है.
1: सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि कार पुलिंगचा वापर करून इंधन बचत करा आणि याद्वारे परकीय चलन वाचवा, असं प्रधानमंत्री काल हैदराबादमध्ये म्हणाले. वर्षभरासाठी परदेश दौरे थांबवा, सोने खरेदी करू नका, असं आवाहनही त्यांनी भारतीयांना केलं आहे. वर्क फ्रॉम होम पुन्हा सुरू करण्याची सूचना त्यांनी विविध कंपन्यांना केली. 2047 पर्यंत विकसित भारत बनवण्यासाठी आत्मनिर्भर होणं आणि सेंद्रिय शेतीवर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. इंधन आणि तेलाचा आवश्यकतेपेक्षा जास्त वापर केला तर भारताला संकटाचा सामना करावा लागू शकतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
3: पंतप्रधान महोदयांनी जे सांगितलं ते अतिशय योग्य आहे. आपल्याला कल्पना आहे, खूप मोठ्या प्रमाणात अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे जगामध्ये तेल आणि गॅसची कमतरता आहे.

0: शक्त्यानुसारच उपयोग हे जे प्रधानमंत्री मोदी सांगितलंय ते सर्वांनी पाळावं असं आमचं आव्हान आहे.
1: माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही व्यावसायिकांना तसंच नागरिकांना परकीय चलनाचा वापर कमी करण्याचं आवाहन केलं आहे. परकीय चलनाचा अधिक वापर होत असलेली क्षेत्र पाहून हा वापर कसा कमी करता येईल या दिशेनं प्रयत्न करण्याचं आवाहन वैष्णव यांनी केलं. सरकारच्या 12 वर्षातल्या अपयशांमुळे अशा प्रकारचं आवाहन करावं लागत आहे अशी टीका विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. काय विकत घ्यावं काय घेऊ नये यासारखी जबाबदारी नागरिकांवर टाकून सरकार जबाबदारी ढकलत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशात सध्या 690 अब्ज डॉलर इतक्या मूल्याचं परकीय चलन उपलब्ध असल्याचं रिझर्व्ह बँकेनं शनिवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात स्पष्ट केलं आहे. गेल्या आठवड्याभरात त्यात सुमारे 8.25 अब्ज डॉलरची घट झाली. गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशातला परकीय चलनाचा साठा 686 अब्ज डॉलर इतका होता. पश्चिम आशियातलं युद्ध सुरू होण्यापूर्वी 27 फेब्रुवारीला देशातला परकीय चलन साठा 728 अब्ज डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. तेव्हापासून त्यात 38 अब्ज डॉलरची घट झाल्याचं दिसतंय.
2: जगभरात अनिश्चिततेचं वातावरण असलं तरी भारतीय अर्थव्यवस्था लवचिक असून चालू आर्थिक वर्षात 6.6% वाढ नोंदवू शकते असा अंदाज भारतीय स्टेट बँकेनं आज जारी केलेल्या संशोधन अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत थोडी मंदी दिसून आली असली तरी अर्थव्यवस्थेनं विकासाची मजबूत गती कायम ठेवली आहे असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. विकसित भारत जीरामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल.
3: कोशिश होगी कि 3 दिन के अंदर हो लेकिन अधिकतम 15 दिन के अंदर क्रियाएं पूरी करके उनके खाते में पैसा आ जाए और 15 दिन के अंदर अगर पैसा नहीं आया तो हमारे मजदूर भाई बहन विलंबित भुगतान के पात्र भी होंगे. जो देरी से देंगे तो उस पर एक निश्चित राशि अलग से देनी पड़ेगी और मांगने पर अगर रोजगार नहीं मिला तो बेरोजगारी भत्ता भी देना पड़ेगा.
2: या संदर्भात मंत्री शिवराज चव्हाण यांनी दिलेली माहिती आपण आता ऐकली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज IIT मुंबई इथे हवेतला कार्बन डायऑक्साईड जमा करून साठवण्याच्या प्रायोगिक तत्वावरच्या प्रकल्पाचं आणि यासाठीच्या खनन प्रक्रियेचं उद्घाटन केलं. या प्रकल्पात कार्बन डायऑक्साईडपासून कॅल्शियम कार्बोनेट तयार करून पोलाद रंग सिमेंट आणि घरबांधणी उद्योगांमध्ये चुन्याच्या ऐवजी त्याचा वापर केला जाऊ शकतो अशी माहिती प्रधान यांनी दिली. कार्बन उत्सर्जनाच्या जागतिक समस्येवर तोडगा काढणाऱ्या IIT मुंबईच्या समूहाचं त्यांनी अभिनंदन केलं. येत्या काही दिवसात हा प्रकल्प व्यावसायिक तत्वावर कार्यान्वित केला जाईल आणि पुढच्या महिन्यात फ्रान्समध्ये होणाऱ्या भारत इनोव्हेट्स परिषदेत हा प्रकल्प सादर केला जाईल अशी घोषणाही त्यांनी केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमरावतीत फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या घातखेडा इथल्या तलावात बुडून बहीण आणि भावांसह चौघांचा मृत्यू झाला. तलावात उडी मारल्यावर खोलीचा अंदाज न आल्यानं त्यातली एक मुलगी बुडू लागली. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात इतर मुलांनीही पाण्यात उड्या मारल्या असता त्यांचाही बुडून मृत्यू झाला. कितीही आक्रमक आले तरी सनातन संस्कृतीचा कधीही अंत होऊ शकत नाही याचं सोमनाथ मंदिर ठळक उदाहरण आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे. ते आज मुंबईत सोमनाथ स्वाभिमान पर्वाच्या निमित्तानं महालक्ष्मी इथल्या श्री धाकलेश्वर महादेव मंदिरात अभिषेक आणि पूजा केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करत होते. सौराष्ट्रातलं सोमनाथ हे केवळ मंदिर नसून देशाच्या आत्म्याचं प्रतीक आहे असं ते म्हणाले. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी सलग 3 दिवस पडलेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्याविषयी अधिक माहिती आमच्या वार्ताहरांकडून.
4: जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या हापूस आंब्याचं उत्पादन यंदा मुळात 15-20% अपेक्षित होतं. त्यात आता हंगाम अंतिम टप्प्यात असताना हाताशी येणार असलेले तयार आंबे अक्षरशः धुळीला मिळाल्यामुळे बागायतदारांचं मोठं नुकसान झालं. रातांब्यांसारख्या पिकांचीही वाट लागली. रत्नागिरी

0: कांजा, राजापूर, संगमेश्वर, खेड, दापोली आणि मंडणगड या तालुक्यांमध्ये महावितरणचे उच्च दाब वाहिनीचे 108 तर लघु दाब वाहिनीचे 235 खांब पडले. त्यामुळे आणि झाडंही कोसळल्यामुळे वीज वाहिन्या तुटून अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झाला. महावितरणचं सुमारे 80 लाख रुपयांचं नुकसान झालं. कर्मचारी दिवस रात्र एक करून युद्ध पातळीवर काम करत असले तरी अनेक ठिकाणी 24 तास उलटून गेल्यानंतरही वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता, कारण नुकसानाची व्याप्तीच तेवढी मोठी आहे. या कालावधीत विवाह सोहळ्यांसह अनेक समारंभ पूर्वनियोजित असले संबंधित सर्वांची मोठी तारांबळ उडाली. महामार्गाचं काम अर्धवट असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचलं, काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं, वीज पडून किंवा झाडं कोसळून घर, गोठे, कुक्कुटपालन केंद्रांचं नुकसान झालं. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
1: मुंबई विद्यापीठातले सर्व शैक्षणिक विभाग, सर्व संलग्नित महाविद्यालयं, स्वायत्त महाविद्यालयं आणि मान्यताप्राप्त संस्थेतल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 26 मेपर्यंत नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. मुंबई विद्यापीठाच्या mu.edmission.samarth.edu.in या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येतील. LLM सीईटीसाठी अर्ज करायलाही मुंबई विद्यापीठानं 15 मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. धरमशाला इथे HPCA मैदानावर संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. काल झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं मुंबई इंडियन्सवर 2 गडी राखून विजय मिळवला. RCBनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला होता. मुंबईच्या संघानं निर्धारित 20 षटकात 7 बाद 166 धावा केल्या होत्या. बंगळुरू संघानं हे लक्ष 20व्या षटकात 2 गडी राखून पूर्ण केलं. या विजयामुळे RCB आता गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचली असून मुंबईच्या प्ले ऑफच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. सध्या मुंबईचा संघ 11 पैकी 8 सामने गमावून 6 गुणांसह गुणतालिकेत 9व्या स्थानावर आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. परकीय चलन वाचवण्यासाठी विविध उपाययोजनांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांचं देशवासियांना आवाहन. विकसित भारत जिरामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध, 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. अमरावतीमध्ये तलावात बुडून चौघांचा मृत्यू आणि IPL क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याच्या शक्यता संपुष्टात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, अस्मिता वाहिनीची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट होईल अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेमध्ये संध्याकाळी 4:58. दरम्यान आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर ऐकू शकता. तेव्हा पुन्हा भेटूया 4:58. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार, शुभ संध्या। 262.47 मीटर अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र। संध्याकाळचे 5 वाजतायत। आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेच्या कार्यक्रमांना आता प्रारंभ करत आहोत। आधी जाणून घेऊया ठळक घडामोडी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून।
1: मी रश्मी पाटकर, ऐकूयात काही ठळक घडामोडी। विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं आज अधिसूचना जारी केली। येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे। या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल। कितीही आक्रमक आले तरी सनातन संस्कृतीचा कधीही अंत होऊ शकत नाही, याचं सोमनाथ मंदिर हे ठळक उदाहरण आहे, असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे। ते आज मुंबईत सोमनाथ स्वाभिमान पर्वाच्या निमित्तानं महालक्ष्मी इथल्या श्री धाकलेश्वर महादेव मंदिरात पूजा केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करत होते। सौराष्ट्रातलं सोमनाथ हे केवळ मंदिर नसून देशाच्या आत्म्याचं प्रतीक आहे, असं ते म्हणाले। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1313 अंकांची घसरण झाली आणि तो 76,015 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 360 अंकांची घसरण नोंदवत 23,816 अंकांवर बंद झाला। IPL क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे। धर्मशाला इथे HPCA मैदानावर संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या कालच्या विजयामुळे RCB गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचली असून मुंबईच्या प्ले ऑफच्या आशा संपुष्टात आल्या आहेत। सध्या मुंबईचा संघ 11 पैकी 8 सामने गमावून 6 गुणांसह गुणतालिकेत 9व्या स्थानावर आहे। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेच्या कार्यक्रमांत मी सोनाली कानिटकर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते। 5:02 झाली आहेत। प्रसारित करत आहोत कार्यक्रम गीत संध्या। आज या कार्यक्रमात ऐकूया हिंदी चित्रपट संगीत। कार्यक्रमाची सुरुवात करूया डुप्लिकेट या चित्रपटातल्या जावेद अख्तर यांच्या गीतानं।

उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं हे होतं डुप्लिकेट या चित्रपटातलं गीत. जावेद अख्तर यांच्या गीताला संगीत होतं अनु मलिक यांचं.

0: श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
1: सादर करते विवेक पानखडे.

कार्यक्रमात आता ऐकूया कहो ना प्यार है या चित्रपटातलं इब्राहिम अश्क यांचं गीत. राजेश रोशन यांचं संगीत असलेलं हे गीत गायलंय उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी.

0: आकाशवाणीच्या गौरवशाली प्रसारणाच्या 90व्या वर्षपूर्ती निमित्त आकाशवाणी रत्नागिरी घेऊन येत आहे विशेष सुगम संगीत मैफिल.
1: बुधवार दिनांक 20 मे 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी इथे.
0: गायक कलाकार वैदेही करंबेळकर आणि अभिजित नांदगावकर.

0: तेव्हा सुरांनी नटलेल्या या अविस्मरणीय सोहळ्यामध्ये तुम्हीही आमच्या सोबत नक्की सहभागी व्हा.
1: बुधवारी 20 मे 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजता
2: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी इथे.

श्रोते हो हे होतं हम साथ साथ है या चित्रपटातलं गीत. गायलं होतं हरिहरन, हेमा सरदेसाई, शंकर महादेवन, उदित नारायण आणि सैफ अली खान यांनी. मिताली शशांक यांच्या गीतरचनेला संगीत होतं राम लक्ष्मण यांचं. गीतसंध्या हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

कुमार सानू, अलका याज्ञिक आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे होतं समीर यांचं गीत. संगीत होतं नदीम श्रवण यांचं. चित्रपट होता साजन चले ससुराल. श्रोते हो या गीतावरून गीतसंध्या हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

साडेपाच वाजतात. आता युववाणी हा युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

0: मंडळी, काव्यवाचन या कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या कवी मनाच्या मित्रमैत्रिणींशी गप्पा मारत असतो, भेटत असतो आणि त्यांच्या कवितांच्या मैफिली रंगवत असतो. तशीच आज आपल्यासोबत कवितांविषयी गप्पा मारायला आली आपली मैत्रीण अनघा पंडित. वेलकम टू अवर शो अनघा.
1: हॅलो, नमस्कार.
0: अनघा, मी आता जसं म्हणाले की कवी मनाच्या मित्रमैत्रिणींचा हा खास कार्यक्रम आहे आणि तुला सुद्धा कविता करायला फार आवडतात, तर मग सगळ्यात पहिले मला विचारायला आवडेल की तुला कविता कराव्या असं केव्हा वाटलं किंवा तू पहिली कविता केव्हा केलीस?
1: खरं तर शाळेत असल्यापासून कविता लिहायला सुरुवात झाली. माझे बाबा कविता लिहायचे, तर लहानपणापासून मी त्यांना पाहत होते कविता लिहिताना वगैरे, तर त्यांच्याकडून ती गोष्ट माझ्याकडे आली आणि मग मलाही आपसूक कविता लिहायची आवड निर्माण झाली.
0: वा वा वा वा वा. मग आता कवितांचा विषय आलाच आहे, तर मग आज आपल्या श्रोत्यांना पहिली कविता कोणती ऐकवशील?
1: पहिली कविता आहे म्हणजे फार माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे, तो म्हणजे समुद्र. कारण माझं घरही समुद्राच्या जवळ आहे, तर नेहमी समुद्रावर जाणं येणं असतं, त्यामुळे पहिली कविता समुद्रावर सादर करते.
0: नक्कीच.
1: कवितेचं शीर्षकच आहे समुद्र. नातं नसलं तरी समुद्र आणि असलं तरी समुद्र. नातं नसलं तरी समुद्र आणि असलं तरी समुद्र. आयुष्य रुसलं तरी समुद्र आणि हसलं तरीही समुद्रच. अडथळ्यातून धडपडलो, धडपडताना भरकटलो, किनारा बनून सावरतो तो सारथी असे समुद्रच. कठीण संघर्ष खोल मनीचा, सुखदुःखाच्या चालित वाटा, त्या वाटेला करण्यासोबत सखा सोबती असे समुद्रच. स्नेहकण वेचावे शिंपल्यापरी, लाटांपरी बेभान होऊनी, चांदण्यात असे धुंद मिसळूनी, साथ द्यावया असे समुद्रच.
0: वा वा वा वा, मस्तच मस्तच. आणि खरंच समुद्राचं आणि आपलं नातं हे खूप वेगळं आहे, कारण काहीही टेन्शन असो, आनंद असो, एकांत हवा आहे, समुद्र हा कायम सखा राहिलेला आहे,
1: सगळं सामावून घेणारा.
0: खरंच खरंच, तो जसा अथांग आहे, विशाल आहे, सगळ्या गोष्टी तो पोटात घेत असतो आपल्या. नाही नाही, खरंच खूप खूप छान कविता, खूप सुंदर. आता कवितांचा विषय आहेच, तर मग तुझे आवडते कवी किंवा कवयित्री कोण आहे?
1: माझे आवडते कवी मंगेश पाडगावकर आहेत.
0: वा,
1: त्यांच्या कविता ऐकत आल्या.

0: त्यानंतर शांता शेळके या सुद्धा फार आवडत्या कवयित्री आहेत.
1: खरंय खरंय.
0: आणि अगदी अलीकडच्या काळातले सांगायचं झालं तर किरण येले यांच्या कविता एक सामाजिक कविता असतात आणि काळजाला हात घालणाऱ्या कविता आहेत त्यांच्या. तर त्यांच्याही कविता फार आवडतात मला.
1: वा वा वा. कवी म्हटल्यानंतर समुद्र तर झालाच, पण कवींचे असे काही ठराविक गोष्टी असतात, त्यातला एक म्हणजे अजून चंद्र.
0: हो,
1: त्यामुळे ह्या चंद्रावर तुझ्याकडे काही कविता आहे की नाही?
0: हो हो, नक्कीच आहे, पण थोडी वेगळ्या अंगाने लिहिली आहे.
1: अच्छा.
0: मी मूळची देवगडची आहे, तर गावी कसं निरभ्र आकाश आपल्याला पाहायला मिळतं आणि आकाशातला चंद्र आणि सगळे तारे बघताना म्हणजे एक विलक्षण नजारा असतो. पण ज्यावेळी मी शहरात आले मुंबईला, तर त्यावेळी कधी चंद्र पाहायचा झाला तर तो दिसतच नाही, म्हणजे अगदी बिल्डिंगच्या मागे कुठे लपलाय शोधून काढावा लागतो त्याला. आणि असंच एक दिवस चंद्र पाहत होते आणि तो कुठे दिसेन असा झालेला, बिल्डिंगच्या मागून थोडासा दिसत होता, आणि मग तेव्हा ही मला कविता सुचली, हरवलेला चंद्र. तर कवितेचं शीर्षकच आहे हरवलेला चंद्र. इमारतींच्या झगमगाटात कुठेसा चंद्र जरा हरवलाय का? उंचच उंच इमारतींमुळे थोडासा तो बावरलाय का? तर शहरामध्ये आपण पाहिलं तर विद्युत दिवे जास्त आहेत, चंद्रापेक्षाही जास्त प्रखर तर आजकाल तेच वाटायला लागलेत. तर त्यावरून असं म्हणेन की विद्युत दिव्यांचे कृत्रिम तारे त्यालाही असह्य होत असतील का? मृग विशाखा रोहिणीसह गुरु शुक्रही त्यावर रुसतील का?
1: वा वा.
0: काळ्या कुट्ट नभांगणीचा उजेड त्याला सोसवत असेल का? की दिवे जाऊन पडदा पडायची वाट तोही पाहत असेल का? विद्युत तारांपुढे त्याच्या सख्या तारका लपल्या का? हे तारांसाठी म्हणते की विद्युत तारांपुढे त्याच्या सख्या तारका लपल्या का? की प्रदूषणाची ओढून चादर त्याही असतील झोपल्या का? पाहून विरह चंद्र तारकांचा देवालाही दया येईल का? मग विद्युत प्रवाह करून खंडित मिट्ट अंधार पडेल का? मग जातील दिवे पडेल पडदा नभ शृंगारही येईल परतून, चंद्र मग असा जाईल उजळून अन तारकाही स्वतःस देतील उधळून. चंद्र मग असा जाईल उजळून अन तारकाही स्वतःस देतील उधळून.
1: वा वा वा वा वा. म्हणजे हरवलेल्या चंद्राचं हे जे काही वर्णन होतं ना ते सुंदर आहे. नाही खरंच खरंच खूपच मस्त, खूपच मस्त.

0: आता अनघा, तू सध्या मीडियामध्येच कार्यरत आहेस, तर मग सध्या आणि सोशल मीडियानी सगळीकडेच काय म्हणतात की
1: जग
0: व्यापून घेतलेलं आहे आणि आपलं आता आयुष्यच सगळं सोशल मीडियाशी रिलेटेड झालेलं आहे. जे काही करावं, जिथे जावं, जे काही आहे ते सगळं आपण उठसूट सगळं पोस्ट करत असतो. तर मग अशा सोशल मीडिया बद्दल तुझं कवी मन काय म्हणतंय?
1: सोशल मीडियाचा वापर सध्या एवढा वाढलाय की ते स्टेटस आणि इमोजी मध्येच सगळं बंदिस्त झालंय असं मला तरी वाटतं.
0: आणि त्याच्यात बऱ्याच जण असे रिअल इमोशन्स कुठेतरी मिस आउट होत आहेत की काय असं फील होत.
1: अगदी अगदी. म्हणजे मनातल्या भावना ज्या आहेत त्या ते इमोजी व्यक्तच करू शकत नाही, ते पुरेसे नाही आहेत त्यासाठी असं वाटतं मला. आणि मग याच भावना व्यक्त करताना मी एक कविता लिहिते की आपण इतके ऑनलाइन झालोय.
0: बर,
1: 5G वेगाने सुसाट पळणारे आपण इतके ऑनलाईन झालोय की भावभावना फक्त इमोजी आणि स्टेटस मध्ये अडकल्यात. पण आभास आणि वास्तवातील ही दरी कधी संपणार? प्रत्यक्षात हस्तांदोलन करण्यास अवघडणारे हात सोशल मीडियावर स्वैर हिंडतात आणि समोर आल्यावर मुके होणारे शब्द फक्त चॅटिंग मधून ओसंडतात. आनंद, दुःख, राग, द्वेष आणि वेदनाही फक्त इमोजी मध्येच बंदिस्त झाल्यात. त्यात खरंच असतो का आपलेपणा की केवळ औपचारिकतेचं माध्यम असतात? ऑनलाईन जगताना जग जवळ आलं म्हणावं तर नात्यांमधील दुरावा प्रचंड वाढला. अन वाढदिवसाचे स्टेटस टाकण्यापुरतंच का केवळ आपलेपणा उरला? मेसेज करणं म्हणजे आठवण आणि ओढ, मेसेज नाही म्हणजे फक्त राग.

0: आणि दुरावा, नात्यांमध्ये असणारी ओढ व्यक्त करायला असावा केवळ हा एकमेव पुरावा।
1: वा वा वा।
0: म्हणून सांगते की आयुष्य असं ऑनलाईन व्यक्त करताना नात्यांमधील ओलावा न संपावा कधी। आयुष्य असं ऑनलाईन व्यक्त करताना नात्यांमधील ओलावा न संपावा कधी, नाहीतर आपल्यानंतर आपल्यासाठी सुद्धा स्टेटसला दिसतील दोन अश्रू ढाळणारे इमोजी, दोन अश्रू ढाळणारे इमोजी।
1: वा वा वा वा, खरच खरच खूप सुंदर। आणि ही आत्ताची काय म्हणता येईल की सत्य परिस्थिती आहे की आपण भयंकर प्रमाणात सोशल मीडियाच्या आहारी गेलोय, किंवा आपण फार वापरतो आणि सगळ्या गोष्टीचे अपडेट्स आपल्याला टाकायचे असतात आणि त्याच्यातनं कुठेतरी काय म्हणतात तो एक जो रिअलनेस आहे ना एखाद्या घटनेतला किंवा दोन व्यक्तींमधल्या नात्यांमधला भावनांचा जो रिअलनेस आहे ना तो कुठेतरी असं मिस आउट होतोय की काय असं फील होतं,
0: खूप हरवलंय।
1: आता अनघा, इतक्या सुंदर कविता तू सादर केल्यास सगळ्याच सुरेखेत, पण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना आपल्या श्रोत्यांना कोणती कविता ऐकवशील?
0: एक चाफा नावाची कविता आहे, म्हणजे चाफा हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे
1: खरंच।
0: आणि ही कविता केव्हा सुचलेली, तर जे वेगवेगळे डेज साजरे केले जातात तर त्यामध्ये रोज डे होता, तर सगळ्यांच्या स्टेटसला म्हणजे सोशल मीडियावर सगळीकडे गुलाब फुललेले होते आणि त्यावेळी असं झालं की गुलाबापेक्षाही चाफा कुठेतरी एक जास्त जवळचा वाटतो, आणि मग त्यावेळी सहज ही चाफा विषयावर सुचलेली कविता आहे।
1: वा वा।
0: खरं तर गुलाब आणि चाफा या दोघांमधलं काय म्हणू कंपॅरिझन या पद्धतीने ही कविता आहे।
1: बर।
0: गुलाबही असेल सुंदर पण चाफ्यापेक्षा वरचड ठरेल का? गुलाबही असेल सुंदर पण चाफ्यापेक्षा वरचड ठरेल का? सुंदर त्याचं दिसणं केवळ, सुगंध जपणं जमेल का?
1: वा वा।
0: दिवस जातील भरभर पुढे, गुलाबही हळूहळू वाळेल। बरं का, दिवस जातील भरभर पुढे, गुलाबही हळूहळू वाळेल, काटे बाळगणाऱ्याला कशी सुगंधी जखम कळेल।
1: वा वा।
0: पण बघा, गुलाबाचं देखणे पण उगाच का नाकारा, गुलाबाचं देखणे पण उगाच नाकारा का, पण तरीही दारासमोर सुगंधी चाफाच हवा। गुलाब काय राहील फोटोत बनून एखादी आठवण, गुलाब काय राहील फोटोत बनून एखादी आठवण, पण होईल का कधी तो श्वास भारल्या सुगंधाची साठवण, पण होईल का कधी तो श्वास भारल्या सुगंधाची साठवण।
1: वा वा वा वा, सुंदर। तर अनघा, तू आज इथे आलीस आणि इतक्या सुरेख कविता सादर केल्यास त्यासाठी खरंच तुझे मनापासून आभार।
0: धन्यवाद।

0: In the latest ICC Men's ODI team rankings following the annual update released today. India's rating slipped by 1 point from 119 to 118. New Zealand is on the second position, gaining 2 points to move up to 113. Australia stayed third with an unchanged rating of 109. The biggest movement inside the top five came from South Africa, which climbed above Pakistan to move into the fourth place. And that is the end of this news bulletin.
1: अकराशे त्रेचाळीस किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर 101.5 MHz या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम. ही आहे आमची दुसरी प्रसारण सभा. संध्याकाळचे 6:10 आणि 37 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम गीतबहार. आज यामध्ये ऐकूया मराठी चित्रपट संगीत.

0: श्रोते हो, उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली लावणी आपण ऐकली. संगीत होतं जितेंद्र कुलकर्णी यांचं आणि चित्रपट होता नवरा माझा नवसाचा.
1: अगं आहेस कुठे? हल्ली इव्हिनिंग वॉकला पण येत नाहीस.
2: अगं काय सांगू, या वाळवणांमध्ये ना माझा अख्खा दिवस जातो.
1: अगं ते सोड, मी तुला फोन का केलाय? अगं आकाशवाणीची ती जाहिरात ऐकलीस की नाही?
2: हो, पण नक्की कसली म्हणतेस तू?
1: काय तू, अगं आकाशवाणीच्या गौरवशाली प्रसारणाच्या 90व्या वर्षपूर्ती निमित्त आकाशवाणी रत्नागिरी आपल्यासाठी अगदी विशेष कार्यक्रम घेऊन आले. अगं आणि मी तुला फोन का केला, त्या कार्यक्रमामध्ये आपण जे रेडिओवर ऐकतो ना ते निवेदक पण म्हणे दिसतील ना, आपल्याला भेटतील.
2: अगं पण नक्की कार्यक्रम कसला आहे? नाट्य संगीताचा आहे की शास्त्रीय संगीताचा आहे?
1: ते महत्वाचं आहेच म्हणून मी तुला फोन केला ना. तुझा आवडतीचं सुगम संगीत आहे.
2: वा, माझ्या आवडीचं. मग जायचं ना आपण दोघींनी?
1: हो तर. अगं त्यासाठीच फोन केला ना मी तुला. आणि कधी आहे माहितीये का? बुधवारी 20 मे रोजी संध्याकाळी 7 आहे हा सावरकर नाट्यगृहात. आणि हो, 7 आहे आणि आकाशवाणीचं आहे, म्हणजे 7 बरोबर सुरू होणारच. तेव्हा वेळेत ये बरं.
2: हो हो मी येते, पण मला सांग तिकीट तू काढणार आहेस की मी काढून ठेवू?
1: अगं तेच सांगते मी, ऐक तर. प्रवेश विनामूल्य, म्हणजे आपल्याला तिकीट वगैरे काही काढावंच लागणार नाही.
2: काय सांगतेस काय? मी यांना पण सांगते मग.
3: हा मी पण येणार आहे, मी पण येणार.
1: नक्की ये हा, कधी आहे सांग बरं, नाहीतर विसरशील तू नेहमी प्रमाणे.
2: आहे लक्षात, बुधवारी 20 मेला संध्याकाळी 7 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी इथे.
1: बरोबर. अगं आणि ऐक ना, आपण जरा ना लवकरच भेटूया.
3: मी काय म्हणतोय, तू इकडे येतेस ना, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. डबा दे पटकन.
2: चल चल ठेवते.
1: हा बाय बाय बाय, भेटू मग.
2: हो हो नक्की.

0: मालिकायाम् अद्य सायंकाले धर्मशालायाः हिमाचल प्रदेश क्रिकेट संघ क्रीडांगणे पंजाब किंग्स अथ च दिल्ली कैपिटल्स इत्यनयोः दलयोर्मध्ये स्पर्धा भविष्यति। एषा क्रीडा सायं सार्ध सप्तवादने आरप्स्यते इति वार्ताः।
1: अकराशे 43 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। 6:30:17 झालेत। श्रोतेहो, जाणून घेऊया रूपरेषा आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची। रूपरेषेनंतर 6:35 लोकसंगीत, 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 माझं आभार माझं शिवार या कार्यक्रमाचं राज्यस्तरीय कृषी प्रसारण आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून। आज या कार्यक्रमात आपण ऐकाल प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना याविषयी प्रमोद पर्वते यांची मुलाखत, तसंच प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे या मालेत प्रगतिशील शेतकरी गोपाळ अग्रवाल यांची मुलाखत। आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू। 7:15 हिंदी सुगम संगीत, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 पब्लिक स्पीक दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करणार आहोत। श्रोतेहो, 10:00 आपण आनंद घ्याल रजनीगंधा या कार्यक्रमाचा। 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्रभुदेव सरदार यांनी गायलेला राग श्यामकल्याण प्रसारित होईल। असे आहेत आजचे उर्वरित कार्यक्रम। आता जाणून घेऊया उद्याचे म्हणजेच मंगळवार 12 जून 2026 कार्यक्रम। आमची प्रातकालीन सभा सुरू होईल 5:55। 6:05 मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम। 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात उद्या आपण ऐकाल पुनरुज्जीवित शेती पद्धती याविषयीची माहिती। 6:45 आरोग्यम धनसंपदा यामध्ये हातापायाला मुंग्या येणं कारणं आणि उपचार या भाग चौथा, तज्ज्ञ डॉक्टर उत्कर्ष शहा। 6:50 परिसर या कार्यक्रमात वर्षा जलसंचन आणि भूजल पुनर्भरण भाग चौथा, सहभाग डॉक्टर गजानन खडसे। हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू। 6:55 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा। 7:00 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम। 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू। 7:40 अनुरूप विवाह संस्थेचा प्रायोजित कार्यक्रम। 7:45 भावधारा। श्रोतेहो, उद्या सकाळी 8:40 आपण ऐकाल कार्यक्रम संतवाणी। निवेदन मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर यांचं। 9:00 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात उद्या आपण ऐकाल मुकुल माधव विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य रोहित देशपांडे यांची पूर्वा खालगावकर यांनी घेतलेली मुलाखत। 10:00 आपण आनंद घ्याल मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा। 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग। 11:05 गाता रहे मेरा दिल। श्रोतेहो, 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील। ते असे असतील 12:00 सुरुवातीला प्रसारित होईल महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ। उद्या या कार्यक्रमात आपण ऐकाल कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात आणि त्यानंतर आरोग्य दर्पण, रुग्णसेवेचे अनुभव, अधिपरिचारिका उमा कानिटकर यांची मुलाखत। 1:05 गीतबहार। 1:40 धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र। 1:45 भावधारा। 1:55 ऐसी अक्षर।

0: 12 वाजता सुरुवातीला प्रसारित होईल महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. उद्या या कार्यक्रमात आपण ऐकाल कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात, आणि त्यानंतर आरोग्य दर्पण, रुग्णसेवेचे अनुभव, अधिपरिचारिका उमा कानिटकर यांची मुलाखत. 1:05 गीतबहार, 1:40 धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 भावधारा, 1:55 ऐसी अक्षरे रसिके, 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण, 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात कल्याणी जोगळेकर यांनी गायलेला राग मुलतानी. दरम्यान दुपारी 2 कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकाल आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेत संध्याकाळी 5:02 गीतसंध्या. उद्या यामध्ये आपण ऐकाल मराठी चित्रपट संगीत. 5:30 युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम युववाणी. 6:10 गीतबहार. उद्या यामध्ये हिंदी चित्रपट संगीत. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 लोकसंगीत. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात व्यवसाय व्यवस्थापनात AIचा वापर याविषयी प्राध्यापक सुनील इथापे यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. रात्री 8:15 गझल, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक, 9:45 मंथन दिल्ली केंद्रावरून, 10:00 रजनीगंधा, 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित उल्हास कशाळकर यांनी गायलेला राग संपूर्ण मालकंस आपण ऐकाल. श्रोतेहो, याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्या वेळेवर प्रसारित होतील, आम्ही ती सहक्षेपित करू. रूपरेषा आपण ऐकली आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दी कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वाईडी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
2: वाईडी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM GNM BSc हे कोर्सेस उपलब्ध. नामवंत कंपन्यांची सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन.
1: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध. संपर्क 9607174883.
0: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शाहीर पांडुरंग वनमाळी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं यशवंत ठाकूर यांचं गीत, संगीत मधुकर पाठक यांचं.

मंदाकिनी उजगरे यांच्या मुख्य स्वरातलं हे होतं विमल लिमये यांचं गीत. संगीत होतं मुकुंद पालणकर आणि गिरीश जोशी यांचं. श्रोतेहो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया शकुंतला आणि सहकाऱ्यांना. गीत आणि संगीत देवदत्त साबळे यांचं.

0: श्रोतेहो, शुक्रवारी 15 मे 2026 रोजी इंद्रधनुष्य या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात सकाळी 9:30 मीडिएशन म्हणजेच मध्यस्थी वादातून संवादाकडे या विषयावरती तुमच्या भेटीला येणार आहेत ॲडव्होकेट सचिन रेमणे.
1: एखाद्या संत्र्याच्या फळावरून वाद आहे, आईनं किंवा वडिलांनी आणलेलं संत्र आहे ते दोघांनाही हवं आहे,
0: हां,
1: तर हा वाद आपल्या पारंपरिक न्याय पद्धतीनं जर सोडवायचा झाला तर निम्म संत्र दोघांना देणं हे त्या वादाचं निराकरण होईल.
0: बरं,
1: परंतु मध्यस्थी प्रक्रियेमध्ये जर पाहिलं तर दोघांनाही बोलवलं जाईल, तुम्हाला यातलं संत्र का हवं आहे, हे संत्र कशासाठी हवं आहे हे विचारलं जाईल खाजगीरित्या. मग भाऊ सांगतो मला त्यातला जो रस आहे गर आहे तो हवा आहे, तो मला आवडतो, त्याला साल नको असते. आणि बहीण असं सांगते की मला त्याची साल ब्युटी थेरपी वगैरे याच्यासाठी हवे, मला तो गर नसला तरी चालेल. मग इथे इंटरेस्ट बेस्ड सोल्युशन निघतं. बहिणीला साल दिली जाते आणि भावाला गर दिला जातो. संत्र हे अशा पद्धतीनं सुद्धा विभागलं जाऊ शकतं.
0: अच्छा,
1: अशा पद्धतीनं मध्यस्थी हा इंटरेस्ट बेस्ड सोल्युशन हा काढण्यासाठी दोघांना मदत करतो.
0: तेव्हा जरूर ऐका हा कार्यक्रम शुक्रवारी 9:30 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.

विठ्ठल उमप आणि पुष्पा पागधरे यांनी गायलेलं हे होतं राम उगावकर यांचं गीत. संगीत होतं श्रीकृष्ण चंद्रात्रे यांचं. श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश शेलके यांची गीतरचना. श्रीराम पटवर्धन यांनी संगीत दिलेली ही गीतरचना गायली आहे मीरा यांनी.

पुष्पा पागधरे यांनी गायलेलं हे होतं गणेश साळवे यांचं गीत. संगीत होतं विठ्ठल शिंदे यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सात वाजतायत. प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या आता सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भविष्यातल्या आर्थिक नेतृत्वासाठी महाराष्ट्र सक्षम होत असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट. नाशिकमधल्या TCS महिला अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1,313 अंकांची घसरण. रुपयामध्ये 82 पैशांची घसरण. पायाभूत सुविधा, नाविन्यपूर्णता, स्वच्छ ऊर्जा, तंत्रज्ञान आणि संस्थात्मक विश्वास या घटकांवर भविष्यातील आर्थिक नेतृत्व निश्चित होणार असून महाराष्ट्र त्यासाठी आवश्यक इकोसिस्टीम उभारत आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री CII आयोजित वार्षिक व्यवसाय शिखर परिषद 2026 अंतर्गत झालेल्या व्हिजन फॉर इंडिया @100 परिसंवादात आज ते बोलत होते. भारतात येणाऱ्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी जवळपास 40% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहे. महाराष्ट्र 660 अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था असून 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था बनवण्याचं लक्ष असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात अभूतपूर्व वेगानं गुंतवणूक होत असल्याचं स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, समृद्धी महामार्ग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, वाढवण बंदर आणि मेट्रो प्रकल्पांमुळे राज्याचा आर्थिक भूगोल बदलत आहे. महाराष्ट्र देशातल्या 60% डेटा सेंटर्सचं केंद्र असून EV, AI, सेमीकंडक्टर्स आणि ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर्समध्ये राज्य आघाडीवर असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नागपूर देशाचं लॉजिस्टिक हब, तर गडचिरोली 2032 पर्यंत भारतातील सर्वात मोठा ग्रीन स्टील उत्पादक जिल्हा बनेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी CII महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी उपस्थित होते. विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं आज अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल. केंद्रीय मंत्री शिवराज चव्हाण या संदर्भात म्हणाले,
1: कोशिश होगी कि 3 दिन के अंदर हो, लेकिन अधिकतम 15 दिन के अंदर क्रियाएं पूरी करके उनके खाते में पैसा आ जाए. और 15 दिन के अंदर अगर पैसा नहीं आया तो हमारे मजदूर भाई बहन विलंबित भुगतान के पात्र भी होंगे. जो देरी से देंगे तो उस पर एक निश्चित राशि अलग से देनी पड़ेगी, और मांगने पर अगर रोजगार नहीं मिला तो बेरोजगारी भत्ता भी देना पड़ेगा.
0: देशात पेट्रोलियम पदार्थांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. पश्चिम आशिया संघर्षाच्या

पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या अनौपचारिक मंत्री गटाच्या पाचव्या बैठकीनंतर अध्यक्ष संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ही माहिती दिली. देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. देशात 703 अब्ज अमेरिकन डॉलर इतकं परकीय चलन उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज आयआयटी मुंबई इथं हवेतला कार्बन डायऑक्साईड जमा करून साठवण्याच्या प्रायोगिक तत्वावरच्या प्रकल्पाचं आणि यासाठीच्या खनन प्रक्रियेचं उद्घाटन केलं. या प्रकल्पात कार्बन डायऑक्साईडपासून कॅल्शियम कार्बोनेट तयार करून पोलाद, रंग, सिमेंट आणि घर बांधणी उद्योगांमध्ये चुन्याऐवजी त्याचा वापर केला जाऊ शकतो अशी माहिती प्रधान यांनी दिली. कार्बन उत्सर्जनाच्या जागतिक समस्येवर तोडगा काढणाऱ्या आयआयटी मुंबईच्या चमूचं त्यांनी अभिनंदन केलं. येत्या काही दिवसात हा प्रकल्प व्यावसायिक तत्वावर कार्यान्वित केला जाईल आणि पुढच्या महिन्यात फ्रान्समध्ये होणाऱ्या भारत इनोव्हेट्स परिषदेत हा प्रकल्प सादर केला जाईल अशी घोषणा त्यांनी केली. कितीही आक्रमक आले तरी सनातन संस्कृतीचा कधीही अंत होऊ शकत नाही याचं सोमनाथ मंदिर हे ठळक उदाहरण आहे असं प्रतिपादन राज्यपाल विष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे. ते आज मुंबईत सोमनाथ स्वाभिमान पर्वाच्या निमित्तानं महालक्ष्मी इथल्या श्री धाकलेश्वर महादेव मंदिरात अभिषेक आणि पूजा केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करत होते. सौराष्ट्रातलं सोमनाथ हे केवळ मंदिर नसून देशाच्या आत्म्याचं प्रतीक आहे असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: खुशहाल।
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। नाशिक शहरातल्या TCS मधल्या महिला अत्याचार प्रकरणातली आरोपी निदा खान हिला आज नाशिक रोडच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। याआधी तिला पोलीस कोठडी देण्यात आली होती, तिची मुदत संपल्यानं आज तिला न्यायालयात हजर करण्यात आलं। नाशिकमधल्या TCS कंपनीतल्या प्रकरणात पॉश कायद्याची अजिबात अंमलबजावणी झाली नाही असा अहवाल राष्ट्रीय महिला आयोगानं नेमलेल्या समितीनं दिला आहे। कंपनीच्या नाशिक शाखेत कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे। शुक्रवारी आयोगानं हा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला। या प्रकरणातल्या पीडित पॉश समितीचे सदस्य पोलीस आणि इतर संबंधितांशी चर्चा करून आयोगाच्या समितीनं हा अहवाल तयार केला आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेलं काटकसरीचं आवाहन तसंच इराण आणि अमेरिका यांच्या शस्त्रसंधीवर सहमती होऊ न शकल्याचा फटका देशातल्या शेअर बाजारांना मोठ्या प्रमाणात बसला। सेन्सेक्स आज 1,313 अंकांनी घसरून 76,015 अंकांवर बंद झाला। निफ्टी 360 अंकांची घट नोंदवून 23,816 अंकांवर बंद झाला। ग्राहक उपयोगी वस्तू, बांधकाम उद्योग, सराफ व्यावसायिक, विमान कंपन्या यांचे समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले। डॉलरच्या तुलनेत रुपया आज 82 पैशांनी घसरला, त्यामुळे विनिमय चलन बाजारात एका डॉलरसाठी 95 रुपये 31 पैसे मोजावे लागत होते। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांचा सामना होणार आहे। धर्मशाला इथे HPCA मैदानावर थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होईल। दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे। राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये यंदापासून 2री, 3री, 4थी आणि 6वीचा नवा अभ्यासक्रम लागू होणार आहे। त्यासाठी बालभारती नव्या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तकं प्रकाशित करणार आहे। पालकांनी नव्या अभ्यासक्रमाचीच पुस्तकं खरेदी करावीत असं आवाहन बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक यांनी केलं आहे। राज्यातल्या चित्रपट उद्योगाला चालना देण्याबरोबरच निर्माते आणि निर्मिती संस्थांच्या विविध अडचणी आणि प्रश्न सोडवण्यासाठीच्या प्रोत्साहनपर धोरणाचा अभ्यास करण्यासाठी 3 तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी दिले आहेत।

0: ते आज हिंदी चित्रपट निर्माते आणि निर्मिती संस्थांबरोबर घेतलेल्या बैठकीत बोलत होते. या समितीनं देशातली विविध राज्य तसंच परदेशात चित्रपट उद्योगांसाठी दिल्या जाणाऱ्या सवलती, अनुदान आणि प्रोत्साहन योजनांचा अभ्यास करून 3 महिन्यात अहवाल सादर करावा असं त्यांनी सांगितलं. यावेळी ज्येष्ठ अधिकाऱ्यांसह अनेक निर्मिती संस्थांचे प्रतिनिधी आणि निर्माते उपस्थित होते. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. इतरत्र हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भविष्यातल्या आर्थिक नेतृत्वासाठी महाराष्ट्र सक्षम होत असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट. नाशिकमधल्या TCS महिला अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1313 अंकांची घसरण. रुपयामध्ये 82 पैशांची घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: KHz या मध्यम लहरी वाहिनीवर 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम. ही आहे आमची दुसरी प्रसारण सभा. प्रसारणात मी आहे तुमच्यासोबत रेडिओ सखी सोनाली कानिटकर.
2: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना मोदीजींचा संकल्प.
3: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े. आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
2: या योजनेत आतापर्यंत 8.85 कोटी अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत. जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा.
4: नारळातून हवंय भरघोस उत्पन्न, मग जुन्या पद्धतीनं करा रामराम. स्वराज्य अग्रो सोबत मिळवा बँकेच्या FD पेक्षाही जास्त परतावा. संपर्क 80 80 18 82 18.

0: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
1: सादर करते विवेक पानकर.

0: ऐकत रहा सातत्यानं 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर.
1: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
0: 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.

0: आकाशवाणीच्या गौरवशाली प्रसारणाच्या 90व्या वर्षपूर्ती निमित्त आकाशवाणी रत्नागिरी घेऊन येत आहे विशेष सुगम संगीत मैफिल.
1: बुधवार दिनांक 20 मे 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी इथे.
0: गायक कलाकार वैदेही करंबेळकर आणि अभिजित नांदगावकर.

0: तेव्हा सुरांनी नटलेल्या या अविस्मरणीय सोहळ्यामध्ये तुम्हीही आमच्या सोबत नक्की सहभागी व्हा.
1: बुधवारी 20 मे 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजता
2: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी इथे.

हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोते हो, 7:15 वाजताय. आता वृत्तविशेष आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला. या निकालाशी संबंधित विविध पैलूंवरची चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण करणार आहोत. श्रोतेहो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेतलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यंदा राज्याचा एकूण निकाल 92.9% इतका लागला असून निकालाच्या टक्केवारीत कोकण विभागानं आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. उत्तीर्ण होण्याच्या प्रमाणात यंदाही मुली मुलांच्या पुढेच आहेत. दुसरीकडे यंदा 100% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली असून मराठी सारख्या महत्वाच्या विषयातली निकालाची टक्केवारीही घसरली आहे. याच अनुषंगानं या निकालाचं तपशीलवार विश्लेषण करताहेत अलिबाग इथल्या कुरुळच्या सुएसओ माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता पाटील.
1: नुकताच माध्यमिक शालांत परीक्षा फेब्रुवारी मार्च 2026 निकाल लागला. या निकालामध्ये राज्याचा निकाल आहे 92.09%. मागील वर्षाप्रमाणे पण कोकण विभागाने याच्या सरशी केलेली आहे 97.62% आणि छत्रपती संभाजीनगरचा निकाल हा सर्वात कमी आहे 88.41%. गेली अनेक वर्ष आपण बघतो आहोत त्याच्याप्रमाणेच मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही मुलांपेक्षा जास्त आहे. ती आहे 94.96% आणि मुलांची टक्केवारी आहे 89.56%. म्हणजे मुलींचा निकाल हा मुलांपेक्षा 5.40% जास्त आहे. SSC बोर्डाने एकूण 64 विषयांची परीक्षा घेतली, त्यापैकी 20 विषयांचा निकाल 100% लागलेला आहे. आता यात जास्त चर्चेचे दोन मुद्दे यावर्षी ठळकपणे पुढे आलेले आहेत. ते म्हणजे मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा जास्त असणं आणि दुसरा आहे तो म्हणजे 10वीच्या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांची प्रथम भाषा मराठी आहे, म्हणजे प्रथम भाषा म्हणून मराठी घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी घसरलेली आहे. म्हणजे राज्यातून 10वी परीक्षा दिलेल्या 16,15,000 विद्यार्थ्यांपैकी 10,87,000 विद्यार्थ्यांनी मराठी ही प्रथम भाषा घेऊन परीक्षा दिली, त्यापैकी 10,06,000 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. म्हणजे साधारणपणे 94,000 जास्त विद्यार्थी मराठी या प्रथम भाषेमध्ये अनुत्तीर्ण झालेले आहेत. तर याची काही कारणं नक्कीच सांगता येऊ शकतील. पहिली गोष्ट म्हणजे मराठी माध्यमाच्या ज्या अनुदानित शाळा आहेत त्या शाळांमध्ये मराठी हा विषय घेऊन प्रशिक्षित असलेल्या शिक्षकांची संख्या सध्या कमी आहे. असे शिक्षक नेमणं, या शिक्षकांची नेमणूक विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकवण्यासाठी करणं ही अत्यावश्यक गोष्ट आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांना मराठी भाषेची गोडी लागणं

त्यांना मराठी भाषेच्या खऱ्या स्वरूपाकडे नेणं हे शक्य नाही. दुसरी एक गोष्ट दिसून येते ते म्हणजे विद्यार्थ्यांचं वाचन कमी झालेलं आहे आणि याचं कारणच मुळात भाषेचं अर्थपूर्ण वाचन करण्याची विद्यार्थ्यांची क्षमता कमी झालेली वारंवार दिसून येते आहे. त्यामुळे अगदी प्राथमिक अवस्थेपासून मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषेचं अर्थपूर्ण वाचन कसं करावं याचं प्रशिक्षण आधी शिक्षकांना देणं आणि नंतर ते विद्यार्थ्यांना देणं ही गोष्ट अतिशय आवश्यक आहे. तसं पाहिलं तर आता मराठी विषयाची जी प्रश्नपत्रिका असते ती कृतीपत्रिका असते, म्हणजे त्यात स्वतंत्र अभिव्यक्तीचा भाग असला तरीही त्यासाठी कृतीपत्रिकेमध्ये मुद्दे पुरवलेले असतात. पाठ्यपुस्तकावरचे प्रश्न विचारण्यासाठी समोर पाठ्यपुस्तकातले उतारे दिलेले असतात आणि तरीही विद्यार्थ्यांचं मराठीमध्ये अनुत्तीर्ण होण्याचं प्रमाण इतकं जास्त असेल तर नक्कीच आपण विचार करायला हवा, त्याचं विश्लेषण करायला हवं. आणि मला स्वतःला तरी असं वाटतं की ह्याचं कारण भाषेचं अर्थपूर्ण वाचन मुलांना करता येत नाही हे आहे आणि याची सुरुवात प्राथमिक स्तरावर करायला हवी आहे. दुसरी गोष्ट, मराठी माध्यमाच्या ज्या अनुदानित शाळा आहेत या शाळांमध्ये मुळातच ज्या विद्यार्थ्यांची मातृभाषा मराठी आहे असे विद्यार्थी जाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. म्हणजे विशेषतः मुंबईच्या आसपास किंवा अगदी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी इतर प्रांतीय कामगार मजूर यांचं स्थलांतर खूप मोठ्या प्रमाणात होत आहे आणि हे अमराठी भाषक विद्यार्थी अनेक ठिकाणी मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण घेताना दिसून येतात. मुळातच या मुलांची मातृभाषा मराठी नसते त्यामुळे या मुलांना मराठीतून शिक्षण घेणं याच्यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावे लागतात, त्यासाठी काही विशेष पद्धती वापराव्या लागतात, याचंही प्रशिक्षण शिक्षकांना देणं ही गोष्ट फार आवश्यक आहे. दुसरीकडे जेव्हा आपण उत्तर पत्रिकांमध्ये प्रमाण भाषेचा अट्टहास धरतो तेव्हा हेही लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये अनेक मराठीच्या बोली बोलल्या जातात आणि विद्यार्थ्यांच्या बोलण्यावर लिहिण्यावर त्याचा प्रभाव असतो. एका ठराविक मर्यादेपर्यंत हा प्रभाव लेखी उत्तरांमध्ये सुद्धा मान्य करण्याची थोडीशी लवचिकता शिक्षकांनी आणि परीक्षकांनी ठेवायला हरकत नाही असं मला वाटतं. त्यामुळे मराठी भाषेमध्ये अनुत्तीर्ण होणारे विद्यार्थी हे केवळ शिक्षकांचं अपयश म्हणता येणार नाही किंवा केवळ विद्यार्थ्यांचं अपयश म्हणता येणार नाही. येत्या 10वीच्या निकालामध्ये अनेक वेळा असं दिसून येतं की गणित या विषयामध्येही निकाल कमी लागतो किंवा तो विषय विद्यार्थ्यांना अवघड वाटतो. याचंही कारण बऱ्याच वेळा मला विद्यार्थ्यांच्या प्राथमिक स्तरावरचं जे गणिताचं शिक्षण असतं त्याच्यात आहे असं मला वाटतं. कारण गणित हा संकल्पना आधारित विषय असतो. प्राथमिक स्तरावर या संकल्पना जर का स्पष्ट झाल्या नाहीत तर विद्यार्थ्यांना पुढे गणिताची नावड निर्माण होते किंवा तो विषय अवघड वाटायला लागतो आणि त्याचं प्रतिबिंब बहुतेक वेळा 10वीच्या निकालामध्येही दिसून येतं. तर याच्यासाठी सुद्धा पुन्हा हेच आवश्यक आहे की सुरुवातीच्या काळापासून गणिताचं शिकवणं हे घोकंपट्टी न करता ते संकल्पना आधारित असलं पाहिजे. त्यासाठी शिक्षकांनाही योग्य प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. जर ह्या संकल्पना वेळच्या वेळी विद्यार्थ्यांना स्पष्ट होत गेल्या तर गणिताविषयीची भीती कमी होते. गणित हा एक आवडणारा विषय किंवा गणितातली जी काय गंमत असते आकड्यांची ती विद्यार्थ्यांना कळू शकते. त्यामुळे गणिताचा किंवा कुठल्याही विषयाचा अभ्यास हा अचानक 10वीत होतो किंवा त्याचं आकलन अचानक मुलं 10वीत करतील असं नसतं. प्रत्येकाची एक प्राथमिक स्तरापासून आवड आणि संकल्पना स्पष्ट करणं हे झालं पाहिजे. हे झालं तर गणितासारख्या विषयाचा सुद्धा निकाल नक्की उंचावेल. विज्ञान विषयाच्या बाबतीतही हीच परिस्थिती आहे. विज्ञान विषयासाठी शाळांमध्ये सुसज्ज प्रयोगशाळा असणं ही गोष्ट खरंतर फार महत्वाची आहे. अनेक ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये ही सुविधा उपलब्ध नसते. ह्याबाबतही काही गांभीर्याने विचार करणं ही गोष्ट फारच महत्वाची आहे. कारण विज्ञान हा शेवटी प्रात्यक्षिक आधारित विषय आहे. जेव्हा विद्यार्थी प्रात्यक्षिक करून पाहतात तेव्हा विज्ञानातल्या अनेक संकल्पना नकळतपणे अगदी त्यांच्या मनामध्ये स्पष्ट होत जातात, घट्ट रुजल्या जातात. त्यामुळे याचाही विचार आपण करायला हवा. अचानक निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांचा निकाल कसा कमी लागला, ते कसे नापास होत आहेत आणि मग ते एकतर्फी खापर विद्यार्थ्यांवर किंवा शिक्षकांवर खोडून काही उपयोग आहे असं मला खरंच वाटतं.

0: नाही, तर ही आपल्या पूर्ण शिक्षण व्यवस्थेची आणि समाज व्यवस्थेची जबाबदारी आहे. दुसरा एक मुद्दा यावेळेस चर्चेत आला तो म्हणजे एकूण गुणांमध्ये 100% गुण मिळवणारे विद्यार्थी त्यांचं प्रमाण यावर्षी कमी झालेलं आहे. म्हणजे मागील वर्षी 100% गुण मिळवणारे विद्यार्थी होते 211 आणि यावर्षी हे विद्यार्थी झालेले आहेत 179. काही ठिकाणी असं म्हटलं जातंय की हा SSC बोर्डाच्या कॉपीमुक्त अभियानाचा परिणाम आहे का, पण एक शिक्षक म्हणून माझं स्वतःचं निरीक्षण असं आहे की 100% गुण मिळवणारे विद्यार्थी हे पूर्णपणे कॉपी करून पास होणारे किंवा कॉपी करून एवढे गुण मिळवणारे असण्याची शक्यता फार कमी असते. हे विद्यार्थी त्यांचं स्वतःचं जी काही प्रतिभा असते, त्यांची मेहनत असते, त्या आधारे एवढे गुण मिळवत असतात. आणि कुठलाही निकाल कुठल्याही विषयाचा असो किंवा एकूण निकाल, मागच्या वर्षी इतकाच यावर्षीही तो असेल, निकालातली या पद्धतीचा चढ उतार होणं हे काही फार चिंतेचा किंवा काळजीचा विषय मला वाटत नाही. बऱ्याच वेळा 100% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कला क्रीडा या विषयांचे अतिरिक्त गुण मिळालेले विद्यार्थीही असतात. काही वेळा या विद्यार्थ्यांचे गुण वेळेवर भरले जात नाहीत किंवा इतर काही अडचणी येतात, असंही होऊ शकतं. त्यामुळे 100% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटणं हा मला काही फार विशेष चिंतेचा किंवा काळजीचा विषय वाटत नाही.
1: श्रोतेहो, 10वीचा निकाल महाविद्यालयीन शिक्षणाच्या नव्या वाटचालीचा प्रारंभच असतो. निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांसमोर कला, वाणिज्य, विज्ञान किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम अशा विविध शाखांची दालनं खुली झाली आहेत. अनेकदा टक्क्यांच्या स्पर्धेत किंवा इतरांच्या दबावात चुकीची विद्याशाखा निवडली जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आपली आवड, स्वतःची क्षमता आणि भविष्यातली संधी यांचा ताळमेळ घालून याबाबतचा निर्णय कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन करताहेत राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे माजी उपाध्यक्ष तसंच राज्य अभ्यासक्रम आराखडा समितीचे सदस्य महेंद्र गणपुले.
2: इयत्ता 10वीची परीक्षा प्रत्येकाच्या जीवनातील एक टर्निंग पॉइंट असतो. याचं कारण असं की 10वीपर्यंतचं शिक्षण हे सर्वसाधारण प्रत्येक विद्यार्थ्याचं दिलेले सगळे विषय घेऊन शिकून पूर्ण करणं हे गरजेचं असतं. इयत्ता 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर मात्र कला शाखा, विज्ञान शाखा, वाणिज्य शाखा, त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये बदलत असलेल्या व्यवसाय शिक्षणाशी निगडीत अनेक प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन आपल्या आयुष्याची दिशा निश्चित करायची असते. हे करत असताना सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे तो म्हणजे आवड, क्षमता आणि संधी या तीनही गोष्टीचा योग्य विचार करून त्या विद्यार्थ्यांना आपल्या भविष्याची दिशा निश्चित करणं. आपल्याला स्वतःला कोणत्या गोष्टीची नक्की आवड आहे, कशामध्ये काम करण्यासंदर्भामध्ये आपल्याला आत्मविश्वास आहे, त्याचा विचार करून त्याने आपलं पुढचं क्षेत्र निवडणं गरजेचं आहे आणि त्या क्षेत्राशी निगडीत शाखा निवडणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर अनेकांच्या मनामध्ये भविष्यकालीन काही चित्र स्पष्ट नसतात, त्यामुळं आपल्या कुटुंबातील कोणीतरी त्या विषयामध्ये शिकत आहे, त्या शाखेमध्ये शिकत आहे म्हणून त्याच्याकडे जाण्याची प्रवृत्ती दिसते. परंतु आजकाल तशी परिस्थिती राहिली नाही. भविष्यामध्ये काय करायचं आहे या संदर्भामध्ये आपणच योग्य तो निर्णय घेऊन करिअर गायडन्स संदर्भामध्ये माहिती घेणं गरजेचं आहे. त्या करिअर गायडन्सच्या माहितीच्या आधारे आपल्याला आपलं भविष्य काय असेल हे आजच स्पष्ट करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं पहिलं पाऊल म्हणजे योग्य त्या शाखेची निवड करणं आणि योग्य त्या शाखेमध्ये आवश्यक ती शैक्षणिक पात्रता पूर्ण करून नंतर आपल्या जीवनाला आकार देणं. त्यामुळेच इयत्ता 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर योग्य त्या विश्वासू सहकाऱ्यांशी चर्चा करा, तंत्रज्ञानाचा वापर करा आणि आपल्या आयुष्याची दिशा निश्चित करण्यासाठी योग्य तो निर्णय घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे.
1: श्रोते हो, 10वीच्या निकालानंतर एकीकडे लाखो विद्यार्थी यशाचा आनंद साजरा करत आहेत तर दुसरीकडे काही विद्यार्थ्यांच्या वाट्याला अपयशही आलं आहे. मात्र एखाद्या परीक्षेतलं अपयश म्हणजे आयुष्याची अंतिम कसोटी नसतेच. अपयशानं खचून न जाता आपल्या चुकांमधून शिकून पुन्हा जिद्दीनं उभं राहणं हा पर्याय प्रत्येकाला असतोच. त्या दृष्टीनंच अधिक मार्गदर्शन करताहेत राज्य अभ्यासक्रम आराखडा समितीचे सदस्य महेंद्र गणपुले.
2: माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच इयत्ता 10वीची परीक्षा या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही कारणामुळे आपल्याला अपेक्षित असलेलं यश मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्याची कारण अनेक असू शकतात, परंतु इयत्ता 10वी अनुत्तीर्ण झाला म्हणजे संपूर्ण आयुष्य संपलं असं काहीच नाही. कोणताही एखादा विषय किंवा एकापेक्षा जास्त विषय अनुत्तीर्ण झालेले असाल तर दोनच महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला पुन्हा परीक्षा देऊन उत्तीर्ण होण्याची संधी असते. त्या संधीचा नक्कीच लाभ घ्या. त्याचबरोबर

0: प्रश्न पत्रिकेचं स्वरूप, गुणदान योजना, विविध विषयाच्या संदर्भामध्ये असणाऱ्या सवलतीच्या योजना याचा नीट विचार करा आणि त्या दृष्टीनं प्रश्नपत्रिकांचा सराव करणं, आपल्याला ज्या विषयातील मूलभूत संकल्पना समजल्या नाहीत त्या संकल्पना योग्य त्या पद्धतीनं समजून घेणं आणि त्याच्या आधारे पुनर्परीक्षेला सामोरं जाणं हा अतिशय उत्तम मार्ग आपल्या समोर आहे. त्यामुळं अपयशाने खचून न जाता पुन्हा एकदा आत्मविश्वासानं परीक्षेला सामोरं जा, परीक्षेचं तंत्र समजून घ्या आणि आलेलं अपयश सहजासहजी पुसून पुन्हा एकदा नव्या जोमाने आपल्या पुढील वाटचालीला सुरुवात करा.
1: श्रोते हो, या यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचं आकाशवाणीतर्फे अभिनंदन आणि जे विद्यार्थी यंदा मागे राहिले आहेत त्यांना पुढच्या प्रयत्नांसाठी शुभेच्छा. श्रोते हो, आपला वृत्त विशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन नंदिनी मथुरे.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आता माझा वार माझा शिवार कार्यक्रम.

0: नमस्कार मंडळी, आज सोमवार भारतीय सौर दिनांक 21 वैशाख शके 1947 अर्थात 11 मे 2026. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड, पालघर आणि संपूर्ण राज्यामध्ये हवामान स्वच्छ सूर्यप्रकाशयुक्त राहील, परंतु कोकणात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आज राज्यस्तरीय प्रसारणामध्ये नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम.
1: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण. शेतकरी बांधवांनो नमस्कार. आजच्या आपल्या माझा आभार माझं शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात मी रोहिणी सूर्यवंशी आपण सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करते. मंडळी, शेती हा आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग आहे आणि बदलत्या काळानुसार नवीन तंत्रज्ञान आणि पद्धतींची माहिती आपल्याला असणं तितकंच गरजेचं आहे. तेव्हा आपल्या या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात म्हणजेच माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात आपण शेती संबंधित विविध विषय, नवीन तंत्रज्ञान तसंच शेतकऱ्यांचे अनुभव आणि मार्गदर्शन जाणून घेत असता. चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आजच्या भागाला. मंडळी, शेती करत असताना आपल्याला काही शासकीय योजनांची माहिती असणं फार गरजेचं असतं. त्याच अनुषंगानं प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना याविषयी आपण जाणून घेणार आहात प्रमोद पर्वते, कृषी विज्ञान केंद्र साकोली यांच्या या मुलाखतीतून. शेतकरी बांधवांनो नमस्कार. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या विषयाच्या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहात. PMFME असं या योजनेचं नाव आहे आणि या विषयावर माहिती देण्यासाठी आज आपण प्रमोद पर्वते यांना आजच्या कार्यक्रमात आमंत्रित केलेले आहे. सर नमस्कार, आजच्या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे.
2: नमस्कार मॅडम.
1: सर, साधारण आज आपण प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना याविषयी जाणून घेतोय, तर या योजनेची दूरदृष्टी काय आहे?
2: सर्व शेतकरी बंधूंना नमस्कार. बघा, आपण भारतामध्ये जे अन्न प्रक्रियेचे प्रमाण आहे हे फार खूप कमी आहे आणि आपला जो खूप सारा शेतीमाल आहे त्याच्यामध्ये फळे असतील, भाजीपाला असतील, तर जनरली प्रक्रियेमुळे ते वाया जातात. आणि पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग ही जी योजना आहे ही आत्मनिर्भर भारत

हा जो आपला एक मोहीम आहे याचाच एक भाग आहे. ही योजना भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाद्वारे संपूर्ण देशभरामध्ये राबवली जात आहे. आणि देशातील जे लहान उद्योजक आहेत, जसे घरगुती पापड असतील, लोणचे किंवा मसाले जे बनवतात, किंवा ज्यांची लहान पिठाची गिरणी असेल, त्यांना भांडवल, आधुनिक तंत्रज्ञान आणि बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. आणि ही जी योजना आहे ही साधारण 2020 पासून सुरू करण्यात आली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये ही जी योजना आहे या योजनेची अंमलबजावणी आणि संयंत्रणाची जी जबाबदारी आहे ही कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडे दिलेली आहे. आपण जर बघितलं तर याच्यामध्ये अन्न प्रक्रिया उपक्रम जे आहेत तर त्याच्यामध्ये जसं अन्नधान्यावर आधारित अन्न उत्पादने असतील, त्याच्यामध्ये तांदूळ गहू किंवा डाळी असतील, तेलबियावर आधारित उत्पादने असतील, त्यानंतर मिलेट आपल्याला माहिती आहे सर्वांना, तर मिलेटवर आधारित उत्पादने असतील किंवा फळांवरती भाज्या ज्या आहेत आणि कंदमुळे आहेत त्यावर संबंधित उत्पादने आहेत, मासे आणि सागरी जी उत्पादने आहेत त्या व्यतिरिक्त मांस आणि कुक्कुट उत्पादने, दुग्धजन्य जे पदार्थ आहेत ते सुद्धा याच्यामध्ये आहेत, मसाल्यांचे उत्पादन, त्याचप्रमाणे लागवड पिकांवर आधारित उत्पादने जी आहेत, नारळ किंवा ऊस वगैरे असेल त्याच्यामध्ये, आणि गौण वने जे उत्पादने आहेत, साधारण आदिवासी लोकसंख्येला

0: नाही ही साधारण 2020 पासून सुरू करण्यात आली आहे आणि महाराष्ट्रामध्ये ही जी योजना आहे या योजनेची अंमलबजावणी आणि संयंत्रणाची जी जबाबदारी आहे ही कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडे दिलेली आहे. आपण जर बघितलं तर याच्यामध्ये अन्न प्रक्रिया उपक्रम जे आहेत तर त्याच्यामध्ये जसं अन्नधान्यावर आधारित अन्न उत्पादने असतील, त्याच्यामध्ये तांदूळ गहू किंवा डाळी असतील, तेलबियावर आधारित उत्पादने असतील, त्यानंतर मिलेट आपल्याला माहिती आहे सर्वांना, तर मिलेटवर आधारित उत्पादने असतील किंवा फळांवरती भाज्या ज्या आहेत आणि कंदमुळे आहेत त्यावर संबंधित उत्पादने आहेत, मासे आणि सागरी जी उत्पादने आहेत त्या व्यतिरिक्त मांस आणि कुक्कुट उत्पादने, दुग्धजन्य जे पदार्थ आहेत ते सुद्धा याच्यामध्ये आहेत, मसाल्यांचे उत्पादन, त्याचप्रमाणे लागवड पिकांवर आधारित उत्पादने जी आहेत, नारळ किंवा ऊस वगैरे असेल त्याच्यामध्ये, आणि गौण वने जे उत्पादने आहेत साधारण आदिवासी लोकसंख्येला लक्ष्य करून, तर हे संपूर्ण जे अन्न प्रक्रिया उपक्रम आहेत ते याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. मॅडम, यासोबतच जर आपण जर या योजनेचा उद्देश बघितला तर साधारण नवीन किंवा कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रियेचे विस्तारीकरण, आधुनिकीकरण किंवा स्तर वृद्धी करण्यासाठी याच्यामध्ये मदत करणे आहे. दुसरं जे आहे जसं एक जिल्हा एक उत्पादन आहे तर त्या आधारित उद्योगांना प्रोत्साहन देणे आहे. जे आपले बेरोजगार नवयुवक आहेत, महिला शेतकरी बंधू असतील, वैयक्तिक उद्योजक असतील किंवा स्वयंसहायता शेतकरी असतील, एपीओ असतील किंवा आपली भागीदारी संस्था, तर यांना संधी याच्यामधून उपलब्ध करून देणे आहे. यासोबतच जे समाविष्ट उद्योजक आहेत तर त्या लाभार्थ्यांना व्यावसायिक व तांत्रिक बाबतीमध्ये प्रशिक्षण देणे आहे. यासोबतच अन्न प्रक्रिया क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण करणे आहे. यासोबतच जे आपलं उत्पादन आहे तर त्यांचं ब्रँडिंग आणि विपणन अधिक बळकट करून त्यांना संघटित अशी पुरवठा साखळीशी त्यांना जोडणे आहे. यासोबतच ज्या सामुदायिक सेवा आहेत ज्याच्यामध्ये प्रक्रिया सुविधा असतील, प्रयोगशाळा असतील, साठवणूक, पॅकेजिंग, विपणन, तसेच उद्योग वाढीसाठीच्या सर्व ज्या सेवा आहेत तर त्या सूक्ष्म उद्योगांना लाभ मिळवून देणे असं याच्यामध्ये महत्वाचा हा उद्देश या योजनेचा आहे. यासोबतच ज्या योजनेचे घटक आहेत त्याच्यामध्ये वैयक्तिक व गट लाभार्थी जे आहेत तर त्याच्यामध्ये पात्र लाभार्थी जे आपले आहेत ते बेरोजगार युवक नवयुवक असतील, महिला भगिनी असतील, विशेष शेतकरी किंवा वैयक्तिक उद्योजक, तर याच्यामध्ये एपीओ पण आहेत, तर ह्या संस्था आहेत त्याच्यामध्ये पात्र लाभार्थींमध्ये. अनुदान जी मर्यादा आहे ती साधारण मंजूर जो प्रकल्प आहे त्याच्या किमतीच्या 35% किंवा मग जास्तीत जास्त 10 लाख एवढं अनुदान मर्यादा याच्यामध्ये दिलेलं आहे. दुसरं जे आहे त्या सामायिक पायाभूत सुविधा आहेत, तर त्याच्यामध्ये स्वयंसहायता शेतकरी समूह आहेत, एफपीओ आहेत, सहकारी संस्था आहेत, तसेच इतर शासकीय संस्था ज्या आहेत ते याच्यामध्ये पात्र लाभार्थी आहेत. त्यासोबतच जे अनुदान मर्यादा आहे ती याच्यामध्ये मंजूर प्रकल्पाच्या जी किंमत आहे त्याच्या 35% किंवा जास्तीत जास्त 3 कोटी रुपयापर्यंत याच्यात अनुदान मर्यादा आहे. आणि बीज भांडवल जे आपण देतो त्याच्यामध्ये जे आपल्या गट आहे MSRL वगैरे असतील तर या संस्थाशी संलग्नित जे स्वयंसहायता समूह गट आहेत तर ते याच्यामध्ये पात्र लाभार्थी आहेत. तर याच्यामध्ये सुद्धा जी मर्यादा आहे ती प्रति स्वयंसहायता गटामध्ये जास्तीत जास्त 4 लाख रुपये व प्रति सदस्यामध्ये 40,000 दिलेला आहे. याच्यासोबत मार्केटिंग आणि ब्रँडिंग जे आहे तर त्याच्यामध्ये जे SHG आहेत आपले समूह गट, FPO आहेत, सहकारी संस्था आहेत, शासकीय संस्था आहेत, तर याच्यामध्ये अनुदान जी मर्यादा आहे ती प्रकल्पाच्या जो मंजूर प्रकल्प आहे त्या किमतीच्या 50% एवढं दिलेलं आहे. तर हे याच्यामध्ये घटक आहेत.
1: अच्छा, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना यामध्ये सर एक जिल्हा एक उत्पादन ही सुद्धा एक संकल्पना आहे, तर त्याविषयी सांगा.
0: आपण जे म्हणाले मॅडम ODOP एक जिल्हा एक उत्पादन, तर हे एक जिल्हा किंवा एक उत्पादन म्हणून प्रत्येक जिल्ह्याची एक वेगवेगळी ओळख करून दिलेली आहे किंवा त्याची ताकद असते. आपण जर बघितलं तर जळगावची केळी असेल किंवा एक नागपूरची संत्री असेल, भंडारा जिल्ह्यामध्ये भात असेल, तर शासनाने प्रत्येक जिल्ह्यासाठी एक मुख्य उत्पादन निश्चित केलेलं आहे. आणि जर तुम्ही त्या उत्पादनावर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू केला तर तुम्हाला प्राधान्य दिले जाते. मात्र याचा अर्थ असा नाही की तुम्ही इतर उद्योग करू शकत नाही, तर तुम्ही इतर उत्पादनावरही प्रक्रिया करू शकता, पण जे एक जिल्हा एक उत्पादन आहे तर त्यासाठी प्रशिक्षण आणि मार्केटिंग मध्ये सरकार विशेष जोर देत आहे. आपण जर याच्यामध्ये बघितलं तर जसं भंडारा जिल्ह्यामध्ये तांदूळ आहे तर जो जगप्रसिद्ध आहे, तर PMFME योजनेअंतर्गत तांदळापासून जसं पोहे बनवतो आपण किंवा तांदळाचे पीठ असतील, मुरमुरे असतील, लाह्या असतील, म्हणजे तांदूळावर आधारित जे रेडी टू इट पदार्थ आहेत, तर या पदार्थ बनवणाऱ्यांना किंवा उद्योगांना आपण प्राधान्य मिळते. त्याच्यात जर फायदा आपण बघितला तर तांदूळ मिळाचं आधुनिकीकरण असेल किंवा प्रोसेसिंग युनिट टाकण्यासाठी साधारण 10 लाखापर्यंत याच्यामध्ये अनुदान मिळू शकते. यासोबतच जे बचत गट आहेत तर त्या बचत गटांसाठी सुद्धा संधी आहे. याच्यामधून ज्या ग्रामीण भागातील महिला बचत गट आहेत तर त्याच्यामधून जे गृह उद्योग असतील, तांदळापासून पापड असतील किंवा स्थानिक मसाले वगैरे असतील, तर त्यांना या योजनेमधून साधारण 40,000 रुपये प्रति सदस्य हे बीज भांडवल मिळू शकते आणि याच्यामधून त्यांना फायदा मिळू शकते.
1: अच्छा सर, आता सांगा आर्थिक मदत आणि अनुदानाचं जे गणित आहे किंवा जे अनुदान त्यातून मिळणार आहे हे कसं काय आहे सर?
0: पीएफएमई योजनेअंतर्गत शेतकरी बंधूंना याच्यामध्ये अनुदान मिळते. तर आपण याच्यामध्ये जर बघितलं तर क्रेडिट लिंक सबसिडी जी आहे, जर तुमचा प्रकल्प असेल तर साधारण प्रकल्पाच्या खर्चा

0: च्या 35% अनुदान याच्यामधून मिळते आणि याची जी कमाल मर्यादा दिलेली आहे ती 10 लाखापर्यंत आहे आणि याच्यामध्ये स्वतःचा जो वाटा आहे तर उद्योजकाला स्वतःचा 10% फक्त रक्कम त्याच्यामध्ये भरायची आहे किंवा उभी करावी लागते आणि उर्वरित जी 90% रक्कम आहे ही बँक आपल्याला कर्ज म्हणून देते आणि आपण जेव्हा बँकेचे नियमित हप्ते भरतो तर तेव्हा सरकारची जी सबसिडी आहे किंवा अनुदान आहे 35% हे तुमच्या खात्यामध्ये जमा करते आणि गटांसाठी सुद्धा याच्यामध्ये मदत आहे. जे शेतकरी उत्पादक कंपनी असतील किंवा शेतकरी स्वयंसहायता गट असतील तर त्यांना पायाभूत सुविधांसाठी ज्याच्यामध्ये कोल्ड स्टोरेज असतील किंवा मोठे प्रोसेसिंग युनिट असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा साधारण 35% अनुदान मिळते.
1: आता यासाठी असलेली पात्रता कागदपत्र आणि याचा लाभ कोणाला घेता येऊ शकतो?
0: या योजनेकरिता पात्रता आहे कागदपत्रे किंवा जे लाभ आहेत तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या अटी नाही आहे. त्याच्यामध्ये जो अर्जदार आहे हा भारतीय नागरिक असावा, 18 वर्षावरील असावा, किमान 8वी उत्तीर्ण असणे अपेक्षित आहे. हे वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी आहे आणि एकाच कुटुंबामधील एकाच व्यक्तीला लाभ मिळेल असे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर कागदपत्र जी आहेत याच्यामध्ये लाभार्थी जे असतील त्यांचं आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचे पासबुक, जागेचा जो पुरावा आहे, कारण स्वतःची जागा नसेल तर सातबारा आणि भाडेकरारचा जो करारनामा आहे तो आणि कोटेशन ज्या मशिनरी घ्यायचे त्यांचे जे दरपत्रक वगैरे आहेत ते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे DPR ज्याला आपण प्रकल्प अहवाल म्हणतो सविस्तर, तर या सगळ्या बाबींची याच्यामध्ये गरज आपल्याला पडू शकते.
1: अच्छा सर, याच्यामध्ये मार्केटिंग, ब्रँडिंग आणि प्रशिक्षणाचं काय महत्व आहे आणि ते प्रशिक्षण कुठे दिलं जाईल?
0: या योजनेअंतर्गत मार्केटिंग, ब्रँडिंग आणि प्रशिक्षणाचं खूप महत्व आहे. आपण जर बघितलं तर छोट्या छोट्या जे उद्योग आहेत त्याच्यामध्ये आपण मार्केटिंगच्या बाबतीमध्ये कमी पडत असतो, तर याच्यामध्ये जे ब्रँडिंग आहे आपलं जे उत्पादन आहे त्या उत्पादनाला एक नाव, ब्रँड नेम जे आपण म्हणतो, तर ती मिळवून देण्यासाठी याच्यामध्ये मदत केली जाते. यासोबतच जे आपलं अन्न प्रशासनाचं FSSAI लायसन्स जे आहे तर ते लायसन्स मिळवण्यासाठी, कारण अन्नाचा जो दर्जा आहे तो टिकवण्यासाठी लागणारी जी परवानगी आहे तर त्यासाठी संपूर्ण तांत्रिक मदत याच्यामध्ये दिलेली जाते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी पॅकेजिंग आहे, तर आता कसं अट्रॅक्टिव्ह जर पॅकेजिंग असलं किंवा आकर्षक जर असलं तर ते ग्राहकांना सुद्धा आवडते, तर त्याच्यामुळे ते पॅकेजिंग कसं असावं याच्याबद्दल सुद्धा त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलेले जातात. आणि याच्या व्यतिरिक्त जे बाकी प्रशिक्षण आहेत, जसं प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा संशोधन व्यक्ती जे आहेत तर ते नियुक्त केलेले आहेत, ते तुम्हाला फॉर्म भरण्यापासून ते उद्योग सुरू करण्यापर्यंत ते संपूर्ण तुम्हाला मदत करतात. आणि तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन जे प्रशिक्षण आहे त्याची सुद्धा याच्यामध्ये सोय दिलेली आहे.
1: अच्छा सर, आता पुढे सांगा की बीज भांडवल म्हणजे नेमकं काय?
0: बीज भांडवल जे आहे ते असं एक भांडवल आहे की जे उद्योगाच्या सुरुवातीला गरजा भागवण्यासाठी दिले जात आहे. हे एक प्रकारचे कर्ज नसून एक प्रकारचं अर्थसहाय्य आहे, जेणेकरून जे आपल्या महिला भगिनी आहेत त्यांना लहान जे अवजार आहे ते खरेदी करण्यासाठी किंवा जो कच्चा माल आहे तो विकत घेण्यासाठी, म्हणजे कोणासमोर हात पसरावे लागू नये त्यांना त्यांचं भांडवल मिळावं म्हणून हे बीज भांडवल दिले जाते. तर याच्यामध्ये ज्या महिला बचत गटातील सदस्य आहेत तसेच सदस्यांना जे प्रत्यक्ष अन्न प्रक्रिया उद्योगात गुंतलेले आहेत किंवा नवीन उद्योग करू इच्छितात तर त्यांना हे बीज भांडवल मिळते. आणि याच्यामध्ये जी रक्कम आहे ती प्रति सदस्य जी आहे ती 40,000 रुपयापर्यंत ती रक्कम दिलेली जाते. आणि त्याचा वापर जो आहे तर तो आपण जसं म्हटलं प्रामुख्यानं त्याच्यामध्ये कच्चा माल खरेदी करणे असेल, जसं तांदूळ, मसाले, पॅकेजिंगचं मटेरियल लागत आहे तर हा कच्चा माल खरेदी करण्यासाठी. दुसरं जे आहे ते जे लहान उपकरणं येतात जसं मिक्सर आहे, ग्राइंडर किंवा शिलिंग मशीन असेल किंवा वजन काटे वगैरे असतील तर हे लहान उपकरणं त्याच्यामधून घेऊ शकतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे परतावे आहेत तर हे वैयक्तिक अनुदान असून गटाला दिलेले भांडवल असते, तर त्यामुळे सदस्यांनी यातून जी व्यवसाय करून जी रक्कम आहे ती हळूहळू गटाला परत करणे अपेक्षित असते, जेणेकरून गटाचा जो फिरता निधी आहे रिव्हॉल्विंग फंड हा वाढेल. तर यासाठी हे बीज भांडवल जे आहे तर ते बीज भांडवल आपण यासाठी वापरू शकतो.
1: अच्छा सर, आता आपल्या तरुणांना, आपल्या शेतकरी वर्गाला जे आपल्या कार्यक्रम ऐकतात आहे त्यांना सुद्धा आपण नेमकं काय संदेश देऊ इच्छिता सर, कारण हा विषय फारच महत्वाचा आहे, तर त्या अनुषंगाने तुम्ही त्यांना काय सांगाल?
0: मॅडम, मी एवढंच सांगेन की आता जे आपले शेतकरी बंधू आहेत हे फक्त शेतकरी राहण्यापेक्षा आपण जर त्यांना उद्योजक बनवलं, शेतकरी उद्योजक म्हणून बना आणि कच्चा माल जो आहे तो विकण्यापेक्षा त्याच्यावर आपण जर प्रक्रिया केली आणि तो जर नंतर विकला आपण तर आपला जो नफा आहे हा दुप्पट किंवा तिप्पट होणार आहे. तर आपल्याकडे जर कल्पना असेल तर आपल्याला शासनाच्या ज्या योजना आहेत ही योजना आहे तर या योजनेच्या माध्यमातून आपल्याला शासनाचं पाठबळ मिळणार आहे. तर आपण जर या योजनेचा फायदा घेतला तर निश्चितच आपला जो कच्चा माल शेतीमधून मिळणारा आहे त्याच्यावर आपण प्रक्रिया करून त्याला आपण जर ब्रँडिंग, पॅकेजिंग करून जर आपण मार्केटमध्ये उतरलो तर निश्चितच उद्योजक म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये अधिकचे पैसे मिळणार आहेत. आणि आपल्या जिल्ह्यामधील जे कृषी विभाग आहे तर त्याच्यामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी असतील किंवा तालुका कृषी अधिकारी असतील यांच्यासोबत संपर्क साधून आपण ह्या योजनेचा फायदा घेऊ शकतो.
1: अच्छा सर, त्यासाठी कुठलं संकेतस्थळ वगैरे आहे का किंवा याची माहिती आपल्या शेतकरी बांधवांना नेमकी कुठे मिळेल?
0: त्याचे संकेतस्थळ आहेत मॅडम, आपण जसं म्हटलं

0: तर पीएमएफएमईसाठी pfme.mofpi.gov.in ही जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला आपण भेट देऊ शकतो आणि त्या वेबसाईटवर पूर्ण योजनेची याच्याबद्दल माहिती आहे. यासोबतच आपण जसं म्हटलं की तालुका कृषी अधिकारी असतील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी असतील, तर त्यांच्यासोबत सुद्धा आपण याच्याबद्दल माहिती जाणून घेऊ शकतो.
1: सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात. आपल्या शेतकरी बांधवांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना याविषयीची अतिशय सविस्तर आणि संपूर्ण अशी माहिती दिलीत. सोबतच आपण त्यांना या योजनेपर्यंत त्यांना कसं पोहोचता आली याविषयी सुद्धा सांगितलं. त्याबद्दल आपलं खूप खूप आभार सर. धन्यवाद. मंडळी, आताच आपण प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना याविषयी जाणून घेतलं प्रमोद पर्वते यांच्या या मुलाखतीतून. यानंतर प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे ही मालिका आपल्या कृषी प्रसारणात पुढे ऐकूया. या मालिकेत आज आपण प्रगत शेतकरी गोपाल अग्रवाल यांना भेट देणार आहात, जे मिरची उत्पादक शेतकरी आहेत आणि यवतमाळ स्थित आहेत. चला तर त्यांच्या मिरची उत्पादनाविषयी आणि त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगाविषयी त्यांच्या मुलाखतीतून जाणून घेऊयात.
2: आपलं पूर्ण नाव सांगा.
3: नमस्कार सर, मी गोपाल शंकरलाल अग्रवाल राहणारा बालाजी चौक यवतमाळ, प्रॉपर यवतमाळला राहतो सर, यवतमाळ शहरात.
2: अच्छा, तर आपल्याकडे शेती किती एकर आहे गोपालजी?
3: माझ्याकडे सर तशी आधी 16 एकर वडिलांकडे होती, पण ती विकावी लागली सर.
2: अच्छा, मग तुमची
3: शेतीमुळे आमचं भागत नव्हतं सर.
2: अच्छा, मग तुम्ही पुन्हा विकत घेतली की?
3: आम्ही 2 एकर शेती मी विकत घेतली सर.
2: अच्छा, तर आता आपण तुमच्या सरळ मिरची व्यवसायाकडे वळूया. तर तुम्हाला मिरची पावडर बनवायचा उद्योग सुरू करायची कल्पना कशी सुचली, त्याच्याबद्दल सांगा.
3: सर, ही कल्पना आमच्या आईची आहे सर. आमचे वडील जे आहेत त्यांनी मिरचीचा व्यवसाय सुरू केला, पण अनावधानाने त्यांची सुरुवातीला आणलेली मिरची ही चुरा झाली.
2: अच्छा,
3: आणि चुरा झाल्यावर ते एकदम रडायला लागले की आता मी काय करणार, माझा खाय पायची वांदे होईल बा, कसं तरी 2 पैसे कमवायचे आशेने मिरची आणली, आणि हे चुरा निघाल्यामुळे आता माझ्या लहान मुलांना मी कसं पोहोचणार, मी काय करणार.
2: बरोबर,
3: त्यांचं म्हणजे उदरनिर्वाह करणं कठीण झालं त्यांच्यासाठी आमचं.
2: बरोबर,
3: तर ते एकदम म्हणजे हिंमत सोडून दिली की आता मी काय करू. तर त्यावेळेस आमची आई जी आहे ती खूप मजबूत स्त्री होती म्हणता येईल, त्यांना शब्द नाही सुटायचा त्या गोष्टीला, मला एक स्ट्रॉंग लेडी होती ती.
2: बरोबर,
3: तिने डिसिजन घेतला की हे पूर्ण बी कचरा आणि मिरचीचे फोलपट ते पूर्ण मी साफ करेल.
2: अच्छा,
3: आणि एक एक फोलपट तिने जमा केलं, एक एक बी तिने साफ केलं आणि ते जमा करून दळायला दिलं.
2: अच्छा, वा.
3: तर ते दळून 5 किलो दळून आणला मी सुरुवातीला. 5 किलो आणल्यावर आमचे बाबा आमच्यावर गडबडले, म्हणजे तुम्हाला समजते का फूडट्रकवाले तुमच्या मागे लागतील, हे काही व्यवसाय करू शकता का तुम्ही, तुम्हाला याचे अधिकार आहेत का वगैरे वगैरे. साधे एकदम साधे होते, म्हणजे खेड्यातून आलेले होते, शेतीतून आलेले होते आणि एकदम सिम्पल.
2: बरोबर,
3: तर आमची आई बोलली की काही घाबरू नका आपण करू, होईल हे सगळं होईल. ते 5 किलो दळल्यावर मग आम्ही त्याला कागदाच्या पाकिटमध्ये बांधून विकायला सुरुवात केली, तर कागदात लोकांना दिसत नव्हतं, त्याच्यामुळे लोकांनी त्याला प्रतिसाद कमी दिला.
2: अच्छा, मग आता एक सांगा, सुरुवातीला हा व्यवसाय सुरू करताना किती अडचणी आल्या?
3: खूप खूप भयंकर, तेच सांगत आहे सर की काही नाही, चुरा पडला म्हणून व्यवसाय सुरू झाला, विचार करा. रडकुंडी आल्यावर आणि त्याच्यानंतर मग आम्ही साधी पन्नी आणली, साधी पन्नी आणल्यावर त्याला लावायला रबर नव्हते, बँकेसमोर नोटांचे काढलेले रबर जे राहतात ते आम्ही जमा करायचो, त्याला चांगल्याने धुवायचो आणि ते रबर लावून आम्ही ते पॅकेट विकायचो.
2: अरे वा, छान.
3: मी 9 वर्षाचा होतो सर, तर ते पॅकेट जेव्हा मी भरायचो ना तर माझ्या अंगाची आग व्हायची अक्षरशः. तर मी पाण्याचा प्लास्टिकच्या ड्रम मध्ये रात्र रात्रभर उभा राहायचो आग नाही व्हायला पाहिजे म्हणून. म्हणजे या परिस्थिती 9 वर्षाचा म्हणजे लहान होतो सर, खूप लहान होतो मी.
2: अच्छा
3: सर, मी आता सर ग्राइंडिंग बाहेर करून घेत आहे जॉब वर्कवर, आणि माझ्याकडे माझा पूर्ण पॅकेजिंग प्लांट आहे.
2: ओके,
3: पॅकेजिंग प्लांट साठी मला पीएमएफएमई जी आहे योजना, त्या अंतर्गत मला स्टेट बँक ऑफ इंडियानी कर्ज मंजूर करून दिला आहे.
2: अच्छा,
3: आणि आमचे जे अधिकारी आहेत पीएमएफएमई चे मेन, त्या अधिकाऱ्यांनी मला 3,67,500 रुपयाची सबसिडी विना कष्टांनी उपलब्ध करून दिले, कुठल्याही प्रकारचा त्रास न देता.
2: छान,
3: म्हणजे इव्हन माझ्याकडून कोणी पाणी सुद्धा नाही पिलं सर, किंवा तुम्ही मला पाणी पाजा, चहा पाजा असा काहीच प्रकार नाही झाला. एकदम नॉन करप्टेड पद्धतीने ही सबसिडी माझ्या खात्यात वळती झाली आहे.
2: अच्छा अच्छा,
3: माझं ऑटो पॅकेजिंग युनिट आहे, पूर्ण पॅकेट होते, मी 50 ग्राम पासून 500 ग्राम पर्यंत वेगवेगळे पॅकेट काढतो.

0: मशीन वर सेटअप करून आणि मशीनची स्पीड खूप चांगली असल्यामुळे मला लेबरच कॉस्टिंग खूपच्या प्रमाणात कमी झाला आहे आणि पॅकेजिंग अट्रॅक्टिव्ह असल्यामुळे माझं सेल खूप चांगल्या पद्धतीने वाढलं आहे.
1: गोपालजी, मग मिरची निवडताना तुम्ही कोणत्या गोष्टी पाहता?
0: मिरची घेताना आम्ही सर पूर्ण एक्सपोर्ट क्वालिटीची मिरची खरेदी करतो.
1: अच्छा.
0: एक्सपोर्ट क्वालिटीची मिरची म्हणजे त्याच्यात डाग नसतो, मिरची डॅमेज नसते आणि चांगला ऑइल पर्सेंटेज जास्त असतो.
1: अच्छा.
0: ऑइल पर्सेंटेज मुळे मिरचीला कलर आणि टेस्ट निर्भर करतो मिरची पावडरचा. ज्या मिरचीला चमक जास्त असतं, तुम्ही पाहिलं असेल सर मार्केटला, एखादी मिरची खूपच अशी चमकते
1: बरोबर,
0: तर तिला ऑइल पर्सेंटेज चांगला आहे.
1: अच्छा.
0: आणि एखादी मिरची तुम्ही पाहिली असेल असं म्हणजे
1: तिच्यावर
0: असं एका लाल आहे पण अशी चमक नाही तिला काहीच
1: बरोबर,
0: तर तिचा ऑइल पर्सेंटेज कमी आहे.
1: अच्छा.
0: मिरची पावडरच्या व्यवसायात सगळ्यात मेन हेच आहे की ज्या मिरचीला ऑइल जास्त आहे ती मिरची जर तुम्ही दळली नॅचरल ऑइल मिरचीचा, तर तिला टेस्ट आणि कलर खूप छान येईल आणि तुमची मागणी आपोआप वाढेल.
1: अच्छा. आता गोपालजी, मग चांगली पावडर तयार होण्यासाठी तुम्ही काय काळजी घेता?
0: आम्ही सर बिलकुल प्रत्येक मिरची खरेदी करताना काळजी घेतो, त्याच्यानंतर ग्राइंडिंग करताना त्याची काळजी घेतो. ग्राइंडिंग करताना पूर्ण माल खोलून घेताना आम्ही आमचे आमने सामने राहतो आणि ते पूर्ण खोलल्यावर त्याची ग्राइंडिंग सुरू असल्यावर त्याची काळजी घेतो, त्याच्यावर लक्ष देतो. त्याच्यानंतर त्याला फ्रीजर करायसाठी पूर्ण लाइनर लावून आतून पन्नी बाहेरून कट्टा लावून त्याला व्यवस्थित पद्धतीने पॅक करून त्याला साठवून ठेवतो. आणि मॅक्झिमम म्हणजे बनवल्यापासून एक महिन्याच्या आत आम्ही पूर्ण सेल होईल एवढाच माल बनवतो, कारण जेवढं फ्रेश मिरची पावडर राहील तेवढा त्याचा टेस्ट चांगला राहील सर.
1: अगदी बरोबर. तर गोपालजी, मग हा उद्योग सुरू करायला तुम्हाला सुरुवातीला किती खर्च लागला?
0: सुरुवातीला तर सर मला 30 लाख रुपयाच्या जवळजवळ लागले सर.
1: अच्छा. तर मग तुमच्याकडे मजूर वर्ग आहेत का, किती काम करतात?
0: हो सर, माझ्याकडे सर 4 लोक काम करतात
1: आणि ते पूर्ण वर्षभर असतात?
0: हो, वर्षभर असतात सर.
1: अच्छा. तुमच्याकडे तयार झालेली जी काही मिरची असते ती मिरची पावडर कुठे आणि कशी विकता तुम्ही?
0: सर आपण याच्यात 3 व्हेरियंट मध्ये मिरची पावडर बनवतो सर. पहिला व्हेरियंट आहे तेजालाल, त्याच्यासाठी आपण मी स्वतः जातीने उभं राहून खम्मम तेलंगणा मधून तेजा उच्च प्रतीची जी विदेशात जाते एक्सपोर्ट क्वालिटी तेजा मिरची निवडून खरेदी करतो.
1: अच्छा.
0: आणि ती दळून घेतो. तो व्हेरियंट आला माझा एक तेजालाल, म्हणजे ते खूपच तिखट असते.
1: अच्छा.
0: एकदम स्पायसी खाणाऱ्यासाठी कोल्हापुरी तडका टाईप तशा लोकांसाठी ती पहिली पसंती ठरते.
1: अच्छा.
0: दुसरं आहे सर माझं सिरोंच्या आणि नागपूर कळमना मार्केट वरून मी स्टीफाई नावाची मिरची घेतो आणि त्या मिरचीचा आम्ही सेकंड व्हेरियंट तयार केलाय सर, सही तिखा सही लाल.
1: याच्यात
0: टेस्टपणा पण आहे आणि लालपणा पण आहे, भाजीला कलर पण खूप छान येईल आणि टेस्टपणा पण येईल मिडियम टेस्ट.
1: अच्छा.
0: तर हा एक दुसरा व्हेरियंट आहे सर, हा सही तिखा सही लाल म्हणून आपला प्रचलित आहे. तिसरा व्हेरियंट आहे सर आपला जे रेशम पट्टा मिरची येते, ते रेशम पट्टा मिरची आपण वरंगल वरून खरेदी करतो आणि त्याच तिखट तयार करून ती काश्मीरी लाल मध्ये विकतो. ते फक्त फिकं असते सर, टेस्ट साठी आणि कलर साठी असतो सर.
1: अच्छा. तर या सगळ्याच ठिकाणी तुम्ही जातीने जाऊन ते सगळं पाहणी करता? बरोबर आहे. तेव्हाच हे होतं. तर एक प्रश्न असा राहील की ग्राहक परत परत तुमच्याकडूनच माल घ्यायला काय येतात? मग
0: आपण क्वालिटी मेंटेन करतो सर आणि त्यांना कमी दरात चांगल्यात चांगली क्वालिटी देतो. आणि दुसरं सर आपलं एक युनिक संकल्पना आहे याच्यात, जसं आमचं जो पॅकेट आहे तुम्ही घेतला आज आणि तुम्हाला पसंत नाही पडला तर तुम्ही कट केलेला पॅकेट सुद्धा 30 दिवसात आम्हाला परत करू शकता, तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील.
1: बापरे,
0: गॅरंटी आहे.
1: ही गॅरंटी राहिली तर खरंच ग्राहक तुमच्याकडे त्याच विश्वासाने येतील.
0: हो. आणि आमची टॅगलाईन सर अशी आहे की शुद्धता ही हमारी पहचान, आमचा बेसच आहे शुद्धता.
1: अच्छा. तुमच्याकडे शेती पण आहे बरोबर?
0: हो सर.
1: तर शेतीसोबत हा उद्योग सांभाळताना वेळ कसा काय काढता?
0: नाही सर, कठीण जाते पण शेतीकडे कमी लक्ष पडतो, कारण शेती आमच्या इथे माणूस आहे एक राहुल म्हणून मुलगा ड्रायव्हर, तो शेतीवर जास्त लक्ष देतो, मी अधा मधात चक्कर टाकत असतो. बाकी माझं सर दुकानात सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत वेळ असतो, ज्या दिवशी मी मालाला गेलो त्या दिवशी माझी गृहिणी माझी मिसेस माझं दुकान सांभाळते.
1: वा वा, छान. तर तुमच्याकडे जी शेती आहे त्यात काय पीक घेता तुम्ही मुख्य पीक म्हणून?
0: सध्या सर या वर्षी आम्ही सर सोयाबीन आणि कापूस घेतला होता सर.
1: कापूस घेतलाय. तर त्याची मग जी काही मशागत आहे किंवा खत म्हणून काय वापरता तुम्ही?
0: सर खत म्हणून तर सर रासायनिक खत आहे सर, म्हणजे आम्ही 2 एकर खूप कमी असल्यामुळे आम्ही जैविकचा प्रयोग करून पाहिला पण ते आम्हाला सक्सेसफुल नाही झालं सर.
1: अच्छा.
0: खर्चही काढणं कठीण झालं सर.
1: अच्छा.
0: आम्हाला गायडन्स नाही मिळत सर त्यामध्ये, तर खूप छोटी शेती आहे.
1: हा हा.

0: आणि गायडन्स प्रॉपर नाही आहे सर. आणि स्वतःच लक्ष थोडस, जसं ज्या पद्धतीने मी म्हटलं की बाबा मिरचीसाठी मी जातीने स्वतः लक्ष देतो,
1: तसं लक्ष देणं
0: थोडंसं लक्ष देणं कठीण पडतं. कारण इथून 25 किलोमीटरवर माझं शेत आहे, तिथे मी राहतो तिथून, त्याच्यामुळे थोडंसं दुर्लक्ष होते.
1: गोपालजी, असं होऊ शकतं की तुम्ही दुसरे वेगळे क्रॉप घेऊन बघितले, जी मार्केटची मागणी आहे त्यानुसार जर केलं थोडस, तर नक्कीच त्या शेतीतही तुम्हाला भरभराट येऊ शकते.
0: हो सर, त्याच्यासाठी आम्ही सर शेवग्याची शेंगा लावण्याचाही प्रयत्न केला, पण तोच विषय आहे सर की स्वतः काळजी न घेऊ शकल्यामुळे लोकांच्या भरोश्यावर काम करणं थोडं मला कठीण चाललंय सर. माझा पुढचा प्रोजेक्ट आहे सर, भविष्यात तो शेत आहे, तिथे एक शेत टाकायचा आणि अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम टाकायचा, मग तिथेच राहायचं. त्यावेळेस खायच्या पूर्ण वस्तू तिथेच उगवायच्या, आपणच उगवायच्या, आपणच खायच्या.
1: चांगले विचार आहेत तुमचे, म्हणजे समाजासाठी तुम्ही समाजकारण करण्याचा विचार ठेवला आहे, खूपच याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. गोपालजी, तुम्ही जे पॅकिंग ग्रेडिंग करता, तर काय पॅकेजिंग किंवा मग
0: 50 ग्राम पासून सर, 50 ग्राम, 100 ग्राम, 200 ग्राम, 500 ग्राम, 4 वेरियंट, 4 साईज मध्ये आपण पॅक करतो. 2 वर्षात महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यापर्यंत जाईल हा माझा टार्गेट आहे सर.
1: छान छान. तर इतर शेतकऱ्यांनी असा छोटा उद्योग सुरू करायचा असेल तर त्यांना तुम्ही काय सांगाल?
0: सर, छोट्या शेतकऱ्यांनी उद्योग करायलाच पाहिजे, कारण जोपर्यंत आपण प्रक्रिया करणार नाही तोपर्यंत आपण पुढे वाढू शकणार नाही.
1: अगदी बरोबर,
0: आपला बेसच तो आहे सर. कारण तुमच्या कच्च्या मालाला किंमत नाही आहे, पण त्याच्यावर प्रक्रिया केल्यावर त्याच्यात खूप जास्त मोठ्या प्रमाणात नफा मिळतो. आणि दुसरं, PMFME जी योजना आहे सर, त्या योजनेत तुम्हाला बिना टेन्शननी, बिना गेल्या, बिना प्रॉब्लेम, म्हणजे काय म्हणू त्याला आपण, बिना मशागत केल्या, काही प्रयत्न न केल्या तुम्हाला ते लोन पास होते सर. तुम्ही जी मशिनरी सांगितली ती मशिनरी ते घेऊन देतात सर, आणि त्याच्यात 35% पर्यंत सबसिडी आहे सर.
1: अच्छा अच्छा, छान छान.
0: शेतकऱ्यांनी 100% PMFME या योजनेचा लाभ घ्यायलाच पाहिजे हे माझं मत आहे सर.
1: गोपालजी, पुढे हा व्यवसाय अजून कसा वाढवायचा विचार आहे?
0: तर हेच महाराष्ट्रभर आमचं पॅकेजिंग पाठवायचा पूर्ण विचार आहे. आणि या व्यवसायातून एक, मग पुढे जे तुम्हाला आता मी म्हटलंय की मला या व्यवसायातला एक 50% जो नफा आहे तो अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमसाठी कमवायचा आहे. कारण मला 2 मुलीच आहे सर, तर मला असं वाटतं की त्यांच्यासाठी खूप जमा करायची मला गरज नाही.
1: बरोबर.
0: आमच्या याच्यात एक मन आहे सर, पूत सुपूत तो क्यू धन संचय, म्हणजे तुमचा पुत्र जर खूप चांगला आहे तर तुम्हाला धन संचयची गरज नाही. पूत कुपूत तो क्यू धन संचय, म्हणजे पूत जर तुमचा व्यवस्थित नाही, कुपूत आहे,
1: बरोबर, तरी काही धन संचय करण्याची गरज नाही,
0: खूप मोठ्या प्रमाणात नकोच आहे.
1: तर गोपाल अग्रवालजी, आपलं शिक्षण कुठपर्यंत झालं हे सांगू?
0: माझं सर BCOM सेकंड इयरला मी सर 2 सब्जेक्ट बॅक राहिल्यामुळे अभ्यास सोडला, कारण आमच्या वडिलांची प्रकृती बिघडल्यामुळे मला पूर्ण लक्ष व्यापाराकडे द्यावं लागलं.
1: आणि या व्यवसायात तुम्हाला घरच्यांची कशी काय मदत होते?
0: व्यवसायात सर पूर्ण मदत आहे सर. मला जसं मालाला जायचंय, मला कधी खम्मला जायला यायला 2-3 दिवस लागतात, त्यावेळेस माझी मिसेस माझ्या दुकानात बसते, माझ्या लहान लहान मुली माझ्या काउंटरवर बसतात.
1: अरे वा, छान. व्यवसायाचं सगळं त्यांना माहिती पडतंय.
0: हो सर. आणि माझ्या पॅकेटवर माझ्या मुलींचा फोटो आहे सर, मी त्यांना माझे भाग्य मानतो आणि त्याच माझे ब्रँड अम्बेसिडर आहे.
1: अरे वा वा, खूप छान, खूप छान छान विचार आहेत तुमचे. तर खरंच गोपाल अग्रवालजी, खूप छान माहिती आपण आपल्या या मिरची व्यवसायाबद्दल दिली, त्याबद्दल नागपूर आकाशवाणीतर्फे आपलं खूप खूप आभार, धन्यवाद, नमस्कार.
0: धन्यवाद.
2: आताच आपण प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे ही मालिका ऐकलीत. या मालिकेत आज आपण प्रगत शेतकरी गोपाल अग्रवाल यांना भेट दिलीत, जे मिरची उत्पादक शेतकरी आहेत आणि यवतमाळ इथले आहेत. सोबतच आपण त्यांच्या अनुभवांच्या बोलातून जाणून घेतलं त्यांच्या मिरची उत्पादनाविषयी आणि प्रक्रिया उद्योगाविषयी. तेव्हा अशाच काही प्रगत शेतकरी बांधवांना पुन्हा आपण भेट देऊयात आपल्या प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे या मालिकेत. तर मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण काही महत्वाची आणि उपयुक्त अशी माहिती जाणून घेतलीत. ही माहिती आपल्या दैनंदिन शेती कामात नक्कीच उपयोगी ठरेल अशी आशा आहे. अशाच प्रकारे आपल्या पुढील भागांमध्येही नवीन विषय, नवीन तंत्रज्ञान आणि मार्गदर्शन घेऊन भेटूया. तोपर्यंत माझा आभार माझं शिवार या कार्यक्रमात इतकंच. स्वतःची काळजी घ्या. नमस्कार, शुभरात्री. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे, निवेदन रोहिणी सूर्यवंशी यांचं. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: माझा वार माझा शिवार कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: माझं आवार माझं शिवार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम.
2: अगं आहेस कुठे? हल्ली इव्हिनिंग वॉकला पण येत नाहीस.
3: अगं काय सांगू, या वाळवणांमध्ये ना माझा अख्खा दिवस जातो.
2: अगं ते सोड, मी तुला फोन का केलाय? अगं आकाशवाणीची ती जाहिरात ऐकलीस की नाही?
3: हो, पण नक्की कसली म्हणतेस तू?
2: काय तू, अगं आकाशवाणीच्या गौरवशाली प्रसारणाच्या 90व्या वर्षपूर्ती निमित्त आकाशवाणी रत्नागिरी आपल्यासाठी अगदी विशेष कार्यक्रम घेऊन आले. अगं आणि मी तुला फोन का केला, त्या कार्यक्रमामध्ये आपण जे रेडिओ वर ऐकतो ना ते निवेदक पण म्हणे दिसतील ना आपल्याला, भेटतील.
3: अगं पण नक्की कार्यक्रम कसला आहे? नाट्य संगीताचा आहे की शास्त्रीय संगीताचा आहे?
2: ते महत्वाचं आहेच म्हणून मी तुला फोन केला ना. तुझा आवडतीचं सुगम संगीत आहे.
3: वा, माझ्या आवडीचं. मग जायचं ना आपण दोघींनी?
2: हो तर. अगं त्यासाठीच फोन केला ना मी तुला. आणि कधी आहे माहितीये का? बुधवारी 20 मे रोजी संध्याकाळी 7 आहे हा सावरकर नाट्यगृहात. आणि हो, 7 आहे आणि आकाशवाणीचं आहे, म्हणजे 7 बरोबर सुरू होणारच. तेव्हा वेळेत ये बरं.
3: हो हो मी येते, पण मला सांग तिकीट तू काढणार आहेस की मी काढून ठेवू?
2: अगं तेच सांगते मी, ऐक तर. प्रवेश विनामूल्य, म्हणजे आपल्याला तिकीट वगैरे काही काढावंच लागणार नाही.
3: काय सांगतेस काय? मी यांना पण सांगते मग.
4: हा मी पण येणार आहे, मी पण येणार.
2: नक्की ये हा, कधी आहे सांग बरं, नाहीतर विसरशील तू नेहमी प्रमाणे.
3: आहे लक्षात, बुधवारी 20 संध्याकाळी 7 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी इथे.
2: बरोबर. अगं आणि ऐक ना, आपण जरा ना लवकरच भेटूया.
4: अगं मी काय म्हणतोय, तू इकडे येतेस ना, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. डबा दे पटकन.
3: चल ग, चल ठेवते.
2: हा बाय बाय बाय, भेटू मग.
3: हो हो नक्की.
5: इंद्रधनुष्य श्रोते हो, 14 मे रोजी सकाळी 9:30 एका रत्नागिरीत झालेल्या किड्स सायक्लोथॉन याविषयी RCCचे अध्यक्ष महेश सावंत आणि सहभागी स्पर्धक अर्णव मकरंद पटवर्धन, यज्ञा सुहास ठाकूर देसाई यांच्याशी सोनाली सावंत यांनी केलेली बातचीत.
6: आज आम्हाला सांगायला आवडेल, 250 जास्त सायक्लिस्ट आमच्या क्लबला जोडले गेलेले आहेत. लहान मुलांपासून अगदी 75 ते 76 वर्षाच्या माणसांचा यात सहभाग आहे. फक्त मुलं किंवा माणसं नसून यामध्ये महिलांचाही तितका चांगला सहभाग आहे.
5: या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. तेव्हा अवश्य ऐका 14 मे रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर.
7: रेडिओ सेट पासून सुरू झालेला आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी रत्नागिरी केंद्राचा प्रवास आता YouTube पर्यंत येऊन पोहोचलाय.
8: AIR रत्नागिरी या आमच्या YouTube चॅनलवर आपण ऐकू शकता उत्तमोत्तम कार्यक्रम तुमच्या वेळेनुसार.
9: तेव्हा नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा AIR रत्नागिरी या आकाशवाणी रत्नागिरीच्या YouTube चॅनलला.

0: आकाशवाणीच्या ध्वनिलहरी करती जीवनाला समृद्ध, कारण जगभरात आता लाभले आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं सानिध्य।
1: तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी रत्नागिरी केंद्र 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर,
2: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 8:05 झालेत. मराठी राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता सहक्षेपित करत आहोत.

रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा उद्या शपथविधी. नाशिकमधल्या TCS महिला अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.

0: आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स मध्ये एक 1,313 अंकांची घसरण. रुपयाही 82 पैशांनी घसरला. विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं आज अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल. केंद्रीय मंत्री शिवराज चौहान या संदर्भात म्हणाले,
1: कोशिश होगी कि 3 दिन के अंदर हो, लेकिन अधिकतम 15 दिन के अंदर क्रियाएं पूरी करके उनके खाते में पैसा आ जाए. और 15 दिन के अंदर अगर पैसा नहीं आया तो हमारे मजदूर भाई बहन विलंबित भुगतान के पात्र भी होंगे. जो देरी से देंगे तो उस पर एक निश्चित राशि अलग से देनी पड़ेगी, और मांगने पर अगर रोजगार नहीं मिला तो बेरोजगारी भत्ता भी देना पड़ेगा.
0: देशात पेट्रोलियम उत्पादनांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. पश्चिम आशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या अनौपचारिक मंत्रिगटाच्या 5व्या बैठकीनंतर अध्यक्ष संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ही माहिती दिली. देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. देशात 703 अब्ज डॉलर अमेरिकन डॉलर इतकं परकीय चलन उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा असून स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा आंतर मंत्रालयीन बैठकीनंतर वार्ताहरांना माहिती दिली. सरकार ग्राहकापर्यंत इंधनाचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचंही त्या म्हणाल्या. गेल्या 3 दिवसात नोंदणी केलेल्या 1,26,00,000 ग्राहकांना 1,14,00,000 एलपीजी सिलेंडरचा पुरवठा करण्यात आल्याचंही त्या म्हणाल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पेट्रोल आणि डिझेलचा कमी वापर करण्याच्या आणि सार्वजनिक वाहने आणि कार पुलींचा वापर करण्याच्या आवाहनाचे त्यांनी पुनरुच्चार केला. त्या म्हणाल्या,
2: माननीय प्रधानमंत्री जी ने देश के सभी लोगों से आग्रह किया है कि पेट्रोल और डीजल की खपत कम करें, जहां भी संभव हो मेट्रो और सार्वजनिक परिवहन का उपयोग करें, कार पूलिंग का विकल्प चुनें, रेलवे एज अ मोड ऑफ ट्रांसपोर्टेशन फॉर गुड्स को प्रेफर करें, और जहां भी संभव हो इलेक्ट्रिक वाहनों का उपयोग

0: बढ़ाएं।
1: रसायने आणि खते मंत्रालयाच्या सहसचिव अपर्णा शर्मा यांनी म्हटलं आहे की देशात वर्षाच्या खरीप हंगामासाठी खतांचा 51% साठा उपलब्ध आहे। आसाममध्ये हिमंता बिस्वा सर्मा उद्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत। गुवाहाटी इथे खानापारा इथल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर या शपथविधी सोहळ्याची तयारी करण्यात आली आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तसंच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। भाजपशासित राज्यांचे केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्रीही या सोहळ्याला उपस्थित राहतील। 126 सदस्यांच्या आसाम विधानसभेत एनडीएने 102 जागा मिळवल्या तर भाजपने 82 जागा आणि त्यांचे मित्रपक्ष आसाम गण परिषद आणि बोडोलँड पीपल्स फ्रंट यांनी प्रत्येकी 10 जागा जिंकल्या। सोमनाथ मंदिराच्या माध्यमातून देशाची अखंड भक्ती परंपरा आणि सांस्कृतिक धैर्य दिसून येत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। गुजरातमधल्या सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सोमनाथ अमृत महोत्सवात ते बोलत होते। हजारो वर्षांपासून या मंदिरांवर हल्ले होत आहेत, मात्र या हल्ल्यांमुळे देशाची संस्कृती नष्ट होईल असा विचार करणाऱ्यांचे मनसुबे फलद्रूप झाले नाहीत याकडे त्यांनी लक्ष वेधलं। आज प्रधानमंत्र्यांनी सोमनाथ महादेव मंदिरात पूजा केली। ध्वजारोहण सोहळ्यातही प्रधानमंत्री मोदी यांनी सहभाग घेतला। भारतीय हवाई दलाच्या सूर्य किरण एरोबॅटिक्स पथकाने सोमनाथ मंदिरावरच्या आकाशात चित्तथरारक हवाई कसरती केल्या तसंच हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। नाशिक शहरातल्या TCS मधल्या महिला अत्याचार प्रकरणातली आरोपी निदा खान हिला आज नाशिक रोडच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। याआधी तिला पोलीस कोठडी देण्यात आली होती, तिची मुदत संपल्यानं आज तिला न्यायालयात हजर करण्यात आलं। TCS प्रकरणात पॉश कायद्याची अजिबात अंमलबजावणी झाली नाही असा अहवाल राष्ट्रीय महिला आयोगानं नेमलेल्या समितीनं दिला आहे। कंपनीच्या नाशिक शाखेत कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे। इराण आणि अमेरिका यांच्या शस्त्रसंधीवर सहमती होऊ न शकल्याचा फटका देशातल्या शेअर बाजारांना मोठ्या प्रमाणात बसला। सेन्सेक्स आज 1313 अंकांनी घसरून 76015 अंकांवर बंद झाला। निफ्टी 360 अंकांची घट नोंदवून 23816 अंकांवर बंद झाला। ग्राहकोपयोगी वस्तू, बांधकाम उद्योग, सराफ व्यावसायिक, विमान कंपन्या यांचे समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले। डॉलरच्या तुलनेत रुपया आज 82 पैशांनी घसरला, यामुळे विनिमय चलन बाजारात एका डॉलरसाठी 95.31 रुपये मोजावे लागत होते। पश्चिम बंगालमध्ये बिगर संवैधानिक महामंडळ संस्था सार्वजनिक क्षेत्रातले उपक्रम यावरचे नियुक्त सदस्य, संचालक, अध्यक्ष यांचा कार्यकाळ तात्काळ प्रभावानं संपुष्टात आणण्यात आला आहे। मुख्यमंत्री सुभेंदू अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली, त्यात हा निर्णय झाला। राज्यातल्या सनदी आणि पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय प्रशिक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला। भारतीय न्यायसंहिता राज्यात लागू करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली। बांगलादेश सीमेवर कुंपण घालण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडे जमीन सोपवण्याचा निर्णयही आज जाहीर झाला। याआधीच्या तृणमूल काँग्रेसच्या सरकारनं घुसखोरांना प्रोत्साहन देण्यासाठी हे जमीन हस्तांतरण राखून ठेवलं होतं असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज IIT मुंबई इथं हवेतला कार्बन डायऑक्साईड जमा करून साठवण्याच्या प्रायोगिक तत्वावरच्या प्रकल्पाचं आणि यासाठीच्या खनन प्रक्रियेचं उद्घाटन केलं। या प्रकल्पात कार्बन डायऑक्साईडपासून कॅल्शियम कार्बोनेट तयार करून पोलाद, रंग, सिमेंट आणि घरबांधणी उद्योगांमध्ये चुन्याऐवजी त्याचा वापर केला जाऊ शकतो अशी माहिती प्रधान यांनी दिली। कार्बन उत्सर्जनाच्या जागतिक समस्येवर तोडगा काढणाऱ्या IIT मुंबईच्या चमूनं त्यांचं अभिनंदन केलं। त्यांना येत्या काही दिवसात हा प्रकल्प व्यावसायिक तत्वावर कार्यान्वित केला जाईल आणि पुढच्या महिन्यात फ्रान्समध्ये होणाऱ्या भारत इनोव्हेट्स परिषदेत हा प्रकल्प सादर केला जाईल अशी घोषणा त्यांनी केली। ICC पुरुषांच्या एकदिवसीय क्रिकेट संघाच्या क्रमवारीत भारताचा प्रथम क्रमांक कायम राहिला आहे। आज ICC ही क्रमवारी जाहीर केली। दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड असून ऑस्ट्रेलिया तिसऱ्या तर दक्षिण आफ्रिका चौथ्या आणि पाकिस्तान 5व्या स्थानावर आहे। इराण आणि अमेरिकेमधला तिढा अद्याप कायम असून पश्चिम आशियात नव्यानं अस्थिरता पसरली आहे. या आठवड्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या चीन दौऱ्यात चीनचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतील अशी शक्यता आहे. अमेरिकेनं इराणवर लादलेले निर्बंध कोणत्याही वाटाघाटी होण्यापूर्वी मागे घेतले जावेत अशी मागणी इराणनं केली आहे. तर इराणनं आपल्याकडचा युरेनियमचा साठा

0: देशाबाहेर काढावा याबाबत इस्रायल आणि अमेरिका आग्रही आहेत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज धर्मशाला इथं पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्या सामना सुरू आहे. दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा पंजाब किंग्जच्या 7 षटकात 1 बाद 78 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा उद्या शपथविधी. नाशिकमधल्या TCS महिला अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1313 अंकांची घसरण. रुपयाही 82 पैशांनी घसरला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ही आहे आमची दुसरी प्रसारण सभा. श्रोतेहो, रात्रीचे 8:15 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अख्तर रुमानी यांची गीतरचना, सुमन कल्याणपूर यांनी गायलेली. संगीत आहे युनुस मलिक यांचं.

श्रोते हो, आपण ऐकलं हेमंत कुमार यांना हिंदी सुगम संगीताच्या कार्यक्रमात. आता ऐकूया तलत अजीज आणि पिनाज मसानी यांनी गायलेलं रघुनाथ सेठ यांचं गीत, संगीतही रघुनाथ सेठ यांचं.

यांनी गायलेलं आपण गीत ऐकलं. गीतरचना आणि संगीत होतं रघुनाथ सेठ यांचं. आणि कार्यक्रमात आता ऐकूया सईद राही यांचं गीत. हे गीत गायलं आहे आणि संगीत पथ केलं आहे महेंद्र कपूर यांनी.

श्रोते हो, मोहम्मद रफी यांना आपण ऐकलं. संगीत होतं मदन मोहन यांचं. हिंदी सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया मनहर यांना. नामवर यांची ही गीतरचना आहे. संगीत आहे अर्जन दसवानी यांचं.

श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 पब्लिक स्पीक आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 8:45 समाचार संध्या.

1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण. रात्रीचे 10 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत

श्रोते हो नमस्कार. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया जिने की राह या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीतानं सजलेलं हे गाणं गायलंय मोहम्मद रफी यांनी.

जिगरी दोस्त या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत, संगीत पुन्हा एकदा लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं, आणि हे गीत गायलं आहे लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी.

श्रोतेहो, हे होतं राजा मेहंदी अली खान यांचं अनिता या चित्रपटातलं गीत. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं, आणि हे गीत गायलं होतं लता मंगेशकर यांनी. आता ऐकूया

0: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
1: सादर करते विवेक पानखर.

0: मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे होतं हसरत जयपुरी यांचं गीत मेरे हुजूर या चित्रपटातलं. संगीत होतं शंकर जयकिशन यांचं.
1: आकाशवाणीच्या गौरवशाली प्रसारणाच्या 90व्या वर्षपूर्ती निमित्त आकाशवाणी रत्नागिरी घेऊन येत आहे विशेष सुगम संगीत मैफिल.
2: बुधवार दिनांक 20 मे 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी इथे.
1: गायक कलाकार वैदेही करंबेळकर आणि अभिजित नांदगावकर.

0: तेव्हा सुरांनी नटलेल्या या अविस्मरणीय सोहळ्यामध्ये तुम्हीही आमच्या सोबत नक्की सहभागी व्हा.
1: बुधवारी 20 मे 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजता
2: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी इथे.

आशा भोसले, महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे होतं राम और श्याम या चित्रपटातलं गीत. शकील बदायुनी यांच्या गीताला संगीत होतं नौशाद यांचं. श्रोतेहो, या गीताबरोबरच रजनीगंधा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूं ही जीवन।
2: रजनीगंधा हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। 10:30 वाजतायत। नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता प्रसारित करत आहोत प्रभुदेव सरदार यांनी गायलेला राग श्यामकल्याण।

श्रोते हो, नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्रभुदेव सरदार यांनी गायलेला राग श्याम कल्याण आपण ऐकलात. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोते हो, उद्या रात्री 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकाल पंडित उल्हास कशाळकर यांनी गायलेला राग संपूर्ण मालकंस।

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 11 वाजता आहेत आता हिंदीतून बातम्या आणि त्यानंतर 11:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. ही दोन्ही बातमीपत्रं आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.